श्रोते हो सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 25 वैशाख, शके 1948, 15 मे 2026. पहाटेचे 5:50 आणि 40 सेकंद झालेत. आजचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी महेश मराठे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आरंभ करूया सनई वादनानं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली जोगिया रागातली धून श्रोते हो आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणी पुणे केंद्राची प्रातकालीन प्रसारण सभा श्रोते हो आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर. पहाटेचे 5:55 आणि 25 सेकंद झालेत. गिरवाणवाणी या कार्यक्रमात आज ऐकूया अपर्णा नेने यांनी गायलेलं श्रीमद शंकराचार्य रचित दुर्गापदुद्धार स्तोत्र.

गिरवाणवाणी या कार्यक्रमात अपर्णा नेने यांनी गायलेलं श्रीमद शंकराचार्य रचित दुर्गा पदुद्धार स्तोत्र श्रोतेहो आपण ऐकलत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

मादा देवकाते यांनी लिहिलेली ही भक्तिरचना गायली होती उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. संगीत होतं राम किंकर यांचं. प्रभात वंदन कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6:16 आणि 15 सेकंद झालेत.

0: लता मंगेशकर यांनी गायलेला हा होता संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीतकार होते श्रीनिवास खळे. आणि आता प्रभात वंदन या कार्यक्रमात चिंतन या सदरात ऐकूया द्वारकानाथ लेले यांचे विचार.
1: मी रामदासांनी लिहिलेल्या दासबोधाचं वाचन करीत होतो आणि त्याच्या 13व्या दशकात 3र्या 4थ्या समासात पृथ्वीच्या व विश्वाच्या उत्पत्तीचं विवेचन वाचून मला आश्चर्य वाटलं. वास्तविक रामदास हे विज्ञानाचे अभ्यासक नव्हते. याचा अर्थ त्यांनी केलेली विश्व उत्पत्तीची मीमांसा कोणत्या तरी जुन्या ग्रंथाद्वारे केलेली असणार. आजच्या विज्ञानाशी बऱ्याच प्रमाणात मिळती जुळती असणारी ही विश्व उत्पत्तीची कल्पना करणारा तो मूळ ग्रंथकार खूपच हुशार असला पाहिजे. कारण ज्यावेळी विश्वाच्या उत्पत्तीबाबत इतर जग अंधारात चासपडत होतं त्यावेळी त्या ग्रंथकारानं हे गूढ उघडकीस आणलं होतं. रामदासांनी म्हटलं आहे की ब्रह्म म्हणजे विश्व हे घन आणि पोकळ आहे. ते आकाशाहून विशाल, निर्मळ, निश्चल, निर्विकारी आहे. या विश्वात भूगोलाचा म्हणजे पृथ्वीचा जन्म झाला. या पृथ्वीवर सत्व, रज, तम हे 3 गुण 3 प्रवृत्ती प्रकट झाल्या. पुढं पंचमहाभूतं निर्माण झाली. प्रथम आकाश, त्यापासून वायू म्हणजे हवा, हवेपासून तेज म्हणजे उष्णता व जल म्हणजे पाणी निर्माण झालं. ते गोठून जमीन निर्माण झाली. या पंचमहाभूतातून सजीव प्राणी जन्मास आले. त्यांच्या प्रत्येकात 3 गुण कमी जास्त प्रमाणात असल्यानं समाजात आजही तम म्हणजे राक्षसी, रज म्हणजे मानवी आणि सत्व म्हणजे सात्विक प्रवृत्तीची माणसं किंवा प्राणी दिसतात. 4थ्या समासात समर्थ म्हणतात, ब्रह्म म्हणजे विश्व हे अचल अक्षय आहे, ते कायम राहणार आहे. मात्र पृथ्वी मायास्वरूप असल्यानं प्रलय होऊन सर्व काही नष्ट होणार आहे. रामदास म्हणतात, प्रलयकाळी पर्वताप्रमाणे मोठ्या गारा पडतील, पर्वत उचलले जातील, महावृष्टी होऊन सर्वत्र पाणीच पाणी होईल. त्यात घरं, शहरं, जंगलं, माणसं, प्राणी, वनस्पती बुडून जातील. आज दिसणारं सर्व नष्ट होईल. त्यानंतर पुन्हा कालांतरानं पुनर्निर्माणाला सुरुवात होईल. निर्मिती, वाढ आणि संहार हे पृथ्वीचे अंगभूत गुण असून त्यातून खुद्द पृथ्वी सकट कोणालाही सुटका नाही हे समर्थ आवर्जून प्रतिपादन करतात. विश्वाची उत्पत्ती देवानं केली व तोच त्याचं नियंत्रण करतो असा सर्वसाधारण धार्मिक माणसाचा समज असावा. परंतु समर्थ धार्मिक असूनही तसं म्हणत नाहीत. उलट ते म्हणतात की जन्म, मृत्यू, सुखदुःख या गोष्टी नैसर्गिक असल्यानं त्या मानवाला अटळ आहेत. त्या टळणार नाहीत, त्या भोगल्याच पाहिजेत. प्रयत्न आणि गुण यांच्या जोरावर

0: प्रत्येकाचा प्रवास राक्षसी प्रवृत्तीकडून देवत्वाकडे, तमापासून सत्वाकडेच असला पाहिजे. यत्न तो देव जाणावा ही त्यांची शिकवण आहे. रामदास देव किंवा दैववादी नव्हते तर प्रयत्नवादी होते असंच दिसून येतं. समर्थांनी आयुष्यभर रामाची भक्ती केली, पण ती राम पावावा यासाठी नव्हती. रामदासांचा सर्व प्रयत्न, सामान्य माणसाचा जीवन प्रवास राक्षसी वृत्तीकडून देवत्वाकडे व्हावा, त्यानं इतर देवांची पूजा करण्याऐवजी गुणांचा अवलंब करून स्वतःच देव व्हावं यासाठी होता.
1: द्वारकानाथ लेले यांचे विचार श्रोतेहो चिंतन या सदरात आपण ऐकलेत, आणि याबरोबरच प्रभातवंदन कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 6:30 होत आहेत. जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात अन्नद्रव्य व्यवस्थापनात विद्राव्य खतांचं महत्त्व याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या सदरात सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयीची माहिती. लेखन आणि निवेदन धनंजय मुद्गलकर. या दोन्ही कार्यक्रमांचे सादरकर्ते सदानंद कांबळी. आकाशवाणी परभणी केंद्रनिर्मित आरोग्यम धनसंपदा आणि परिसर दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. 7:50 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करू. 12:30 आणि रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आज सकाळी 8:40 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र निर्मित आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सादरकर्ते सुजित बनसोडे. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 गिरवाण भारती या संस्कृत पत्रिकेच्या कार्यक्रमात महाभारतस्य खगोलशास्त्रीय कालनिर्णय हे डॉक्टर अमृता नातू यांचं संस्कृतमधून भाषण, तसंच वेदमूर्ती प्र ना दंडगे आणि सहकाऱ्यांनी पठण केलेलं ऋग्वेदातलं प्रजासूक्त आणि वेदकालीनम युद्धस्वरूपम हे डॉक्टर अकल्पिता सप्रे यांनी संस्कृतमधून केलेलं भाषण. निर्मिती सहाय्य वंशिका पोवार, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. 10:00 गांधी वंदना, लेखक वी घाणेकर, सादरकर्ते विनायक मोरे. सुगम संगीताचा कार्यक्रम 10:15. काही स्थानिक निवेदनं आम्ही प्रसारित करणार आहोत 10:25. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मंदार गाडगीळ यांनी गायलेला राग बैरागी भैरव. 11:30 विशेष गीतगंगा या कार्यक्रमात सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा आज 7वा भाग. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळात स्त्री आरोग्याची 52 भाग 20 तज्ज्ञ सहभाग डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा, तसंच आवली आकाशाची सावली भाग 6 लेखन अनुराधा म्हात्रे यांचं, निवेदन प्रसाद कुलकर्णी सहभाग प्रसाद कुलकर्णी आणि अनुराधा म्हात्रे यांचा, आणि त्यानंतर संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या 81व्या भागात प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या

0: अभ्यासक मनीषा पुराणिक यांच्या नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. दुपारी 1 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1:45 आणि 2:30 नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव. आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी अंतर्गत स्टेट युन या सदरात जागतिक कुटुंब दिनानिमित्त विशेष कार्यक्रम उत्सव आपुलकीचा. लेखन आणि निवेदन साक्षी पवार हिचं, सादरकर्ते धीरज केदारी. 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत या आरोग्यविषयक कार्यक्रमात मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन स्मिता नामदे यांचं, सादरकर्ते नयन पवार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रनिर्मित हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरूनच सहक्षेपित करणार आहोत. 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी याविषयी माणिक प्रभू धानोरकर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर बाजारभाव. 8:15 कार्यक्रम एक कलाकार. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 मराठी चित्रपट संगीत आणि प्रसारण सभेत शेवटी 10:30 नादब्रह्म अंतर्गत मंदार गाडगिळी यांनी गायलेला राग चंद्रकंस आम्ही प्रसारित करणार आहोत. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:35 होत आहेत. ऐकूया दिनविशेष. सादरकर्ते मुजम्मिल पटेल.
1: आज आहे 15 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरुवात झाली 1935 या दिवशी. 1940 दुसऱ्या महायुद्धादरम्यान हॉलंडनं जर्मनीसमोर शरणागती पत्करली. 1961 पुण्याच्या चतुःशृंगी वीज केंद्रात प्रचंड स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू. 2000 दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा इथं अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन भट यांच्यासह 5 जण ठार झाले. पंधरा मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1859 नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पियर क्युरी यांचा जन्म. भारतीय तत्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्म 1817 या दिवशी झाला. ब्राह्मो समाजाचे ते एक आधारस्तंभ होते. 15 मे 1907 या दिवशी थोर क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म झाला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि राजगुरू यांच्यासोबत त्यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. त्यासाठी 23 मार्च 1931 रोजी या तिघांना फाशी देण्यात आलं. अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांचा जन्म 1967 या तारखेला झाला. आपल्या कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून 6 फिल्मफेअर पुरस्कार मिळवणाऱ्या माधुरी दीक्षित यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. संत जनाबाई यांचं 1350 साली या तारखेला निधन झालं. स्वतंत्र भारताचे पहिले

0: लष्करप्रमुख फील्ड मार्शल के एम करियप्पा यांचं निधन 1993 साली या दिवशी झालं. त्यावेळी त्यांचं वय 94 वर्ष होतं. 1947 साली भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी सैन्याचं यशस्वी नेतृत्व केलं.
1: Early in January 1947, I was one of the two brigadiers who were sent to Imperial Defence College in London to study. We just came to ICS office, there were four of us there. We thought the division, and then there was a suggestion that the army would be divided also, and they put a division. And I said that everywhere I went, there were two major operations. One is major operations,
0: आजवर भारताच्या दोनच लष्कर प्रमुखांना फील्ड मार्शल ही रँक दिली गेली आहे. त्यापैकी करियप्पा हे एक होते. दुसरे फील्ड मार्शल सॅम मानेक्षा हे होते. 1994 जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचं निधन. प्रख्यात चित्रकार पी सरदार यांचं निधन 1994 साली या दिवशी झालं. कोल्हापूरच्या या चित्रकारानं रंगवलेली देवदेवतांची चित्र कॅलेंडरच्या स्वरूपात घराघरात पोहोचली. सन 2000 जुन्या जमान्यातील चित्रपट आणि नाट्य अभिनेते सज्जन यांचं निधन. दूरदर्शनच्या विक्रम और बेताल या मालिकेतील त्यांनी साकारलेली बेताळाची भूमिका गाजली.
2: दिनविशेष आपण ऐकलेत. सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्सवर 6:40 होत आहेत. कृषीवाणी सदरात ऐकूया अन्नद्रव्य व्यवस्थापनात विद्राव्य खतांचं महत्त्व याविषयीची माहिती.
3: शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आज आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये विद्राव्य खतांचं महत्त्व या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. ठिबक सिंचन तंत्राचा वापर केवळ सिंचनासाठी न करता त्याद्वारे विद्राव्य खतांचा वापर केला तर खर्चामध्ये बचत होते, अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते, तसंच एकूण पीक उत्पादनात देखील वाढ मिळते. महाराष्ट्रात 1987 पासून शेतीमध्ये ठिबक सिंचन तंत्राचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुरुवात केली. ठिबक सिंचनाखाली राज्यात 18 लाख हेक्टर तर देशामध्ये साधारणपणे 58 लाख हेक्टर क्षेत्र आहे. ठिबक सिंचन तंत्राचा वापर केवळ सिंचनासाठी न करता त्याद्वारे विद्राव्य खतांचा वापर केला तर खर्चामध्ये बचत होते, अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते, तसंच एकूण पीक उत्पादनात देखील वाढ मिळते. विशेषतः ऊस लागवडीत मोकळे पाणी न देता ठिबक सिंचन केलं तर जास्त फायदेशीर ठरतं. महाराष्ट्रातील शेतीची वाटचाल पारंपरिक शेतीकडून हळूहळू व्यावसायिक शेतीकडे होते. विशेषतः नगदी पिकांसाठी पारंपरिक सिंचनाऐवजी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर वाढत आहे. बाजारातील उपलब्ध सरळ खतं, संयुक्त खतं आणि मिश्र खतांचा वापर वाढतो आहे, पण जमिनीचे पायाभूत गुणधर्म यांच्यात बिघाड झाल्यामुळे या रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी झाली आहे. पण मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त विद्राव्य खतांचा वापर पिकांच्या वाढीनुसार ठिबक सिंचनाद्वारे जर आपण केला तर खतांची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, तसंच निचऱ्या वाटे अन्नद्रव्यांच्या होणारा ऱ्हासही कमी होतो. शेतकरी बंधूंनो, अन्नद्रव्ययुक्त विद्राव्य खतांचे गुणधर्म काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. विद्राव्य खतं पावडर आणि काही द्रवरूपात उपलब्ध आहेत. पाण्यात संपूर्णतः विरघळणारी ही विद्राव्य खतं असून कार्यक्षमता 80-90% असते. बहुतांशी विद्राव्य खतं ही आम्लधर्मीय स्वरूपात असतात. विद्राव्य खतांचा क्षार गुणांक कमी असल्याने ठिबक सिंचनातून देण्यासाठी ती योग्य आहेत. दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा विद्राव्य स्वरूपात उपलब्ध आहेत. पीक वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य पिकांना ताबडतोब लागू पडतात. विद्राव्य खतं फवारणीसाठी सुद्धा ती वापरता येतात. ओळख पटण्यासाठी ही खतं वेगवेगळ्या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. मुख्य अन्नद्रव्य युक्त विद्राव्य खतं ही पावडर किंवा द्रवरूप अशा प्रकारची खतं सूक्ष्म सिंचनामधून दिली जातात. खतं ही पाण्यात विरघळणारी विद्राव्य स्थितीत हाताळताना सुलभ आणि सोपी असायला

0: वेगवेगळी अथवा एकत्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. नत्रयुक्त रासायनिक खतं. जमिनीत नत्राची उपलब्धता सर्वसाधारणपणे कमी असते, कारण या मूलद्रव्यांचा ऱ्हास हा लवकर होतो. बाष्पीभवनाद्वारे नत्र हवेत उडून जातं. ही खतं पाण्यात पूर्णपणे विरघळतात आणि पिकांच्या वाढीसाठी त्वरित उपलब्ध होतात. संपूर्ण पीक वाढीच्या कालावधीमध्ये आवश्यक तेव्हा ठिबक संचामधून त्यांचा वापर करता येतो, त्यामुळे निचऱ्या वाटे खतांचा होणारा ऱ्हास कमी होतो. खतांची वापर क्षमता अधिक वाढते. जमिनीत मुद्रा द्रावणात नत्राची हालचाल जास्त होत असल्याने अशी खतं तोटीच्या खाली किंवा बाजूला मुळांच्या सान्निध्यात ताबडतोब पसरतात. परिणामी मुळांद्वारे ती लगेच शोषून घेतली जातात. नत्रयुक्त खतांची चार गटांमध्ये विभागणी केली जाते. एक म्हणजे अमोनियायुक्त, नायट्रेटयुक्त, अमोनिया आणि नायट्रेटयुक्त तसंच अमाईडयुक्त.
1: कृषीवाणी या सदरात अन्नद्रव्य व्यवस्थापनात विद्राव्य खतांचं महत्त्व याविषयीची माहिती श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरी 378.7 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तूर्त 6:45 आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आता या भागात आपण ऑस्टिओपोरोसिस बद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. वाढत्या वयानुसार व इतर काही कारणामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आपल्या हाडांचा आतील भाग हा स्पंज सारखा असतो, त्याला ट्रॅबिक्युलर बोन म्हणतात. व बाहेरचे आवरण कडक व कठीण आवरण असते, त्याला कॉर्टिकल बोन म्हणतात. जेव्हा हाडांची घनता कमी होते तेव्हा हाडांच्या आतील ट्रॅबिक्युलर बोनमध्ये म्हणजे स्पंजमध्ये जे छिद्र असतात त्याचे आकार वाढायला लागते व त्यामुळे हाडे कमकुवत होतात. जरी ऑस्टिओपोरोसिस हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांनाही बाधित करीत असला तरी स्त्रियांमध्ये 4 पटीने पुरुषांपेक्षा हा आजार अधिक प्रमाणात बळावतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जर बघितली तर प्रमुख लक्षण म्हणजे हाडांची वेदना. कोणतेही कारण नसताना शरीरांची विशेषतः सांध्याची व मणक्यांची हाडे दुखायला लागणे हे ऑस्टिओपोरोसिसचे प्रमुख लक्षण आहे. तसेच सोबतच स्नायूंचा कमकुवतपणा, स्नायू दुखणे, सांधेदुखी ही लक्षणे दिसायला लागतात. ऑस्टिओपोरोसिसच्या कारणाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मेनोपॉजनंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतं, हार्मोनल चेंजेस होतात. बोन मिनरलायझेशनसाठी उपयुक्त असणारा इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याचे प्रमाण शरीरामध्ये कमी होते व त्यामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आहारामधील कॅल्शियमची कमतरता हे देखील ऑस्टिओपोरोसिसचे एक प्रमुख कारण आहे. ज्यांच्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असते अशांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. आता ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसूळ झाल्यामुळे घरात किरकोळ पडल्यामुळे देखील हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते किंवा सहज

0: वाकून काही काम देखील केल्यामुळे मणक्यांची हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता ज्येष्ठ नागरिकांमध्ये असते. अशी लक्षणे आढळल्यास किंवा अशी लक्षणे दिसायला लागल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन व उपचार घ्यायला हवेत. ऑस्टिओपोरोसिसचे निदान ही हाडांची घनता तपासणी डेक्झा स्कॅनद्वारे केले जाते. तसेच व्हिटॅमिन डी, सिरम, कॅल्शियमची तपासणीही उपयुक्त ठरू शकते. वाढत्या वयातील रुग्णांनी, विशेषतः अशा स्त्रियांनी ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ऑस्टिओपोरोसिसची, त्यांनी हाडांच्या घनतेची तपासणी करून घ्यायला हवी. आता उपचाराबद्दल आपण जाणून घेऊयात. ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंटचा उद्देश हा हाडांची घनता वाढवणे, हाडे मजबूत करणे, तसेच हाडांची पुढील झीज रोखणे व फ्रॅक्चरचा धोका कमी करणे ही आहे. योग्य औषधोपचार, हाडाची घनता वाढवणारे औषधी, तसेच कॅल्शियमयुक्त औषधी व हाडांची वेदना कमी करणारे औषधी, सोबतच नियमित हलका फुलका व्यायाम, जीवनशैलीतील बदल जसं की मद्यपान व धूम्रपान टाळणे, तसेच संतुलित आहार म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे हे देखील आहे. आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार म्हटलं तर दूध, दुधाचे पदार्थ, दही, पनीर, तसेच ज्यांना शक्य असेल त्यांना मांसाहार, मासे, अंडी किंवा वनस्पतीयुक्त दूध म्हणजेच सोया, बदाम किंवा ओट्स मिल्क, पालेभाज्या, सुके अंजीर, बदाम, तीळ, तसेच सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 10 ते 20 मिनिटं घालवणे देखील आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नमस्कार
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, राज्यस्तरीय परिसर या निसर्गविषयक माहिती देणाऱ्या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीने सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयी एक लघुनाटिका ऐकणार आहोत. या लघुनाटिकेतून एका शेतकऱ्याची अंधारातून उजेडाकडे होणारी वाटचाल आपण ऐकणार आहोत सोलार कृषीपंपाच्या मदतीनं. ऐकूयात ही लघुनाटिका. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. सहभाग आहे शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी.
2: काय हो मावशी, अशा का बसला आहात डोक्याला हात लावून, आणि किती ती काळजी तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे.
3: अव काय सांगाव मॅडम, अव घरून मी बेगी बेगी आले शेताला पाणी द्यायला.
2: बर,
3: मोटर सुरू केली की अव दोनच मिनिटात लाईट गेली की
2: काय सांगता.
3: आणि तुम्हाला ठावच आहे की आता हे ऊन पहा कसं तापतय.
2: हो,
3: अव सार पीक सुकायला लागली.
2: खरंच बघ,
3: काय करू काय नाही मला काय बी कळन बघा. आता समजायला ठाव आहे की वीज नसली की पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणजे पीक बी नाही की अव लई त्रास होतो बघा या समजांचा. अहो मॅडम, पण तुम्ही कोण म्हणाव.
2: हे बघा मावशी, आता मी तुमची अडचण सोडवायला आली आहे.
3: काय म्हणता.
2: आणि मी कृषी विभागातून आले बरं का.
3: बरं बरं.
2: आणि तुम्ही आता शेतात सोलार पंप का बसून घेत नाहीत बरं.
3: अव सोलार पंप म्हणजे हाय तरी काय, आणि त्यानं काय होते म्हणजे असं होते का वीज गेली तरी पाणी येईल असं होईल का बरं सांगा बरं.
2: अहो नक्कीच होणार, आणि वीज जाणारच नाही बघा.
3: आता ग बया, म्हणजे हे समजा नीट काय हाय काय नाही मला समजा सांगा, म्हणजे कसं माझ्या डोसक्यामध्ये प्रकाश पडल की.
2: खरंच बघा, मी तुम्हाला आता सगळं नीट समजून सांगते ऐका. कारण सोलार पंप म्हणजे कसं आहे, सूर्यप्रकाशावर चालणारा पंप.
3: बरं.
2: आता हे बघा मावशी, माझ्या मोबाईल मध्ये हे सोलार पॅनलचं चित्र आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि हे सोलार पॅनल जे आहे ना ते आपण जर शेतात बसवलं तर यातून काय होईल, वीज निर्माण होईल.

0: ती तुम्ही हवी तेव्हा वापरू शकता मावशी, अगदी तुमच्या मालकीची आणि तुमच्या सोयीनुसार.
1: आता ग बया, म्हणजे आमच्या रामभाऊ आणि वनीच्या शेतामध्ये बसविलं ना तसं म्हणता होय.
0: खरंच
1: आणि वनी म्हणतच होती की पंप बसविल्यापासून आमच्याकडे पाणीच पाणी मिळत या.
0: वा वा वा,
1: म्हणजे कसं बचत बी होती या असं बी म्हणली बघ मला.
0: 100% खरंय बघा. आणि हे सगळं जर मावशी तुम्ही तुमच्या शेतात बसून घेतलं ना तर तुमची विजेची बचत होईल बरं का.
1: अव तुम्ही म्हणता तसं मला समज पटत या. अव पण पैशाचं संकट करता येतंय
0: यासाठी की नाही, तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळत असते
1: बरोबर.
0: आणि तुम्ही जर अर्ज केला ना तर कमी खर्चात हा सोलार पंप तुम्हाला बसवून मिळेल.
1: असं वय म्हणजे पाणी बी मिळेल आणि इजेची पण बचत होईल का काय.
0: अहो खरंच होईल. आणि बघा, शेतासाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी मला मिळेल.
1: काय म्हणता वा,
0: खर्च कमी होईल आणि सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशातून वीज निर्माण पण होईल.
1: बरं बरं बरं,
0: बघा बरं किती छान आहे का नाही. आणि कुठलंही प्रदूषण नाही, धोका नाही आणि अतिशय उपयुक्त असं हे सोलार पंप आहे.
1: असं वय म्हणजे आपल्याला निसर्गामधून म्हणजे सूर्यापासून आपल्याला फुकटची वीज भेटायली होय की ना.
0: अगदी अगदी.
1: म्हणजे ही समजी गोष्ट की नाही माझ्या धन्याला सांगते बरं का.
0: होय होय सांगा
1: सांगा. ते अर्ज बी करतील की.
0: अहो नक्की सांगा. आणि नक्की अर्ज करा बरं का मावशी.
1: अहो 100%. म्हणजे कसं आहे मला बचतच बचत पाहिजे की नाही.
0: चला निघते आता मी.
1: म्हणजे ह्या कृषी पंपाचा, ह्या सौर पंपाचा जर मी वापर केला म्हणजे कसं माझी शेती बी मस्त भरपूर पिकल आणि आमचं घर दार समजा समृद्धी येईल माझ्या घरामध्ये.
0: अगदी अगदी. त्याच्यामुळे कसं विनामूल्य जी आपल्याला ही सूर्यापासून मिळणारी वीज आहे ना त्याचा पुरेपूर असा वापर आपण सगळ्यांनी करून घ्यायला हवा.
1: नक्कीच.
0: आणि शासन तर आपल्या सोबत आहेच का.
1: अगदी बरोबर.
2: श्रोते हो, सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयीची लघुनाटिका आताच आपण ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग होता शीतल निमजे आणि वैशाली वांगीकर यांचा, सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर 6:55 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
4: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम, प्रवाचक डॉक्टर गणेश हेगडे. अथ वार्ताः. प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी अद्यारभ्य यूएई, नेदरलैंड, स्वीडन, नॉर्वे, इटली देशानां षड् दिवसीय यात्रायां भविष्यति. पञ्चदेश यात्रायाः प्रथमपदे अद्य श्रीमोदी यूएई देशं गमिष्यति, यत्र सः राष्ट्रपतिना शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान इत्यनेन सह मिलिष्यति. द्विपक्षीय विषयेषु विशेषतः ऊर्जा सहकार्ये तथैव परस्पर हितस्य क्षेत्रीय अन्ताराष्ट्रिय विषयेषु च द्वौ नेतारौ विचाराणाम् आदान प्रदानं करिष्यतः. मेलनमिदं ऊर्जा सुरक्षा विषये केन्द्रीकृतं भविष्यति इत्यपेक्षा वर्तते. प्रधानमन्त्रिणा श्रीमोदिना प्रोक्तं यत् अस्मिन् वर्षे भारतस्य अध्यक्षतायां ब्रिक्स इति बहुदेशीय संघः बहुपक्षीयतां सुदृढं कर्तुं, सतत विकासं प्रवर्धयितुं, आर्थिक शक्तिं प्रवर्धयितुं, अधिक समावेशीय विश्वव्यवस्थायाः निर्माणार्थं च मिलित्वा कार्यं करिष्यति. ह्यः नवदिल्ल्यां ब्रिक्स देशानां विदेशमन्त्रिभिः प्रतिनिधिमण्डल प्रमुखैः सह संवादं कुर्वन् श्रीमोदी अवदत् यत् उदयमानानां अर्थव्यवस्थानां मध्ये सहकार्यं प्रवर्तयितुं वैश्विक दक्षिणस्य आकांक्षाणां विकासाय च ब्रिक्स संघः महत्वपूर्ण मञ्चरूपेण उद्भूतः वर्तते. केन्द्र सर्वकारेण उक्तं यत् देशे पर्याप्तं असंस्कृत तैलस्य, एलपीजी इति द्रवीकृत अनिल ईंधनस्य, प्राकृतिक अनिलेन्धनस्य च उपलब्धतां सुनिश्चेतुं प्रभावि पदानि गृहीतानि सन्ति. ह्यः नवदिल्ल्यां अन्तर्मन्त्रालयस्य वृत्तान्तस्य समये पेट्रोलियम प्राकृतिक अनिल मन्त्रालयस्य संयुक्त सचिव पदासीना सुजाता शर्मा अवदत् यत् देशे सर्वत्र गृहोपयोगी एलपीजी इति द्रवीकृत अनिल ईंधनस्य आपूर्तिः सुचारुरूपेण प्रचलति. नीट इति आगामी राष्ट्रीय पात्रता सहित प्रवेश परीक्षा

0: सज्जतायाः परीक्षां कर्तुं समीक्षां कर्तुं केन्द्रीय शिक्षा मंत्री धर्मेन्द्र प्रधानस्य निवासस्थाने उच्चस्तरीय सभा आयोजिता। सभायां नीट परीक्षायाः सुचारुतया कुशलतया च संचालनस्य विविध पक्षेष् विस्तृत विमर्शाः कृताः। रक्षामंत्री राजनाथ सिंहः अद्य आन्ध्रप्रदेशस्य श्री सत्यसाई मण्डलस्य पुट्टपर्ति इत्यत्र अनेक वैमानिक रक्षा परियोजनानां आधारशिला स्थापन कार्यक्रमे भागं ग्रहीष्यति। रक्षामन्त्रालयेन उक्तं यत् विमान विकास संस्थायाः विमान समायोजनस्य उड्डयन परीक्षण केन्द्रस्य च शिलान्यासः भविष्यति। विमानस्य एकीकरणस्य परीक्षणस्य प्रमाणीकरणस्य च एषा परियोजना उन्नत मध्यम युद्ध विमान कार्यस्य विकासं त्वरयिष्यति। केन्द्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान अद्य महाराष्ट्रस्य सतारा इत्यत्र प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनायाः लाभार्थी सम्मेलने एवं महाराष्ट्र आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारोहे च भागं ग्रहीष्यति। उत्तरप्रदेशे विगत षट्त्रिंशत् होरास् झंझावात चक्रवात विद्युत्पातादिभिस्सह अतिवृष्टिकारणात् न्यूनातिन्यूनम् एकादशोत्तर एकशतं जनाः मृताः द्विशताधिकाः जनाः व्रणिताः सन्ति। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथः जिलाधिकारीं तथा संबंधित अधिकारिणः शीघ्रतया घटनास्थलं गत्वा सर्वेक्षणं कर्तुं निर्देशं दत्तवान्। उधमपुरा मण्डलस्य शिवपार्वती तीर्थे ऐतिहासिकः त्रिदिवसीया शिवपार्वती मेला इति प्रसिद्धा वार्षिक मोंगरी मेला अद्य आरभ्यते। धार्मिकोत्साहस्य उत्सवस्य च भावनायाः मध्ये उधमपुरा मण्डल प्रशासनेन मोंगरी इत्यत्र सर दब्बर क्षेत्रे भव्य ऐतिहासिक मेलायाः सज्जता कृता वर्तते। केन्द्र सर्वकारेण सुवर्णस्य आयातस्य कृते शतं किलोग्राम परिमितस्य सीमायाः निर्धारणं कृतमस्ति। अग्रिम प्राधिकरण योजनायाः अन्तर्गतं आभूषण निर्यातकाः शून्य शुल्केन असंस्कृत वस्तूनां अथवा निवेश सामग्रीणां आयातं कर्तुं शक्नुवन्ति। आईपीएल इति विंशतिं प्रतिविंशतिः क्रिकेट लीग प्रतिस्पर्धायां गतरात्रौ मुंबई इंडियंस दलेन पंजाब किंग्स दलं षट्स्तोभकैः पराजितम्। अद्य सायं सार्ध सप्तवादने लखनऊ सुपर जायंट्स दलं लखनऊ नगरे चेन्नई सुपर किंग्स दलं सम्मुखीकरिष्यति इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। सकाळचे ठीक 7:20 झालेत। आजचा विचार आपण ऐकणार आहोत थोड्याच वेळात।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय।
5: हो आहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे।
4: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र। हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर।
6: डॉक्टर कांत्री यांचे एशियन आय हॉस्पिटल जहांगीर समोर स्टेशन रोड पुणे, फोन 88-88-94-22-22।
7: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार, पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा।
8: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव,
7: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत। स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड पुणे। ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com।
9: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
10: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
9: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
10: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
9: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
10: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
9: व्हिजिट देशपांडे।

0: आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
1: श्रोते हो, आज 15 मे जागतिक कुटुंब दिन, त्यानिमित्ताने ऐकूया आजचा विचार. एका छताखाली एकत्रितपणे राहणं म्हणजे कुटुंब नाही, तर एकमेकांची काळजी घेत, एकमेकांना अडीअडचणीत साथ देत, एकमेकांच्या

0: खंबीरपणे उभं राहणं म्हणजे कुटुंब होय. कुटुंबापेक्षा सर्वोत्कृष्ट आपलं दुसरं जग आणि जीवन नाही. जागतिक कुटुंब दिनानिमित्त श्रोतेहो हा विचार आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553

येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय आहे खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-06 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाए.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र, 7:07 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आता सविस्तर बातम्या. राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसतर्फे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्यातल्या 6 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतला. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाईल. या धोरणामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढणार असून धरणांचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणालाही काल मान्यता देण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थींचं संमेलन आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज साताऱ्यात होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली, तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी या उद्देशानं विकास कामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली. या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसनं केला. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या अनुषंगानं राज्य शासनानं महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, याबरोबरच घरात आणि उपाहारगृहांमध्ये PNG प्रोत्साहन, खाद्यतेलाच्या वापरात कपात करण्यासाठी शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्यात येणार असून पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला चालना दिली जाणार आहे. पोलीस विभागाकडून वाहनांच्या मिरवणुका, दुचाकी रॅलींना परवानगी नाकारण्यात येणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक

जारी केला आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले, तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात काल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी आणि धुळ्यासह विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये रामशेज किल्ल्याच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 1,00,000 बीजगोळ्यांची उधळण करण्यात आली. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात भाजपाचे डॉ प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि डॉ प्रज्ञा सातव यांचा, तर शिवसेनेच्या डॉ नीलम गोरे, बच्चू कडू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू, असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं बारामती तालुक्यातील होळ इथे उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं. तसंच जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील हडपसर परिसरात एका खासगी रुग्णालयाजवळ बुधवारी आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्बशोधक आणि नाशक पथकानं निकामी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला आणि एका विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे. चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात सर्वच विभागात उद्या तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट

0: येईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 7:22:25 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
5: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब सुमधुर संगीताचा सुरेल केवडा
6: केतकी गुलाब जुही चंपक बन फुले
5: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा
6: केतकी गुलाब जुही
5: अशी ही सदा फुली आकाशवाणी.

0: परीक्षक ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
2: आकाशवाणी पुणे केंद्र आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, महाराष्ट्राला जागतिक स्टार्टअप हब बनवण्यासाठी काय काय उद्दिष्ट आता महाराष्ट्रासमोर आहेत?
2: जे ग्लोबल टेक्नॉलॉजीज काम करतोय आपण, ज्या ज्या प्रॉमिनंट सेक्टर्स आपण आता टार्गेट करायचा प्रयत्न करतोय. आता सेमीकंडक्टर हा एक मोठा विषय आहे देशासमोर, की आपण 1984 मोहालीमध्ये सेमीकंडक्टरची एक लॅब सुरू झाली होती आणि अनफॉर्च्युनेटली ती लॅब जळाली. त्याच्यानंतर कुठल्याच सरकारने हा प्रयत्नच केला नाही की आपण सेमीकंडक्टरमध्ये काम करावं. आपण टोटली चायनावर डिपेंडंट होतो आणि आपण 24 नॅनोमीटरचं जे सेमीकंडक्टरची जी चीप असते ती सगळ्या मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये लागते. पण आपल्याला असं वाटलं की चायना देतोय आपल्याला आणि आपण घेतोय आणि आपण काम करूया. पण आता सेमीकंडक्टर मिशन लॉन्च झाले. दुसरा एक लार्ज फोकस आहे की नॅशनल क्वांटम मिशन, याच्यामध्ये पंतप्रधानांनी ती अनाऊन्स केलेली आहे आणि त्याच्यासाठी 6,000 कोटीचं बजेट पण त्यांनी अनाऊन्स केलं. तर मी नॅशनल क्वांटम मिशनच्या CEO चेन्नईमध्ये भेटायला गेलो होतो. तर नॅशनल क्वांटम मिशन म्हणजे काय आहे, की आपण जे आत्ता कम्प्युटर्स वापरतो, तुम्ही मी व्हॉट्सॲप वापरतो आणि आपले जे सगळे OTPs आहेत, पासवर्ड्स आहेत, बँकेचे पासवर्ड्स आहेत, सिक्युरिटी सिस्टीम्स आहेत, आपण हे सगळं इंटेलिजन्स नेटवर्क आपलं आहे, हे सगळं क्वांटम कम्प्युटर जर ज्यांनी तयार केला ते सगळ्या गोष्टी हॅक करू शकतात. म्हणजे आपण असं म्हणतो की व्हॉट्सअप मॅसेज आपला इन्क्रिप्टेड आहे, पण क्वांटम कम्प्युटरमध्ये ही कॅपॅसिटी आहे की तो 1 सेकंदात तुमचा मेसेज इन्क्रिप्टचा डिक्रिप्ट करून वाचू शकणार. मग हे संकट आत्ता मध्ये US आणि गुगलनी स्पेशली अनाऊन्स केलं. त्यांनी आधी 2032 क्वांटम मिशन ठेवलं होतं, पण त्यांनी सडनली 2019 पूर्ण करणार असं सांगितलं. तर मग ही स्पीड जर जग घेत असेल तर क्वांटम मिशनमध्ये भारत पण मागे नको असायला. आपल्याकडे आजही रोज 22 मिलियन UPI ट्रान्झॅक्शन्स होतात. वी आर लार्जेस्ट कंट्री फॉर द UPI ट्रान्झॅक्शन्स. आपलं म्हणजे अख्खं फिनान्स त्याच्यावर आहे, अख्खं मेडिकल आहे, हे सगळ्या जे फ्लाईट्सचा डेटा आहे तो त्याच्यावर आहे. तर सगळंच जर आपलं त्या सिस्टीम्सवर IoT आपण आहोत आणि आपल्याला जर एखादी आपली स्वतःचं क्वांटम कॉम्प्युटिंग नसेल तर आपल्याला सगळे देश हैराण करून सोडणार. जसं छोटंसं उदाहरण, अटल बिहारींच्या काळांमध्ये, आदरणीय पंतप्रधानांच्या काळामध्ये आपण न्युक्लिअर टेस्ट केली आणि वी बिकम अ न्युक्लिअर पार. त्याच्यामुळे आपल्याला कुठलंही थ्रेट नाही आहे, कारण I2I एक रिलेशन झालं की तुम्ही न्युक्लिअर असेल तर आम्ही आहोत. सो नोबडी डेअर्स टू फाईट विथ इंडिया. तर सेम वे वी हॅव टू अपलिफ्ट आवर सेल्फ. आणि सेकंड मिशन न्युक्लिअरच्या नंतर क्वांटम असतं. तर या क्वांटम असेल, बाकीच्या जे मी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजीज सांगितल्या, याच्या माध्यमातून देश प्रगत झाला तर ग्लोबली आपण एक मजबूत देश म्हणून स्थापित होऊ.
1: नक्कीच सर. या पुढील काळात, म्हणजे आता तुम्ही म्हटलं की किती वेग घेत आहे जग, तर या पुढील काळामध्ये काही वेगळे धोरणात्मक बदल किंवा काही घोषणा करायच्या आहेत का?
2: आता कसं आहे, आम्ही ऍक्च्युली इनोव्हेशन मध्ये आहोत आणि इनोव्हेशन रोज बदलतं. म्हणजे आम्ही तर पॉलिसी लिहिली तो 5 वर्ष 2 वर्ष असा विषय आहे, पण आपण असा विचार करायला गेलो ही तर देशासाठी प्रत्येक तरुणासाठी असलेला विषय आहे, तरुणीसाठी असलेला विषय आहे. पण जर iPhone 16 येतो, 2-3 महिन्यात 17 येतो.

0: परत 2-3 महिन्यात आठला येतो. जी एक युटिलिटी आहे ती इतक्या रॅपिडली चेंज होते. तर आपल्याला 144 कोटी जनतेसाठी जर काम करायचं असेल, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी काम करायचं असेल, तर ही सिस्टीम खूप अपडेटेड पाहिजे. जे इनोव्हेशन्स येतात ते लवकर अडॉप्ट करणं आणि अर्ली बर्ड बेनिफिट्स घेणं, याच्यासाठी आम्ही थोडंसं फिक्स ठेवलंय आणि थोडीशी अजाईल ठेवली.
1: सर, आपण म्हणतो की एकीकडे तंत्रज्ञान खूप प्रगती करतंय आणि दुसरीकडे येतं ते म्हणजे आपलं पर्यावरण, तर दोन्हीचा कुठेतरी समतोल राखणं गरजेचं आहे. तर ग्रीन स्टार्टअप्स किंवा सस्टेनेबल स्टार्टअप्स यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत?
0: आम्ही करतोय प्रयत्न. जसं तुम्ही सोलार जर ग्रीन एनर्जी म्हणून घेतोय, आपण विंड एनर्जी एक ग्रीन एनर्जी आहे, तर ह्या सगळ्या ग्रीन एनर्जीला प्रमोट करण्यासाठी सोलारमध्ये भरपूर इनोव्हेशन्स होत आहेत. सोलारचे आता टेपिंग चेंज होत आहेत. पूर्वी खूप मोठं जागा लागायची तुम्हाला ते इन्स्टॉल करायला वगैरे. तर आमच्या काही स्टार्टअप्स आहेत, त्यांना पंतप्रधानांकडनंही अवॉर्ड मिळालेला आहे, की त्या स्टार्टअप्स आता काही त्याच्यावर असं लिक्विड किंवा पेस्टिंग करतात, जेणेकरून ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, आपण आम्ही फिजिक्समध्ये जेव्हा 12वीला एक डेफिनेशन ऑफ ब्लॅक बॉडी म्हणून होतं, ते आता परत रिकलेक्ट होते की ब्लॅक बॉडी ऑब्सॉर्ब होल क्वांटिटी ऑफ इट विच इन्सिडेंट अपॉन इट, असं जे म्हणतो ते सगळं त्याच्यावर हिट असेल. ती ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी इनोव्हेशन लागणार आहे. विंड एनर्जी आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये आता हायड्रोजनसाठी जे सगळीकडे नॅशनल हायड्रोजन मिशन पण झालेलं आहे, त्या मिशनच्या अंतर्गत पण आम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शैक्षणिक संस्थांमधल्या मुलांना याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे. तर शैक्षणिक संस्था आहेत, संशोधन आहे आणि उद्योग, तर ह्यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो?
0: मी जसं उद्योगाला तर स्टार्टअपची आणि इनोव्हेशनची जास्त गरज आहे, कारण त्यांचा पण बिझनेस खूप रॅपिडली चेंज होतो. म्हणजे तुम्ही आणि मी 5 वर्षापूर्वी हा विचार केला नसेल कधीच की मी असं काहीतरी बुक करेल जे खायला आवडतं आणि ते अर्ध्या तासात मला आणून देईल, किंवा अशी एखादी मी गाडी बुक करेल 2 मिनिटात येणारी दिसेल आणि मी या इतक्याच वाजता तिथे पोहोचेल. नोबडी प्रिडिक्टेड, बट इट हॅपन्ड थ्रू इनोव्हेशन. तसंच मला असं वाटतं की इंडस्ट्रीला काम करावं लागेल. मी बऱ्याच विद्यापीठांमध्ये जातोय, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातोय आणि तोच रिच टू अनरिच कॉन्सेप्ट ठेवला की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं. तर मी प्राध्यापकांनाही विनंती करतोय आणि जे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांनाही विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यामध्ये मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं, हे माझं वैयक्तिक मत आहे, पण मला असं वाटतं की कॉलेजमध्ये ज्या लॅब्स आहेत किंवा कॉलेज लावायची संकल्पना किती दिवस एक्झिस्ट राहील माहीत नाही, कारण आपण व्हर्च्युअल एज्युकेशनकडे बऱ्याप्रमाणे शिफ्ट झालेलं आहे. म्हणजे बैजूज असेल, सगळेच प्लॅटफॉर्म्स आता ऑनलाईन आहेत, अर्ध्या सरकारी मीटिंग्स ऑनलाईन होतात. तर त्या जर सगळ्या रॅपिड चेंजेस असेल, तर त्या पद्धतीनं जगाला लागणारी गरज, व्यवसायाला लागणारी गरज, त्या पद्धतीने आपल्याला उद्योग पण अपडेट करावं लागेल. सिलेबस अपडेट होणं गरजेचं आहे. लॅब्स ह्या टिपिकल लॅब्स न राहता इनोव्हेशन लॅब्स होणं गरजेचं आहे, स्किल लॅब्स होणं गरजेचं आहे. तर ह्या जर झाला तर तो समन्वय, जे नेहमी एक ओरड असते की इंडस्ट्री म्हणते की आम्हाला स्किल्ड माणूस मिळत नाही आणि इन्स्टिट्यूशन म्हणतात की इंडस्ट्रीला काय पाहिजे ते आम्हाला माहीत नाही, तर ह्या दोघांचा समन्वय ह्या माध्यमातून होऊ शकतो.
1: बरोबर सर, महाराष्ट्रामध्ये आज अनेक स्टार्टअप्स नवीन सुरू होत आहेत आणि पुढेही जात आहेत, तर त्यांना एक इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय एक बाजारपेठ मिळावी किंवा त्या पद्धतीचं ब्रँडिंग तिथे व्हावं, तर ह्यासाठी काय प्रयत्न सुरू?
0: आम्ही ते 2-3 देशांचा अभ्यास केला. मला अबुधाबीच्या ज्या CEO भेटायला आल्या होत्या, तर मला त्यांचा कॉन्सेप्ट खूप आवडला. त्यांनी काय केलं, एक व्हर्टिकल मोबिलिटी ठेवली आहे स्टार्टअपसाठी फॉर मार्केट लिंकेज. समजा फॉर एक्झाम्पल अबुधाबी असेल, तर तिथे इमिरेट्स आहे, अरामको आहे, अशा जे बिग प्लेयर्स आहेत, जे मोठमोठ्या कंपनी जे नॅशनली आपल्याकडे जसं टाटा असेल, अडानी, रिलायन्स असेल, अडानी असेल, तशा तिथल्या बिग प्लेयर्स त्यांनी एक हायरार्की केली आणि त्यांना लागणाऱ्या ज्या वर्षभराच्या वस्तू आहेत त्यांना स्टार्टअप्सला कनेक्ट केलेलं आहे. समजा टिश्यू पेपरसारखी छोटी विमानात लागणारी गोष्ट आहे, तर टिश्यू पेपरमध्ये इनोव्हेशन्स भरपूर आहे, मेडटेकमध्ये इनोव्हेशन भरपूर आहेत. जसं आपल्याला जर एखादी, जर काय म्हणता येईल, इनोव्हेशन रिलेटेड एखादी जर ॲक्टिव्हिटी इंडस्ट्रीला पाहिजे असेल, तर ती स्टार्टअप पूर्ण करू शकते. डेफिनेटली त्याच्यात क्वालिटी चेक्स असणार, प्राइजिंग असणार, पण ती पूर्ण इकोसिस्टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये लेबर फोर्स पण सप्लाय करता येतो, प्रोडक्ट्स पण सप्लाय करता येतील आणि ज्या आयडिया आणि पेटंट्स असतील. तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा एक आपल्या बोलण्यात राहिला की पेटंटेजेशन, तर आज बऱ्याच विद्यापीठांमध्ये प्रोफेसरांकडे खूप रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, त्यांना पेटंट्स मिळालेले आहेत. तर मी प्रत्येक प्राध्यापकाच्या जाऊन पुश करतोय, या पेटंटचं कमर्शियलायझेशन तुम्हाला कसं करता येईल. तर ते पेटंट एक फ्रेम असेल एका छापलेली, आणि आयुष्यभर आपण त्या फ्रेमवर, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत उदाहरण की आपल्याला तो आजार आहे पण ती गोळी आपल्या उशाला आहे पण ती आपण वापरलीच नाही कारण आपल्याला माहित नाही त्या गोळीचा उपयोग काय. इट शुड नॉट बी लाईक दॅट. तर आम्ही कमर्शियलायझेशन ऑफ पेटंट्स करतोय, आणि अशा ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस ग्लोबली आहेत टू कनेक्ट फॉर दी आयडिया इनोव्हेशन अँड दी मार्केट, तर हे बिल्ड करायचं आता प्रोग्रेसमध्ये आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीपटेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रच नाही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत, आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय.
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG आलो, नंतर CNG आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो, आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स असे आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. तर ही ॲडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय.
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. सब विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
1: श्रोते हो, फंडिंग ॲक्सेस, सीड फंड, व्हेंचर कॅपिटल, सरकारी अनुदान याविषयी आणि इतरही मुद्द्यांविषयी आपण कार्यक्रमातून जाणून घेतलंय. विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
1: आकाशवाणी पुणे केंद्राची पहिली सभा श्रोते हो आपण ऐकत आहात 378.78 मीटर्स या मध्यम लहरींवर आणि 792 किलो हर्ट्सवर. 7:40 होत आहेत. भावधारा कार्यक्रम प्रसारित करणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया काही व्यावसायिक संदेश.
2: अहो सावंत, सगळं कसं

0: लग्नासारखं जुळून आलंय.
1: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
0: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार. पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
3: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव.
2: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी akshardhara.com.
4: भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया लता मंगेशकर यांनी गायलेल्या द वी केसकर यांच्या रचनेनं. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: द वी केसकर यांनी लिहिलेली ही शब्दरचना गायली होती लता मंगेशकर यांनी. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: सन

परीक्षक ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि श्रम

0: 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
2: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
1: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटल चे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
3: डॉक्टर कांत्री यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
4: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना, तर ती ताणत नाही. विषय आहे खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाए.

0: उषा अत्रे यांनी गायलेलं हे गीत होतं नाग देशपांडे यांचं, संगीत होतं गजाननराव वाटवे यांचं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणी पुणे केंद्र, 7:50 होत आहेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामींनी प्रसारित करत आहोत.
1: तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी
2: स्वामिनी. अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी.

0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी।
1: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
2: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो। ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश। आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया।
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड पुणे। स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा।
3: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही।
4: श्रोते हो, तुमच्या रसिकतेला विनम्र अभिवादन करून साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या विविध व्रतवैकल्यांवर आधारित स्वामिनी व्रतकथा माला।
5: चला, सोने खरेदी व्यवस्थित पार पडली, आई खुश ना एकदम?
6: मग
7: नमस्कार वहिनी।
6: अरे देशपांडे गुरुजी, इकडे कुठं?
7: अहो, गुरु पुष्यामृतांची खरेदी, दुसरं काय।
6: वा वा वा, अहो आम्ही सुद्धा त्यासाठी आलो होतो।
7: होय का?
6: बरं का मानसी, हे देशपांडे गुरुजी, चांगले ज्योतिषी आहेत बरं का?
8: नमस्कार।
7: नमस्कार।
5: बर गुरुजी, मला तुम्हाला जरा वेगळा विचारायचंय।
7: विचार।
5: पुष्य नक्षत्राला सोनं खरेदी का करायचं?
7: अरे जगातला कोणताही धार्मिक माणूस, मग तो कुठल्याही धर्माचा असो, जन्म मृत्यू विवाह यासारख्या आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा संदर्भ देवाशी लावत असतो। आता तो असा संदर्भ का लावतो?
5: भाबडेपणानं।
7: नुसता भाबडेपणानं नाही, माझ्या सुखदुःखात परमेश्वर माझ्या सोबत आहे ही उदात्त जाणीव यामागे असते। म्हणून आपण लोक प्रत्येक गोष्ट मुहूर्त बघूनच करत असतो। घर बांधायचं असेल तर आपण भूमिपूजन करतो। का करतो?
5: का?
7: साधा मातीचा तुकडा तर आहे, रोज पायदळी तुडवला जाणार, त्याची पूजा कशासाठी करायची?
6: अहो, आपण तेव्हा भूमातेची पूजा करतो ना।
7: बरोबर, भूमाता गोमाता यांना आपण माता मानतो, त्यांच्याशी नातं प्रस्थापित करतो।
5: पण गुरुजी, प्रत्येक गोष्टीला मुहूर्त बघितलाच पाहिजे का?
7: नाही, म्हणजे तसं कंपल्शन नव्हे, पण आता पत्रिका न बघता लावलेली अनेक लग्न यशस्वी होतातच की, आणि अगदी तज्ञ ज्योतिषाकडून 36 गुण जुळवून लग्न लावलेल्या नवरा बायकोंमध्ये आयुष्यभर 36 आकडा दिसतो।
6: हे बाकी बरोबर आहे।
7: हा, तशी मुहूर्त बघून केलेली प्रत्येक गोष्ट भरपूर फायदा देते असंही नाही, पण कसं आहे, आपली एक श्रद्धा असते। मुहूर्त बघून एखादी गोष्ट केली की ती शुभ ठरते, लाभते, इतकंच। तेव्हा गुरुपुष्य नक्षत्रावर सोनं खरेदी हा सुद्धा एक श्रद्धेचाच भाग आहे।
5: ओके,
7: आता गुरुपुष्यामृताच्या बाबतीतली एक फारशी कुणालाही माहीत नसलेली कथा मी तुम्हाला सांगतो। एकदा काय झालं, शंकर पार्वती विमानात बसून चालले होते।
9: देवा देवा सोडव रे या तापातून, देवा सोडव बाबा। अय्या
10: भोलेनाथ, तो पहा, पृथ्वी तलावर एक आंधळा भिकारी तुमच्या नावानं पुकारा करतोय।
11: पार्वती, मी ऐकतोय ते।
10: मग तुम्हाला त्याची करुणा येत नाही का? तुमचं मन द्रवत नाही का?
11: नाही।
10: असे कसे हो तुम्ही पाषाणहृदय? भक्तांच्या हाकेला सत्वर धावून जाण्याचं ब्रीद तुमचं।
11: पण हा माझा भक्त नाही।
10: म्हणजे?
11: हा केवळ वेळ आली म्हणून देव आठवणारा माणूस आहे।
10: ते काही असो, तुम्ही त्याच्यावर कृपा करावी।
11: पार्वती, वेळ येण्यापूर्वी आणि कारणाशिवाय केलेली कृपा नेहमी व्यर्थ जाते।
10: तरीही भगवान माझ्या आग्रहासाठी।
11: ठीक आहे पार्वती, तुझी एवढीच इच्छा असेल तर मी त्याला दृष्टी दान करतो आणि त्याची गरिबी दूर करायला एक सोन्याची वीटही टाकतो।
9: अरे, मला दृष्टी आली, मला दिसायला लागलं।

0: देवा देवा, तू किती दयाळू आहेस रे.
1: नाही पण नको,
0: मला आलेली दृष्टी परत गेली तर, फिरून मी आंधळा झालो तर. नाही नको नको, माझी अंधत्वाची सवय जायला नको. एकदा उजेड पाहिल्यावर पुन्हा अंधार पाहणं मला सोसणार नाही. त्यापेक्षा कायम डोळे मिटूनच दिनचर्या करावी. चला, अंधारातच किती बरं वाटते.
2: प्रभू प्रभू, हे काय, तो माणूस डोळे मिटून ती सोन्याची वीट ओलांडून गेला देखील.
3: पार्वती, म्हणूनच मी तुला म्हणालो, वेळ येण्यापूर्वी दिलेलं वरदान सुद्धा लाभत नाही.
2: पण प्रभू, अशा न ही मानव जात फक्त भोगच भोगत राहील.
3: ठीक आहे पार्वती, आज गुरुपुष्य नक्षत्र, आज जो कोणी सुवर्ण विकत घेईल त्याला सुवर्णाचा शतगुणी लाभ होईल. आजच्या नक्षत्रावर जो सुवर्ण परिधान करेल त्याला सुवर्णाचे सर्व गुण लाभतील. तथा असतो.
4: आता बघा, त्या आंधळ्या भिकाऱ्यासारखं आपलं होऊ नये म्हणून गुरुपुष्यामृताला सोनं घ्यायचं.
5: आणि मने गुरुपुष्यामृताला थोडं थोडं सोनं खरेदी करतात बरं का, आणि ते साठवून साठवून त्यात वृद्धी करायची असते.
4: अशा प्रकारे वर्षातून जितक्या वेळा गुरुपुष्य नक्षत्र येत ना, तेव्हा तेव्हा सोने खरेदी करावे. पुष्य नक्षत्राला गुरुवारी गुरुबळ लाभतं, त्यामुळे हा योग दुर्मिळ आणि अत्यंत शुभ असा मानला जातो.
5: आणि बरं का म्हणे, पुष्य नक्षत्रावर खरेदी केलेलं सोनं कुणालाही द्यायचं नसतं.
6: म्हणजे?
5: अगं म्हणजे काय होतं, अनेकदा आपण कुणाला तरी लग्नामुंजीत सोन्याचे दागिने भेट देतो की नाही.
6: हो.
5: पण त्यावेळी आपण नवे खरेदी करण्यापेक्षा अनेकदा असलेलेच देऊन टाकतो.
6: हा हा हा.
5: पण त्यावेळी गुरुपुष्य मुहूर्तावर खरेदी केलेलं सोनं कुणाला देत नाहीत, कारण हे सोनं आपल्या जवळ वृद्धिंगत होतं असं मानतात. मध्यंतरी आम्ही तिकडे पॉंडिचेरी चेन्नई साईडला गेलो होतो ना, तेव्हा बघितलं
4: काय,
5: घराच्या उत्पन्नातला 25% भाग हा सोनं खरेदीसाठी ठेवलेला असतो.
6: मला आपल्या लोकांचं कौतुकच वाटतं.
4: काय
6: म्हणजे, एकीकडे तुम्ही अनेक व्रत उपासना अध्यात्म यातून सगळं काही सोडून देण्याची शिकवण देता आणि दुसरीकडे सोन्याची साठवण करायला शिकवता, याचा मेळ काय?
5: हे बघ मानसी, आपल्या संस्कृतीत कशाचाच अतिरेक नाहीये. सगळ्या गोष्टींचा अगदी तुम्ही म्हणतात असा बॅलन्स साधण्यात आलाय.
4: अगदी बरोबर बोललात.
7: आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. निर्मिती रोहन्स आय पुणे.
8: साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित स्वामिनी व्रतकथामाला मधील हा भाग आपणास कसा वाटला? यामध्ये आपणास आणखी कोणकोणत्या व्रतकथा ऐकायला आवडतील ते आम्हास जरूर कळवा. आमचा पत्ता
9: स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
10: अहो, विहीणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
11: अगं मग सांगायचंच की, 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
10: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
11: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
10: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
12: सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी.
9: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी.
13: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी.
9: स्वामिनी स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
14: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी श्रोतेहो आपण ऐकल्यात पुणे केंद्रावरून. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करू. तूर्त 8:00

0: by her sons. The newspaper writes, off studies for 45 years, Punjab woman scores 77%. And with that, it's back to you, Saira.
1: Thanks, Sarabjit. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Modi to embark on a six-day visit to UAE, the Netherlands, Sweden, Norway and Italy today. Prime Minister says BRICS under India's chairmanship will work together to build a more inclusive world order. Oil marketing companies hike petrol and diesel prices by 3 rupees per litre. Government caps duty-free gold imports at 100 kg under advance authorization scheme. ED arrests Kolkata Police DCP Shantanu Sinha Biswas for running an extortion syndicate. And in Wushu, Aparna Dahiya clinches gold in women's 52 kg category in Santa World Cup in Macau. That's all in Morning News. Have a nice day.
2: आकाशवाणी सह हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून. आणि आशियाई मुष्टियुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते आज UAE राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. दौऱ्यासंदर्भात वार्ताहर परिषदेत माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी ऊर्जा हा द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं सांगितलं. बहुपक्षीयवादाला बळकटी देण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसंच आर्थिक लवचिकता वाढून अधिक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रिक्स भारताच्या अध्यक्षतेखाली एकत्रितपणे काम करेल असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दिला. दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह भेटीला आलेल्या शिष्टमंडळाशी पंतप्रधानांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी ब्रिक्स हे महत्वाचं व्यासपीठ म्हणून उदयाला आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. तत्पूर्वी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jayshankar यांनी जागतिक व्यवस्थेत शांतता आणि सुरक्षितता हे घटक केंद्रस्थानी आहेत, लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांची उभारणी ही या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे असं स्पष्ट केलं. ब्रिक्स ॲट 20 संकल्पनेवर आधारित आयोजित सत्रामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री S. Jayshankar यांनी बदलत्या वास्तव जागतिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून ब्रिक्सनं आपल्या कार्यक्रम आणि सदस्यत्वाचा विस्तार केल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रातील साताऱ्यात आज होणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लाभार्थी परिषद आणि महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपर्थी इथं अनेक हवाई आणि संरक्षण दलांशी निगडीत विविध प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. त्याचबरोबर सिंह यांच्या हस्ते भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नौदल प्रणाली उत्पादन सुविधेची पायाभरणी होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N. Chandrababu Naidu यावेळी उपस्थित राहतील. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3

रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये इंधनांच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे. मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं सोने आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी एका परवान्यावर आता कमाल 100 किलो शुल्कमुक्त सोन्याचीच आयात करता येणार आहे. तसंच नव्याने अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीत उद्योगांची उत्पादन क्षमता आणि कार्यरत स्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIRच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा काल केली. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. यादरम्यान जवळपास 3.5 लाखांहून अधिक बूथ स्तरावरील अधिकारी 36 कोटींपेक्षा अधिक मतदारांच्या घरी जाऊन भेटी देतील. या कामात त्यांना गणना टप्प्यादरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 3.5 लाख बूथ स्तरावरील प्रतिनिधी सहकार्य करतील. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट या परीक्षेच्या पुनर्आयोजनाचा आढावा घेण्यासाठी काल संध्याकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी नीट परीक्षा सुरळीत आणि कार्यक्षमतेनं पार पाडण्यासाठीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली. बैठकीला उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण सचिव, राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान काल चीनची राजधानी बीजिंगमध्ये चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा याबाबत तणावाची स्थिती असूनही दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्यावर भर दिला. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार ऊर्जेचा प्रवाह मुक्त सुरळीत राखण्यासाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. इस्रायल आणि लेबनान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान काल अमेरिकेत शांतता चर्चेची तिसरी फेरी पार पडली. हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण आणि उभय देशातील संबंध सुधारण्याबाबत या फेरीत चर्चा झाली. चर्चा आजही सुरू राहणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतिम करार होईपर्यंत हिजबुल्ला विरुद्ध लष्करी कारवाया करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. दुसरीकडे इस्रायलनं लेबनानच्या भूभागातून माघार घ्यावी, हवाई हल्ले थांबवावेत आणि सीमावर्ती गावांमधील विध्वंस थांबवावा अशी लेबनानची मागणी आहे. मकाऊमध्ये झालेल्या 11व्या सांधा विश्वचषक वुशू स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अपर्णा दहियानं विद्यमान विश्वविजेत्या व्हिएतनामच्या थी फुओंग एनगा एनगोवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशा 27 पदकांची लयलूट करत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण, 5 कांस्य पदकासह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. उर्वरित 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मुलांच्या गटानं मिळवली. ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे महाराष्ट्रात ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉक्टर नाडकर्णी हे विचारवंत नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. औद्योगिक क्षेत्रातील 30 हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचं सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं आणि वायरीत तारा तुटल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्यांना बसला. केरळसाठी हवामान विभागानं पावसासाठीचा पिवळा बावटा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीप किनारपट्टीवर मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा

0: सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र आत्तापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8:40 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र निर्मित समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त प्रसारित करत आहोत रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवाळे. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सादर करते सुजीत बनसोडे.
1: नमस्कार श्रोते हो, आज 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 2026 या वर्षीची कुटुंब दिनाची थीम आहे कुटुंब विषमता आणि बालकल्याण. समाजातल्या आर्थिक सामाजिक आणि डिजिटल विषमतेचा सर्वाधिक परिणाम होतो तो मुलांवर आणि अशावेळी मुलांना सुरक्षितता प्रेम आणि आधार देणारी सर्वात महत्वाची संस्था म्हणजे कुटुंब. माझं कुटुंब माझा आधार. जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे या विशेष रेडिओ रूपकातून आज आपण जाणून घेणार आहोत बदलत्या काळात कुटुंबाची भूमिका आणि मुलांच्या आनंदी भविष्याची गरज. जगभरातल्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहणं, कुणाला एकटेपणा वाटू नये याची काळजी घेणं. कुटुंब एकत्र असेल किंवा नसेल तरीही भावनिक नातं जोपासणं आवश्यक आहे. भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात ती काही प्रमाणात मोडकळीस आली हे खरं, तरीही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय कुटुंब व्यवस्था ही आजही इथल्या समाजाचा कणा आहे. आता हेच बघा ना, आजकालच्या धावपळीच्या जीवनात पालक त्यांच्या कामात व्यस्त आहेत, मुलं मोबाईल आणि स्क्रीनमध्ये रमली आहेत, घराघरातला संवाद कमी होत चाललाय. मात्र एक गोष्ट अजूनही बदललेली नाही, ती म्हणजे कुटुंबाच्या मायेची ताकद.
2: अरे रोहन, किती वेळ मोबाईल बघणार आहेस तू? ठेव बरं तू आता.
3: एक मिनिट, आई गेम संपतोय. आणि आई, केव्हाच मी तुला सांगतोय ना, माझ्या प्रोजेक्ट मध्ये मला मदत कर म्हणून. तू येते का? नाही ना, म्हणून मी गेम खेळतोय.
2: अरे रोहन, तुला किती वेळा सांगू रे, मला त्रास देऊ नकोस म्हणून. ऑफिस मधल्या उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करतेय ना मी, मग कशाला त्रास देतो मला.
3: आई तू पण बिझी आणि बाबा पण लॅपटॉप उघडून ऑफिसच्या मीटिंग मध्ये बिझी आहे, मी कोणाची मदत घेऊ?
2: अरे ताईला सांग ना तुझ्या.
3: ताईडी पण ऐकत नाही माझं. ती तिचं कॉलेज, तिच्या मैत्रिणी आणि मोबाईल याच्यातच असते नेहमी.
4: रोहन आवाज करू नकोस, मी मीटिंग मध्ये आहे ना.
2: पूर्वी संध्याकाळ झाली की सगळे कसे एकत्र बसायचे, गप्पा.

0: करायची. आता कोणाला वेळच नाही, जो तो आपला कॉम्प्युटर समोर नाही तर मोबाईल समोर.
1: शेट, लाईट गेले, वायफाय पण बंद झालं, आता कसा पूर्ण करणार मी माझा प्रोजेक्ट. आई,
0: अरे मी काय करू लाईट गेली तर.
2: अरे बापरे, लाईट पण गेली वाटत, माझा लॅपटॉपही बंद पडला, मीटिंग अर्ध्यावरच.
0: बरं झालं लाईट गेले, आता 2 मिनिटं तरी एकमेकांशी बोला रे जरा. काय म्हणावं बाई या विजेला, ऐन कामाच्या वेळी ही वीज जाते.
1: आजी काय बोलणार ग एकमेकांशी, इतकं काम असताना.
0: चला गप्पा मारूया आपण सगळेजण मस्तपैकी.
1: आजी तू लहानपणी काय करायची ग, तुला पण असे आमच्यासारखे प्रोजेक्ट आणि होमवर्क होता का ग?
0: हो होता तर, पण आम्ही असं सारखं सारखं तेच नव्हतो करत बर का. पटकन अभ्यास करून टाकायचो आणि मैदानी खेळ खेळायचो बघ.
1: कोणते खेळ?
0: अरे खेळ काय एक होता, जसं लपंडा, विट्टी दांडू, लगोरी, लंगडी, असे खूप वेगवेगळे खेळ खेळायचो आम्ही आणि खूप मज्जा करायचो.
2: रोहन, अरे आजीच काय, आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी हे सगळे खेळ खेळलोय बरं का. आणि उशीर झाला घरी यायला की ही तुझी आजी म्हणजे माझ्या आईचा ओरडाही खाल्लाय आम्ही.
1: हो बाबा खरंच.
0: तुम्हाला आत्ताच्या मुलांना माहिती तरी आहेत का रे आमच्यासारखे हे सगळे खेळ?
1: नाही ना ग आजी, आम्हाला फक्त व्हिडिओ गेम्स आणि मोबाईल गेम्स माहिती आहे. आणि माहिती असले तरी वेळ कुठे आहे एवढा.
2: रोहन, अरे या व्हिडिओ गेम्समध्ये नाही बरं का, म्हणजे आम्ही खेळलेल्या खेळांसारखी गंमत. आमच्यासारखं तुम्ही खेळून तर बघा रे.
1: खरंच गंमत येते, मला तर ऐकूनच एक्साइटमेंट व्हायला लागली. आम्ही तर फक्त क्रिकेट आणि बॅडमिंटनच खेळतो. मी माझ्या मित्रांना पण सांगतो आता आपण विट्टी दांडू खेळूया म्हणून. पण बाबा कसा खेळायचा विटी दांडू?
2: अरे मी सांगेल ना तुम्हाला. अरे लघोरी कशी खेळायची तेही सांगेल. चला.
1: चालेल चालेल, पण बाबा माझ्या प्रोजेक्टचं टेन्शन आलंय हो मला.
2: अरे काही काळजी करू नकोस, माझी मीटिंग संपली की मी मदत करीन तुला, ठीक आहे?
0: बघा किती तरी दिवसांनी आपण आज असे सगळे एकत्र बसलोय, नाही का? त्याचं श्रेय लाईटला बर का, नाहीतर तुम्हाला कुठे वेळ आहे सगळ्यांना. मी आपली बसते एकटीच.
1: आजी खरंच, आज आपण सगळे मिळून जेवूया कॉम्प्युटर आणि मोबाईल शिवाय. आणि हो, उद्यापासून रोज संध्याकाळी एकत्र बसून गप्पाही मारूया.
0: हो
2: नक्कीच नक्कीच.
3: श्रोते हो, ऐकलं ना, कधी कधी आपल्याला एकत्र आणण्यासाठी फक्त थोडासा वेळ पुरेसा असतो. श्रोते हो, घराघरातले असे संवाद ऐकले की विमल लिमये यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य खेळूनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. कुटुंब ही केवळ सामाजिक रचना नाही, ती आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, कुटुंब हे झाडासारखं असतं, त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशेने वाढू शकतात, पण मूळ मात्र एकच राहतं. आपण जेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा विचार करतो तेव्हा इथल्या ग्रामीण आणि शहरी जीवनात असलेली तफावत आपल्याला जाणवते. ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षण यातली असमानता आणि ग्रामीण भागात असलेली डिजिटल सुविधांची कमतरता या सगळ्याचा परिणाम थेट मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर होताना दिसतो. आणि या सगळ्या असुरक्षिततेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातल्या इतर सदस्यांनी काय करायला हवं जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाचा त्यांना आधार वाटेल. याविषयी बोलताना बालसमुपदेशक डॉक्टर वर्षा मोताळे म्हणाल्या,
4: मुलांचे जेव्हा व्यक्तिमत्वाचं जडणघडण होत असे ना, त्यामध्ये मला असं वाटतं पहिला जो पाया असतो तो कुटुंबाचा असतो. कुटुंबातलं एकंदरीत वातावरण किंवा पालकांची वर्तणूक, नकळत मूल निरीक्षणातून पालकांची जी काही बोलणं आहे, सवयी आहेत किंवा वर्तन आहेत, त्याचं अनुकरण करत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की घरातलं वातावरण जेवढं प्रेमाचं, समजुतीचं आणि विश्वासाचं असेल ना, तर तेवढं मूल आत्मविश्वासू बनतं किंवा चांगलं त्याचं मानसिक आरोग्य राहतं असं मला वाटतं. त्यासाठी आपण पालक म्हणून काय करायला पाहिजे, तर

0: सगळ्यात आधी ना मुलांशी रोज प्रेमानं विश्वासाने आणि संयमाचा संवाद हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ते मूल मानसिकदृष्ट्या खूप सुदृढ बनतं. दुसरं, त्यांना हवा तो वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये वेळ ही खूप मोठी समस्या आहे. पालकांकडे वेळच नाही आहे, पण तो वेळ देणं खूप गरजेचं आहे. कारण कुटुंबामध्ये एकत्र वेळ घालवला तर मूल जास्त आत्मविश्वासू बनतं. बाकी सोशल मीडिया, मोबाईल यूज हे तर सगळीकडे आता सर्रास होतं. त्यामध्ये ग्रामीण काय आणि शहरी काय यामध्ये काही फार तफावत नाही आहे. तफावत मेनली आपल्याला कुठे दिसते माहितीये का, जेव्हा हे मूल शहरात येतं शिक्षणासाठी म्हणा किंवा हायर लर्निंगसाठी, जेव्हा मुलं ही शिफ्ट होतात ग्रामीण भागाकडून शहराकडे, तर त्यावेळी ते जे मिळालेलं वातावरण आहे, नवीन वातावरण, त्यांच्यासाठी हे ऍडजस्ट करायला, अडॅप्ट करायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे काय होतं, नकळतच तुलना होते मित्रांशी म्हणा किंवा टीचर्स जे असतात त्यांच्याकडनं म्हणा, आणि त्यातून त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना येऊ शकते. दुसरं असं की जी काही शिक्षण पद्धती आहेत नवीन, त्यांच्यासाठी थोडे ते सोपे नसतात अडॅप्ट करण्यासाठी. सो तो एक वेळ जो आहे तो त्यांना मिळायला हवा, आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते वातावरण मिळालं, प्रोव्हाइड केलं शिक्षकांनी म्हणा किंवा घरातूनही, तर त्यांना ते अडॅप्ट करायला सोपं जाणार. पण जर हे नाही मिळालं तर काय, तर कमीपणाची भावना तयार होते, नैराश्य येतं, बऱ्याच मुलांना स्ट्रेस येतो, चिंता वाढते, किंवा मग फेल्युअर येतात आयुष्यामध्ये, आणि त्यातून मग वेगवेगळ्या मानसिक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं, अशी आम्ही बरीच केसेस बघतो. पण मला असं वाटतं यशाचं ओझं तुम्ही मुलांना देण्यापेक्षा ना त्याला काय आवडतं किंवा त्याला काय जमतं ह्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्या आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखल्या पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तो तिकडे काय फेस करतोय, त्याच्या भावना काय आहेत, त्याचं काय तिथे प्रॉब्लेम्स त्याला येत आहेत हे समजून घेतले पाहिजे. आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल, शिक्षकांची मदत तुम्ही घेऊ शकता, तर या गोष्टी तुम्हाला कळतील. आणि हाताळता नाही आलं तरी तुम्ही कुणाची प्रोफेशनल हेल्प त्यासाठी नक्कीच घेऊ शकता. मुलांमध्ये जर काही बदल होत असतील, म्हणजे पर्टिक्युलरली मला असं वाटतं की जर वर्तणूक त्यांची बदलत असेल किंवा राग, चिंता, नैराश्य असे काही लक्षणं तुमच्यामध्ये जर दिसत असतील, तर न घाबरता किंवा न लाजता तुम्ही प्रोफेशनल हेल्प पण किंवा मार्गदर्शनही घेतलं तरी काही वावगं नाही. आणि आपल्याला आता लक्षात येतं की टीनेजमध्ये सुसायडल टेंडन्सी किंवा सुसायडल अटेम्प्ट खूप वाढलेले आहेत. सो त्याचं हेच एक कारण आहे. तर हे आपल्याला समजत नाही की आपल्या मुलाच्या मनामध्ये काय चालू आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे संवाद असणं, की मुलांसाठी तुमचा संवाद जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे. आणि तो अगदी म्हणजे वन साइडेड नको, सूचनांच्या तऱ्हेने तो नको, तर टू वे पाहिजे कम्युनिकेशन नेहमी. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ते एक संयमाचं बोलणं जर असेल ना, तर मुलं तुमच्या समोर ओपन अप होतात. त्यांच्या मनामधलं जे काही नैराश्य असेल किंवा दुःख असेल किंवा स्ट्रेस असतील, ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात, बोलतात. तेवढा मोकळीक तुमच्या नात्यामध्ये असली पाहिजे आणि ती तुम्ही दिली तर मुलं नक्कीच ओपन अप तुमच्या समोर होतात. आणि हे जर तुम्ही करू शकला तर योग्य ती मदत आणि आधार आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो. मला असं वाटतं मुलं मोठं होण्यासाठी फक्त गुण नाही तर चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आजच्या काळातला सर्वात मोठा पालकधर्म काय तर मुलांना ऐका, समजा आणि त्यांच्यासोबत उभं राहा.
1: कुटुंबाचं प्रेम हे सर्वात सुंदर, वास्तविक आणि बिनशर्त असायला हवं. ते जर तुमच्याकडे असेल तर तुमची मानसिक शक्ती आपोआप वाढते. श्रोते हो, कुटुंब व्यवस्था बळकट असेल तर सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहतं. त्याचा चांगला परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिरतेवरही होतो. कोणतंही कुटुंब कुठल्याही कारणाने तुटू नये, कुटुंबात विसंवाद होऊ नये. तरुणांना कुटुंबाचं महत्व समजावं. चांगल्या वाईट वेळी प्रियजनांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या पाठीशी उभं राहावं हाच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचा उद्देश. आजच्या तरुण पिढीलाही कुटुंब संस्थेबद्दल, घरातल्या नात्यांबद्दल काय वाटतं याविषयी आम्ही त्यांना जेव्हा बोलतं केलं त्यावेळी आपल्या कुटुंबातल्या अनुभवाबद्दल सांगताना एमए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी रसिका जोशी म्हणाली,
2: दिवसभर तर प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो, पण जेवताना निदान सगळे एकत्र बसतात आणि मनमोकळ्या गप्पा होतात. दिवसातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर केल्या जातात, त्यामुळे संवाद वाढतो आणि एकमेकांना समजून घेणं सोपं होतं. आई बाबांशी बॉन्डिंग वाढतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो तेव्हा कधी अभ्यासाबद्दल बोलतो.

0: कधी कामाबद्दल चर्चा होते, नाहीतर नुसती मजा मस्ती होते. पण यामुळे घरातला संवाद वाढतो, ताण कमी होतो, जवळीक टिकून राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं.
1: कुटुंबा व्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर व्यक्तींशी कसा संवाद साधता येतो असं विचारलं तेव्हा 11वीत असणारी जान्हवी हत्तेकर हिने सांगितलं,
2: बऱ्याचदा आपण जवळच्या लोकांशी सुद्धा मेसेजवर किंवा फोनवर बोलतो, पण जर त्याऐवजी जर आपण त्याच्याशी जर प्रत्यक्ष भेटून बोललो तर त्यांना सुद्धा जास्त बरं वाटतं आणि एकमेकांमधला संवाद वाढतो. तसंच आपल्या घराजवळ दुकान असतं पण आपण मोबाईलवरून ऑनलाईन वस्तू मागवतो, म्हणजे आजकाल ऑनलाईनचं फायदा जास्त आहे लोकांमध्ये. पण त्यापेक्षा जर एखाद्या जवळच्या दुकानात जाऊन आपण प्रत्यक्षपणे तिथे वस्तू विकत घेतली तर फक्त वस्तू विकत नाही घेत आहे तर आपण त्या दुकानदाराशी चार गोष्टी बोलू शकतो, म्हणजे जसं की नमस्कार, सगळं ठीक आहे ना, मग कसं काय चालू आहे सगळं, असं एवढं संभाषण होतं. त्यामुळे संवाद अजून वाढतो आणि प्रत्येकाशी आपलं नातं घट्ट होतं. अशा जर आपण म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी जर केल्यात तर मोबाईलमुळे जे अंतर वाढलं एकमेकांमधलं तर ते कमी होण्यास मदत होऊ शकते.
1: कुटुंबातल्या सदस्यांमधलं नातं जपायचं असेल तर कसा संवाद झाला पाहिजे याविषयी आयुष जाधव हा 11वीतला मुलगा म्हणतोय,
3: आमच्या घरी एक गोष्ट अजून आहे, आम्ही शक्यतो रोज एकत्र जेवण करतो आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला सगळ्यात जास्त गप्पा होतात आणि फोडणीचा वास आला की आपोआप स्वयंपाकघरात जाऊन विचारतो की आई आज काय बनवलंस, मग ती पण लगेच काम सांगते, जरा मेथी निवड, कोथिंबीर काप, पाणी भर, आणि हे सगळं करतानाच आपोआप असे गप्पा सुरू असतात. मग भाजी तयार झाली की आधी तिचा वास घेऊन मग आईला सांगायचं आज भाजी मस्त झाली आहे, ते ऐकून तिलाही बरं वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात येते की जेवताना मोबाईल पेक्षा समोरची माणसं जास्त महत्वाची वाटतात आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच घरातला संवाद टिकून राहतो आणि माणसं जवळ राहतात आणि नाते अजून घट्ट होते.
1: प्रज्ञा चाबुकस्वार या 12वी झालेल्या विद्यार्थिनीला आम्ही विचारलं की तू तुझ्या घरातल्यांशी कसा संवाद साधते तेव्हा ती म्हणाली,
4: माझ्या आई बाबांशी मी जर एखादी समस्या आली म्हणजे माझ्या अभ्यासाशी असो किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत कुठलीही समस्या असो ती माझ्या आई बाबांबरोबर मी शेअर करते, मग त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आमच्यामध्ये एक संवाद होतो. चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. संवाद हाच महत्वाचा आधार आहे आमच्या कुटुंबाचा. भावाशी कधी वादविवाद होतात, कधी आपुलकीने संवाद साधला जातो. तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे अभ्यासाशी निगडीत असलेले कुठलाही प्रश्न तो मला विचारत असतो आणि मी देखील त्याला त्याचे उत्तर देते. एकत्र जेवण करण्याच्या सवयीमुळे आमच्यातील नातं अधिक घट्ट झालं. टीव्ही मोबाईल यापासून लांब राहून आम्ही परस्पर संवादावर भर दिल्यामुळे एकमेकांवर विश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
1: मुलांसोबत कुटुंबातल्या सदस्यांनी वेळ घालवणं किती महत्वाचं आहे याविषयी सांगताना प्राध्यापक डॉक्टर नागेश अंकुश म्हणतात,
5: कुटुंबातल्या व्यक्तींनी मुलांसाठी दिलेला वेळ आणि त्यांच्याशी साधलेला संवाद हा कुटुंबातला एकोपा टिकवण्यासाठी तर अतिशय गरजेचा आहेच, परंतु अलीकडच्या स्क्रीनच्या आणि या सगळ्या समाज माध्यमांच्या गदारोळामध्ये हा संवाद खूपच महत्वाचा आहे. आई वडील असेल, आजी आजोबा असतील किंवा घरातल्या प्रत्येकानं दररोज थोडा वेळ मुलांसाठी घालवला तर मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि त्यांचं भावनिक नातं, त्यांचा भावनिक विकास अधिक चांगला व्हायला मदत होऊ शकेल. मोबाईल आणि स्क्रीनपेक्षा माणसाचा जो सहवास आहे तो मुलांसाठी अधिक उपयुक्त असतो हे खरं, म्हणजे मुलांना कळत नाही. मुलांना स्क्रीन, मोबाईल, टीव्ही हा सगळा भाग आपल्या भावजीवनाचा वाढतो, परंतु माणसांचा जो सहवास आहे तो मुलांसाठी जास्त गरजेचा आहे. त्यातनं मुलांवर चांगले संस्कार घडतात हे आपण पिढ्याने पिढ्या पाहत आलेलो आहोत आणि मुलं आपल्या भावना, आपला आनंद, आपली भीती आणि आपल्या अडचणी तेव्हा सहजपणे घरच्यांना बोलू शकतात की जेव्हा त्यांच्यातला संवाद सातत्यानं होत राहील आणि त्यातूनच मग एकत्रित कुटुंबामधनं चांगला संस्कारक्षम आणि सुदृढ असा समाज निर्माण होतो, तेव्हा त्याची सुरुवात कुटुंबातल्या संवादापासून होते असं मला वाटतं.
1: श्रोते हो, म्हणतात ना कुटुंब ही केवळ नाती नाहीत,

0: तर ती विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमाची भावना आहे. आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. प्रत्येक मुलाला हक्क आहे समजून घेणाऱ्या घराचा, प्रेमळ संवादाचा आणि आनंदी बालपणाचा. या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नक्की द्या, कारण मजबूत कुटुंबच घडवतं मजबूत समाज. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सहभाग होता वैजयंती नांदगावकर, विष्णू खंडके, स्मिता नामदे, श्रेय जोशी, डॉक्टर वर्षा मोताळे, रसिका जोशी, जान्हवी हत्तेकर, आयुष जाधव, प्रज्ञा चाबुकस्वार आणि डॉक्टर नागेश अंकुश. सादर करते सुजीत बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर. सकाळचे ठीक 9:30 झालेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. श्रोतेहो, सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने आकाशवाणी पुणे परिवार आणि सर्व रसिक श्रोत्यांकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत ऐकूया. बकेट लिस्ट या चित्रपटातलं त्यांच्यावर चित्रित असलेलं हे गीत आम्ही आपल्याला ऐकवते. ऐकूया बकेट लिस्ट या चित्रपटातलं माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित असलेलं हे गीत.

रोहन प्रधान आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत होतं मंदार चोळकर यांचं. बकेट लिस्ट या चित्रपटासाठी संगीत होतं रोहन यांचं. श्रोतेहो, सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित असलेल्या बकेट लिस्ट या चित्रपटातलं हे गीत आम्ही आपल्याला आज ऐकवलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि

या स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या आवाजात गुरु ठाकूर यांची शब्दरचना. टाइमपास या चित्रपटासाठी संगीत आहे चिनार महेश यांचं.

स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी गायलेलं हे गीत होतं टाइमपास या चित्रपटातलं. संगीतकार होते चिनार महेश आणि गीतरचना होती गुरु ठाकूर यांची. यानंतर ऐकूया गोलमाल या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचंच गीत. संगीतकार आहेत अवधूत गुप्ते, गायक कलाकार अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर.

0: अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हे गीत होतं गुरु ठाकूर यांचं. संगीतकार होते अवधूत गुप्ते आणि चित्रपट होता गोलमाल. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: वीडियो लाइक करने से पैसे मिलते सो इजी.

स्वप्नील बांदोडकर आणि स्वप्नजा लेले यांनी गायलेलं हे गीत होतं अंबरीश देशपांडे यांचं. सतरंगी रे या चित्रपटासाठी संगीत होतं अजय नाईक यांचं.

0: आर्या आंबेकर यांनी गायलेली ही शब्दरचना होती गुरु ठाकूर आणि अजय अतुलेंची. संगीत होतं अजय अतुलेंचं आणि चित्रपट होता चंद्रमुखी.
1: कमी वेळा जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल आहे. हसला
2: अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

सैराट या चित्रपटासाठी हे गीत गायलं, लिहिलं आणि संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा

कार्यक्रम श्रोते हो आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर. 9:30 होत आहेत. गिरवाण भारती या संस्कृत पत्रिकेच्या कार्यक्रमात ऐकूया महाभारतस्य खगोलशास्त्रीय कालनिर्णय हे डॉक्टर अमृता नातू यांचं संस्कृतमधून भाषण, तसंच वेदमूर्ती प्रना दंडगे आणि सहकाऱ्यांनी पठण केलेलं ऋग्वेदातलं प्रजासूक्त आणि त्यानंतर वेदकालीनम युद्धस्वरूपम हे डॉक्टर अकल्पिता सप्रे यांनी संस्कृतमधून केलेलं भाषण. ऐकूया कार्यक्रम गिरवाण भारती

0: हिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणी पुणे केंद्राची पहिली सभा श्रोते हो आपण ऐकत आहात 378.78 मीटर्स या मध्यम लहरींवर आणि 792 किलो हर्ट्सवर. 10:30 झालेत. गांधीवंदना हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. लेखक V.V. घाणेकर, सादरकर्ते विनायक मोरे. ऐकूया कार्यक्रम गांधीवंदना.

महात्मा गांधींच्या बाबतीत काही गैरसमज आहेत. त्यातला एक गैरसमज म्हणजे आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यामध्ये गांधीजींचे विचार उपयोगाचे नाहीत. काही लोकांचा गैरसमज आहे की गांधीजी यांत्रिकीकरणाच्या विरुद्ध होते, पण प्रत्यक्षात तसं नाही. गांधीजींचा विरोध यांत्रिकीकरण

गांधीजींचा विरोध यांत्रिकीकरणाला नसून यांत्रिकीकरणामुळे होणाऱ्या बेकारीला होता. ते म्हणत असत, जी यंत्र समाजातल्या बहुसंख्य लोकांना चालवता येणं शक्य होईल आणि ज्यामुळे लोकांवर बेकारी येणार नाही अशी यंत्र हवीत. अशा प्रकारच्या यांत्रिकीकरणाच्या बाजूचे ते होते, म्हणून त्यांनी चरखा या सोप्या यंत्रावर भर दिला होता. आज जागतिकीकरणाच्या काळातही गांधीजींचे विचार कालबाह्य झाले नाहीत. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताची काही आघाड्यांवर प्रगती झाली आणि होतेही आहे. शेती विकासाला गती मिळाली, देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला, औद्योगिकरणाला प्रचंड वेग आला आणि उपभोगांच्या वस्तूंपासून ते मूलभूत आणि अवजड यंत्रसामुग्रीपर्यंत अनेक वस्तूंचं उत्पादन देशात व्हायला लागलं. शेती आणि औद्योगिक मालाची परदेशात निर्यातही सुरू झाली. शिक्षणाचा प्रचंड प्रमाणावर आडवा आणि उभा विस्तार झाला. विज्ञान तंत्रज्ञानाच्या तसंच अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातही भारताची प्रगती झाली. पण आता परत शेतीच्या विकासाला मंदी आली आहे. काही बाबतीतली ही प्रगती अभिमानास्पद असली तरी याच काळामध्ये निर्माण झालेले प्रश्नसुद्धा अत्यंत गंभीर, अस्वस्थ करणारे आणि देश कुठे जातोय यासंबंधी चिंता निर्माण करणारे आहेत. एका बाजूला उत्पादन आणि समृद्धी वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला देशात कमालीचं दारिद्र्य आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीद्वारे पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य इत्यादी सोयी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. पण उत्पादन मालावर आधारित किमती शेतमालाला मिळत नसल्यामुळे शेती हा किफायतशीर व्यवसाय होऊ शकला नाही. ग्रामीण भागातले जुने उद्योगधंदे मोठ्या उद्योगांच्या उत्पादित मालाबरोबर स्पर्धा करायला असमर्थ ठरत आहेत. नव्या यंत्र आणि तंत्रज्ञानावर आधारित नवे ग्रामोद्योग, लघुउद्योग उभारण्याच्या पद्धती तिथे न पोचल्या गेल्यानं बेरोजगारीचे प्रश्नही वाढत आहेत. ग्रामीण आणि शहरी विभागातली दरी वेगानं वाढते. ग्रामीण जीवन अस्ताव्यस्त होत आहे. तिथल्या अशिक्षित आणि शिक्षित लोकांचा प्रचंड लोंढा शहराकडे वाहतो आहे. त्यामुळे देशाचं शहरीकरण प्रचंड प्रमाणात होत आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या वस्त्यातला माणूसपणा हरवूनच वावरतोय. शिक्षणाचा प्रसार विस्तार खूप झाला आहे खरं, पण बाहेर पडलेल्या शिक्षित आणि अर्धशिक्षितांची वाढती संख्या देशामध्ये बेकारांची प्रचंड सेना उभारायला कारणीभूत ठरते आहे. शेतकरी शेतीला कंटाळलेला, कामगार वर्ग हताश आणि अगतिक, संघटित कामगार देशाच्या उत्पादनाला खीळ बसली तरी चालेल पण आपलं वेतन आणि सुखसोयी वाढवण्याकरता संप, बंद, हिंसाचार करण्यामध्ये कमीपणा न मानणारा, श्रीमंत अधिक श्रीमंत होण्याच्या धडपडीत तर मध्यमवर्ग महागाईनं त्रस्त आणि उदासीन, बहुतेक राजकीय कार्यकर्ते जमेल त्या मार्गानं सत्ता आणि संपत्ती मिळवणारे आणि वरिष्ठांसमोर लाचार तर कनिष्ठांना लाचार बनवण्यात धन्यता मानणारे, हे असं आजचं चित्र दिसतंय. स्वार्थांधता, जातीयवाद, भ्रष्टाचार या हीन भावनांनी समाज जीवन आकसून जात आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात असं का व्हावं? खरं तर स्वातंत्र्यामुळे एका बाजूला अनुकूलता निर्माण झालेली असताना आणि अनेक बाबतीत आमची भौतिक प्रगती होत असताना आमच्या सामाजिक, भावनिक आणि आत्मिक जीवनामध्ये इतकं दारिद्र्य काय यावं? आज आम्ही असे दिशाहीन, दीनवाणे का? पण याचं प्रमुख कारण म्हणजे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात ज्या उदात्त जीवनमूल्यांचा, विधायक कार्यक्रमांचा आणि उच्च आचार विचारांचा स्वीकार आम्ही केला होता. आम्हाला वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवनातल्या मूलभूत ध्येयवादाचा आणि जीवनमूल्यांच्या आचाराचा जणू विसर पडत चालला. खरं म्हणजे आम्ही गांधी मार्ग सोडला आणि ही परिस्थिती निर्माण झाली. यांत्रिकीकरण गांधीजींच्या तत्वानुसार केलं तर हे चित्र निश्चित बदलू शकेल. भारतामध्ये जागतिकीकरण आणि यांत्रिकीकरण हे आणायचं असेल तर ते आचरताना बेकारी निर्माण होणार नाही याकडे लक्ष देणं जरुरीचं आहे. ज्या यंत्राची किंमत सामान्यांना परवडेल, जी यंत्र चालवणं सर्वसामान्य व्यक्तींना शिकता येईल, अशी यंत्र भारतामध्ये अधिक उपयुक्त ठरतील. त्यानुसार

भारतातल्या काही संशोधन संस्थांनी असे प्रयोगही केले आहेत, त्यांना काही प्रमाणात यशही आलं आहे. म्हणूनच गांधीजींच्या तत्वानुसार विकसनशील देशांनी वागणं जरुरीचं आहे.

0: गांधी वंदना हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. लेखक होते वी वी घाणेकर, सादरकर्ते होते विनायक मोरे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 10:15 होत आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया काही व्यावसायिक संदेश.
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
2: वीडियो लाइक करने से भी पैसे मिलते हैं. सो इजी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना,

0: तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात शांता शेळके यांनी लिहिलेली ही शब्दरचना. संगीतकार हेमंत भोसले.

आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं. संगीत दिलं होतं हेमंत भोसले यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात रमेश अणावकर यांचं गीत, संगीत वसंत प्रभू यांचं.

0: अपर्णा मयेकर यांनी गायलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं. संगीतकार होते श्रीनिवास खळे.
1: कमी वेळा जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
0: याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणी पुणे केंद्र काही स्थानिक निवेदनं प्रसारित करत आहोत. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचलित जागृती अंध मुलींची शाळा आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे या शाळेत गेली 35 वर्ष अंध मुलींना मोफत शिक्षण, भोजन, निवास, गणवेश आणि आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध असून त्याचबरोबर संगणक, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास, परदेशी भाषा इत्यादी शिक्षण दिलं जातं. याचा लाभ अंध प्रवर्गातील मुलींनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 करता इयत्ता 1 ते 7 प्रवेशासाठी पालकांनी मुख्याध्यापिका मंगल खुंटे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक असा आहे 96-57-82-83. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा ऐकूया 96-57-82-83.

पुढची काही निवेदनं आहेत ती हरवलेल्या व्यक्तींविषयीची आहेत. तनिषा राहुल चव्हाण 17 वर्षांची ही युवती 10 मे 2026 पासून संजय कॉलनी भेगडे आळी चिंचोली देहू पुणे इथून बेपत्ता आहे. तिचं वर्णन याप्रमाणे: रंगानी गोरी, चेहरा उभट, उंची 5 फूट. तिला भाषा मराठी, हिंदी आणि इंग्रजी येतात. लाल रंगाचा स्वेटर आणि काळ्या रंगाची नाईट पॅन्ट तिने त्यावेळी परिधान केलेली होती. तिच्यासोबत पैसे किंवा मोबाईल काहीही नाही. कुणाला आढळल्यास देहूरोड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड इथं संपर्क साधावा. पारू सुनील बिरंगणे 15 वर्षांची ही युवती गेल्या काही 6 महिन्यापासून बेपत्ता आहे. तिचं वर्णन असं: उंची 4 फूट, बांधा सडपातळ, केस काळे लांब, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा गोल. तिला मराठी भाषा बोलता येते. जवळपास मोबाईल किंवा पैसे काहीही नाहीत. कुणाला आढळल्यास काळेपडळ पोलीस स्टेशन इथं संपर्क साधावा. स्थानिक निवेदनाअंतर्गत ही होती काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजलेत. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मी माधवी पानसरे आपण सर्वांचं सस्नेह स्वागत करते. श्रोतेहो, तमाम रसिकांची आवडती धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिचा आज वाढदिवस आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करून आजच्या कार्यक्रमात ऐकूया माधुरी दीक्षितवर चित्रित झालेली हिंदी चित्रपट गीतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं हे धकधक सॉंग.

तर आपल्या या धकधक गर्लला म्हणजे माधुरी दीक्षितला पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यासाठी मिळालं दिल या चित्रपटात, आणि आत्ता आपण गाणं ऐकलं बेटा या चित्रपटातलं. बेटा चित्रपटासाठी माधुरीनं दुसऱ्यांदा फिल्मफेअर पारितोषिक पटकावलेलं होतं. हम आपके है कौन हा चित्रपट माधुरीच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरला. 1994 हा चित्रपट आज 32 वर्षानंतर देखील संपूर्ण कुटुंबाचं निखळ मनोरंजन करतो. आज जागतिक कौटुंबिक दिवस आहे, या अनुषंगानं ऐकूया माधुरी दीक्षितवरती चित्रित झालेलं आणि तिला तिसऱ्यांदा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिलेलं हे गाणं.

दीदी तेरा देवर दिवाना ह्या हम आपके है कौन या चित्रपटातल्या या गीतानं तर इतिहास रचला. तिने नेसलेली निळी साडी, तिची केशरचना, चेहऱ्यावरचे हावभाव सगळंच लोभसवाणं होतं. माधुरीचा हा शहरी लुक जितका आकर्षक तितकाच गाव की गोरी हा लुक देखील घायाळ करणारा. चला तर मग जाऊया चने के खेत में. अंजाम चित्रपटातलं गीत ऐकूया सुषमा श्रेष्ठ यांचं, समीर यांची गीतरचना, आनंद मिलिंद यांचं संगीत.

रामलखन, परिंदा, त्रिदेव, किशन कन्हैया, प्रहार, साजन, बेटा, खलनायक, कितीतरी चित्रपट या चित्रपटांची यशोमालिका न संपणारी आहे. ह्या चित्रपटांमध्ये द्वारे माधुरी सुपरस्टार बनली. तिचं देखणं रूप, नृत्य कौशल्याची झलक प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळाली. 1996 दिल तो पागल है चित्रपटात देखील आपल्याला ती भावली. ऐकूया दिल तो पागल है चित्रपटातलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत उत्तम सिंग यांचं.

1988 साली माधुरीचा ब्लॉकबस्टर चित्रपट आला तेजाब. 1, 2, 3 करत ती आपल्या मनामध्ये शिरली. पण 1, 2, 3 नाही तर तब्बल 6 वेळा फिल्मफेअर अवॉर्डनी तिला सन्मानित करण्यात आलं. लक्षावधी तरुणांवर तिची मोहिनी पडली, पण ती स्वामिनी झाली डॉक्टर श्रीराम नेने यांची. अशा या आपल्या लाडक्या माधुरीला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा देऊन कार्यक्रमातलं हे समारोपाचं गीत ऐकूया. तेजाब या चित्रपटातलं अलका याग्निक आणि कोरस यांच्या आवाजात, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि जावेद अख्तर यांचे बोल.

खरोखरच पहिल्या इनिंगमध्ये माधुरी दीक्षितनं बहार आणली आणि आता हिंदी आणि मराठीमध्ये सेकंड इनिंगमध्ये तिने पुनरागमन केले. तिची बकेट लिस्ट लवकरच पूर्ण होवो आणि तिच्या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण होवोत या सर्व रसिकांकडून माधुरी दीक्षितला शुभेच्छा देऊन आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम मी माधवी पानसरे आता समाप्त करत आहे. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजलेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज मंदार गाडगीळ यांनी गायलेला राग बैरागी भैरव आता आपण ऐकणार आहोत. तबला रोहन चिंचोरे आणि हार्मोनियम साथ आहे लीलाधर चक्रदेव यांची. ऐकूया मंदार गाडगीळ यांनी गायलेला राग बैरागी भैरव.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मंदार गाडगीळ यांनी गायलेला राग बैरागी भैरव आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ होती रोहन चिंचोरे यांची आणि हार्मोनियम साथ होती लीलाधर चक्रदेव यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर. सकाळचे 11:30 वाजलेत. विशेष गीतगंगा. सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि गाणी यांचा भाग 7. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. ऐकूया.
1: श्रोतो, विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण ऐकत आहात सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज भाग 7 विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.

0: तुम्हाला आठवत असेल माझ्या लहानपणी तरी भेंड्या खेळायची जी पद्धत होती किंवा कार्यक्रम असायचा, कुठे नवीन गाण्यांच्या भेंड्या येतात
1: नाहीच
0: आता?
1: नाहीच नाहीच
0: आजही तुम्ही भेंड्या खेळा, तुम्हाला गाणी न म्हणलं की नाना करते प्यार आठवतं, ठ म्हणलं की ठंडे ठंडे पाणी से आठवतं.
1: अगदी ही तरुण मंडळी आज तीच गाणी
0: तेच
1: गातात
0: गाणी म्हणतात कारण तीच गाणी सहज लक्षात राहणारी होती.
1: बरोबर.
0: फार फार सुंदर
1: अफाट
0: गाणी
1: अफाट अफाट.
0: या लोकांनी आपल्याला दिली आपल्याला. आणि अशीच मराठीमधलं सुद्धा मी सांगू शकतो, म्हणजे इतकंच मला मराठी ही मी म्हणलं ना
1: जवळच आहे
0: पराधीन आहेचे असतील अंतरे
1: बरोबर.
0: किंवा निरोपक ह्याच्या इतकं सुंदर काय. निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता.
1: वा
0: ती रामाला काय सांगते की घाबरतोस काय, निघूया शिळेस म्हणतील जनसिंहासन रघुकुल शेखर वरी बैसता. त्या सिंहासनामुळे तू नाही आहेस, तुझ्यामुळे सिंहासन आहे.
1: ग्रेट.
0: राजा जिथे बसेल ना ते सिंहासन आहे,
1: सिंहासन आहे तो दरबार आहे.
0: तो दरबार आहे. आराम बिंदास चल. म्हणजे ही ही काय ताकद आहे नाही का.
1: सिम्पली ग्रेट.
0: माय तात गेले माय गेली भरत आता पोरका. म्हणजे पराधीन आहे नंतरचं गाणं आहे
1: होय.
0: की रामानी श्रीरामांनी त्यांना पादुका दिल्या आणि भरत तर म्हणतो तात गेले माय गेली भरत आता पोरका मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. हां आता ह्याच्यामध्ये शेवटी आहे नांदतो राज्यात तीर्थी कमल पुष्पासारखा. कमल म्हणजे त्या हंड्यात जसं कमळाचं पान ज्याला पाणी लागत नाही
1: बरोबर
0: ते पाणी सोड
1: बरोबर थांबत नाहीत.
0: तसा तसा तुमच्या राज्यात मी राज्य करीन.
1: ओ
0: ज्या क्षणाला तुम्ही याल त्या क्षणाला तुम्हाला हे तसं तसं परत देईन. हे तुमच्या नावाचं आहे श्रीरामा. मी म्हणलं ना मला हिंदी असं नाही, मला मराठी सुद्धा तितकी. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेही आहे बाळा मेळ माणसांचा दोष ना कुणाचा. म्हणजे किती वेगवेगळे बघा. तात स्वर्गवासी झाले बंधू ये वनात
1: बरोबर.
0: अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात. अकस्मात झालंय पण खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा. हा तुझं काहीच नाही चाललेलं, हे माझेच भोग आहेत. तर श्रीरामालाही भोग असतील तर आपण कुठे रडा.
2: दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा हे श्रीरामाने कितीही वेळा पटवून सांगितलं तरी भरताचे डोळे कोरडे होईनात. तो पुन्हा पुन्हा श्रीरामांना आग्रह करीत होता तुम्ही परत चला राज्याभिषेक करवून घ्या. भरताप्रमाणेच भरताबरोबर आलेल्या ऋषीजनांनी पुष्कळ आग्रह केला पण श्रीरामांनी नम्रपणे नकारच दिला. ते म्हणाले भरता पित्राज्ञेनं मला वनवास आणि तुला सिंहासन मिळालं आहे, तू परत जा आणि अयोध्येचं राज्य कर, हेच धर्म आणि उचित आहे. पित्राज्ञेप्रमाणे 14 वर्षे वनवास भोगून मी सीता लक्ष्मणासह अयोध्येत येईन. श्रीरामांच्या या उत्तरानं निराश झालेला भरत गहिवरला आणि श्रीरामांच्या पादुकांना स्पर्श करून करुणार्द्र स्वराने म्हणाला तात गेले माय गेली भरत आता पोरका. तात गेले माय गेली भरत आता पोरका मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. वैन तेयाची भरारी काय मशका साधते का गजाचा भार कोणी अश्वपृष्ठी लादते. राज्य करणे राघवांचे अज्ञ भरता शक्य का मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. वंश रीती हेच सांगे थोर तो सिंहासनी सान तो सिंहासनी का ज्येष्ठ ऐसा काननी दान देता राज्य कैसे या

पदांच्या सेवका मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। घेतला मी वेश मुनीचा सोडताना देशतो, कैकेयी सा घेऊ माथी का प्रजेचा रोषतो। काय आज्ञा आगळी ही तुम्हीच देता बालका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। पादुका या स्थापितो मी दशरथांच्या आसनी, याच देवी राज्यकर्त्या कोसलाच्या शासनी। चरण चिन्हे पूजुनी ही साधितो मी सार्थका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। राम नाही राम नाही, चरण चिन्हे राहू द्या ही मंदिरी। नगर सीमा सोडुनी मी राहतो कोठे तरी। भास्कराचा किरण रेखा सांध्यकाळी दीपिका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। चालवीतो राज्य रामा दुरून तुम्ही येईतो, मोजितो संवत्सरे मी वाट तुमची पाहतो। नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रा सारखा, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। सांगता तेव्हान आले चरण जरका मागुती, त्या क्षणी या तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती। ही प्रतिज्ञा ही कपाळी पावलांची मृत्तिका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका।

0: तर अशा पद्धतीनेच मी कायम त्याच्याकडे बघितलं गेलं माझ्याकडनं गाण्यांकडे.
1: नाही पण ही दृष्टीच मला वाटतं खूप वेगळी आणि खूप छान अशी आहे. आणि आपण खूपदा म्हणतोय ना, कदाचित कवीनंही त्या अर्थानं किंवा त्या भावनेनं लिहिलेलं नसेल, पण एखादा रसिक तुमच्यासारखा त्याचे 10 अर्थ काढू शकतो.
0: नाही कोणी ज्याच्या ज्याच्यासाठी जशी दिसते तशी त्याची आई.
1: खरंच वा, किती छान.
0: नाही का मी म्हणतात करेक्ट आहे की नाही, की एकदा त्या कवीच्या हातातून ते लिहून झालं की ती कलाकृती प्रेक्षकांची आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेत त्यांनी म्हणलंय की मी एक होतो, नांदी नावाच्या कविता होती त्यांची आहे, त्याच्यामुळे

0: मी असं म्हणलंय की शेवटी अगदी की लोक आता ना माझं नाटक बघून घरी गेले आहेत, पण मी एक होतो तो हजारोंच्या स्मरणात वाटलो गेलो आहे. त्यामुळे कुठलीही कलाकृती प्रत्येक माणसाच्या त्याच्या त्याच्या कलेच्या कुवतीपणे, कला समजून घ्यायच्या कुवतीप्रमाणे त्याच्या त्याच्यापर्यंत पोचलेली आहे.
1: ग्रेट,
0: नाही का? मी एक होतो, मी हजार जणांचा झालो आहे,
1: बरोबर.
0: ह्यापेक्षा कलाकाराचं आनंदाची गोष्ट दुसरी काय असेल? की वेगवेगळ्या गोंधळ होतो, अनेक वेळेला गोंधळ होतो की मी आनंद निंगळे, तुम्ही आम्हाला किंवा कोणीही कलाकार तुम्ही आम्हाला खूप आवडता असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा त्यांना म्हणायचं असं असतं की तुम्ही जे केलेलं काम आहे ते मला आवडतं. बरोबर ना?
1: अगदी बरोबर.
0: मी माझं माझं आवडता म्हणजे मी वैयक्तिक भेटलोय का त्यांना कधी? काय घरी राहतात की काय? हे कलाकाराला समजायला हवं की ते जेव्हा म्हणतात की तुम्ही आम्हाला तुम्ही आवडता, तेव्हा कलाकाराच्याही हे डोक्यात असलं पाहिजे मी केलेलं काम त्यांना आवडत आहे, माझ्यासकट त्यांनी सगळ्याला आवडून घ्यावं हा आग्रह मी सोडायला हवा.
1: ओके.
0: कारण असं नसतं. आणि त्यांनीही माणूस म्हणून आनंद निंगळे कुणीतरी वेगळा असू शकतो आणि कलाकृती म्हणून कलाकार म्हणून वेगळा असू शकतो, असतोच. तुम्ही आम्हाला आवडता म्हणजे मग तुम्ही आमच्या आवडीचंच वागलं पाहिजे असं नाही आहे. त्याच्या आवडी कदाचित वेगळ्या असतील.
1: बरोबर. डॉक्टर घाणेकरांच्या बाबतीत ही चूक झाली असं म्हणता येईल?
0: कोणाच्याही बाबतीत होते
1: आणि प्रकर्षाला
0: जाणवणार नुसतं घाणेकर नाही. आणि कशाला मी कोणाच्या बाबतीत कशाला जजमेंटल होऊ? मुळातच मला स्वतःला कोणालाही जज करायला इमिजिएटली, आपण अलीकडे पुन्हा त्याच विषयात जातोय आपण, पण त्याला इलाज नाही, आपण फार ताबडतोब जज करतो कोणालाही. काही संबंध नाही आपला, काही नाही. हा हे बरोबर आहे असंच. ते तरी काय काम? अरे तुम्हाला त्याचं काम आवडलं नव्हतं? तो माणूस म्हणून वेगळं एक घर चालवतोय, कोणासाठी तरी तो एक अत्यंत महत्वाचा माणूस आहे. त्यांनी आहे काही असं तुमच्या विरोधातलं केलेलं नाही आहे. एखादा चित्रपट चुकतो, एखादा चित्रपट बरोबर येतो काम करताना. रसिकांची एक प्रचंड मोठी गोष्ट काय आहे माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे अनेकांची की अदरवाईज 30-30 आणि 35-35 वर्ष करिअर नाही होणार ना. मला असं कायम वाटतं, श्रोता म्हणा, गाण्यामध्ये म्हणा किंवा रसिक म्हणा, हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर क्षमाशील असतो. तुम्हाला त्यांना तुमचं एखादं काम आवडलेलं असतं, पुढचं एखादं काम चुकलं तरी ते विश्वास ठेवतात, आत्ता चुकलं पण ह्याने मला आवडणारं काम कधीतरी करून दाखवलं होतं
1: आणि परत करेल
0: तो, मग ते परत करेल. आणि म्हणून ते परत परत वेगवेगळ्या नाटकांना येतात. एखादं काम त्यांना आवडत नाही, एखादं काम त्यांना आवडतं, पण आता आवडलं नाही म्हणून ह्या मला आवडलं नाही परत नाही जाणार असं होतं का?
1: नक्कीच नाही.
0: अदरवाईज इतक्या वर्षांची करिअर लोकांची झाली असती का? नसती झाली. बरोबर की नाही?
1: अगदी अगदी बरोबर.
0: तो एक फार म्हणजे वेगळीकडे बोलायला गेलं आपण मुद्दा वेगळा निघाला. पण
1: फक्त त्या मुद्द्याला धरून एक मला आणखी विचारू असं वाटतं की आता जसं आपण म्हणालात की कलाकार वेगळा आणि त्यांना सादर केलेली कला वेगळी, इथे फक्त नाटक सुरू असताना तुम्ही स्टेजवर आहात, व्यंगेत जात आहे, परत स्टेजवर येत आहेत वगैरे. जसं आपण मराठी आहोत तर आपण मराठीत विचार करून दुसऱ्या भाषेत बोलायचा प्रयत्न करतो, विचार मांडतो. तसं तिथे आनंद इंगळे किती शिल्लक राहतात एखादा रोल करत असताना, व्यंगेत जाताना, स्टेजवर येताना?
0: मला असं वाटतं की तुम्हाला स्विच ऑन स्विच ऑफ करायला यायला हवं. मी अतिशय प्रॅक्टिकल असा माणूस आहे या बाबतीत. माझ्या अंगात ते आलं आणि मग मी ते करत राहिलो. हे सगळं जे नट सांगतात त्याच्यावर माझा वैयक्तिक फारसा विश्वास नाही. मी समजा आंधळ्या माणसाची भूमिका करतो आहे आणि थिएटरला आग लागली तर मी आंधळा आहे त्यामुळे आता मी काही ते बघणार नाही असं असतं का?
1: नक्कीच नाही.
0: मी त्या भूमिकेचा आभास निर्माण करायचा आहे, मी आंधळा आहे असा.
1: बरोबर
0: बरोबर. त्यामुळे मला हे अगदीच स्वच्छ आहे की मी काम करत असताना कलाकार आनंद निंगळेचं त्या व्यक्तिरेखेमध्ये रंग भरतानाचं भान हे राहिलंच पाहिजे.
1: नक्की. हे झालं स्टेजवरचं, पण मी म्हणतो सध्या व्यंगेत आणि स्टेजचं जे एक फुटाचं अंतर आहे,
0: हो असं
1: व्यंगेत विचार करता की

0: जाऊन आता हे करायचंय, तिथं आनंद निगळे असतात का ती भूमिका असते?
1: नाही नाही, मी आनंद निगळेच असला पाहिजे.
0: ओके,
1: कशासाठी ती भूमिका असेल? त्याचं म्हणजे मी विंगेत तयारी करून भूमिकेला मी विचार करून माझ्या एंट्रीच्या आधी समजा मी जी भूमिका करतोय त्याचा विचार करत विंगेत थांबलो तर ती गोष्ट अगदी वेगळी, ती करायलाच हवी.
0: हां तेच तेच.
1: पण मी समजा एखाद्या गुन्हेगाराची भूमिका करतो आहे तर म्हणून विंगेत आल्यानंतर मी काही समोरच्या माणसाला मारू किंवा काही हिंसा करू की काय? नाही नाही, हे यायलाच हवं नाटकामध्ये की ऍक्च्युली तुम्ही म्हणा, मी म्हणलं तर स्विच ऑन स्विच ऑफ.
0: येस,
1: विंगेत आल्यानंतर तू नट आनंद निंगळे नाही आहेस आणि विंग ह्याच्यावर स्टेजवर गेल्यानंतर तू ती व्यक्तिरेखा आहेस.
0: गुड,
1: हा फरक असलाच पाहिजे. माझ्या अंगात ते काय शिरलं आणि मग मी तसाच वागलो वगैरे असं सांगणाऱ्या नटांना मी त्यांच्यापासून लांब राहतो, माझा इथनंच नमस्कार. कारण हे भंपक आहे, हे असलं काही नसतं, असं नसावं असं माझं मत आहे. कला ही अत्यंत सजगपणे समजून घेऊन लोकांपर्यंत मांडायची गोष्ट आहे.
0: वा,
1: बरोबर ना?
0: अगदी बरोबर.
1: म्हणजे आपल्याला बेभानपणे मी ते काम केलं वगैरे, अरे असं नाही. कुठलं बटन दाबलं की कुठला लाईट लागतो हे तुम्हाला कळायलाच हवं. म्हणजे मी असं म्हणत नाही हा की म्हणजे तो एक ड्रॉप नसतो, एक असतोच ड्रॉप, प्रश्नच नाही. राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांची स्टाईल वेगवेगळी असणारच आहे. राहुल द्रविड टेक्निकली परफेक्टच असेल आणि वीरेंद्र सेहवाग कदाचित जो बॉल कधीच कोणी आउट होणार नाही त्या बॉलला आउट होऊ शकतो आणि कधीच कोणी मारणार नाही अशा बॉलला तो सिक्सर मारू शकतो. तो ते जो ड्रॉप आहे तो कलाकारांमध्येही असतोच, प्रश्नच नाही. पण भान ही गोष्ट, शेवटी आपण क्रिकेट खेळतो आहोत, शेवटी आपण नाटक करतो आहोत, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवलीच पाहिजे असं मला वाटतं.
0: खूप खूपच छान.

0: आनंदजी, एक खूप छान होतंय की फक्त गाणं आणि त्याविषयीच आपलं बोलणं होत आहे असं नाही, तर त्या गाण्याच्या निमित्तानं चित्रीकरण असेल, वेगवेगळी तंत्र वापरणं असेल, त्या काळातली आत्ताची, त्याचा परिणाम कसा साधला जातोय यावर बोलणं असेल, हे सगळं साधत आहे आजच्या या गप्पांमधून. पण आजच्या भागाची वेळ मात्र इथे संपत आली आहे, पुन्हा भेटूया पुढच्या भागात.
1: अगदी.
0: तर श्रोते हो, आपण ऐकत होता सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज आपण ऐकला भाग 7. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
2: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
3: अरे तुमच्यात सामील हो.

विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आज या कार्यक्रमात सिने नाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा सातवा भाग आम्ही प्रसारित केला. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ.

श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.

श्रोतेहो, दुपारचे 12 वाजलेत. महिला श्रोत्यांसाठी वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. स्त्री आरोग्याची 52 या कार्यक्रमांचा 20वा भाग तज्ज्ञ सहभाग आहे वैजयंती पटवर्धन यांचा, आणि त्यानंतर आवली आकाशाची सावली हा कार्यक्रम, लेखन अनुराधा म्हात्रे यांचं, निवेदन प्रसाद कुलकर्णी यांचं, सहभाग प्रसाद कुलकर्णी आणि अनुराधा म्हात्रे यांचा. या कार्यक्रमाचा हा 6वा भाग असणार आहे. त्यानंतर संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमाचा भाग 81वा, प्राचीन भारतीय

शेती आणि सिंचन याविषयी प्राचीन भारतीय शास्त्रसंपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांची नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकू शकणार आहात. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आहे जागतिक कौटुंबिक दिवस. सध्याच्या काळात कौटुंबिक स्थितीमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. एकत्र कुटुंब पद्धती लयाला जाऊन विभक्त किंवा लहान कुटुंब पद्धती वाढली आहे. कामाच्या शोधात म्हणा, शिक्षणासाठी म्हणा किंवा अन्य काही कारणासाठी कुटुंब ही विभक्त होत चाललेली आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा, त्यांची स्वप्न ही वेगळी होत गेली आणि म्हणूनच कुटुंबातली उद्दिष्ट सुद्धा वेगळी झालेली दिसत आहेत. यामुळेच की काय, पण एकमेकांबद्दलचं प्रेम, आपुलकी, आदर या गोष्टी सुद्धा लोप पावताना दिसत आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, या वर्षी म्हणजेच 2026 जागतिक कौटुंबिक दिनाची संकल्पना आहे कुटुंब असमानता आणि बालकल्याण. कुटुंबातली असमानता ही जीवनाला कशा प्रकारे आकार देतीये आणि त्याचा मुलांच्या भविष्यावर काय परिणाम होतोय यावर भाष्य करणारी ही संकल्पना आहे. ही संकल्पना कुटुंबातील विषमता कमी करण्यासाठी आणि मुलांच्या निरोगी विकासाला पाठिंबा देण्यासाठी एकात्मिक कुटुंब पद्धतीला अधोरेखित करते. सध्याच्या कौटुंबिक रचनेमध्ये कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी घरातील वयस्कर लोकांचा आदर करणं आणि तरुण पिढीला सांभाळून घेणं या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी मानल्या जात आहेत. आपापसातलं प्रेम, विश्वास आणि समजदारी ही टिकवून ठेवणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. याचबरोबरीने आर्थिक आणि भावनिक आधार देणं ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. समाजाचा कुटुंब हा एक पाया आहे. या कुटुंबाने समाज घडतो, मात्र आजही अनेक कुटुंब उत्पन्न असुरक्षितता आणि सेवांच्या कमतरतेचा सामना करत आहेत, ज्याचा थेट परिणाम मुलांच्या भविष्यावर होताना दिसतोय. खरं तर आपल्या भारत देशाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण आपली कुटुंब व्यवस्था आजपर्यंत प्राणपणानं जपली आहे. म्हणूनच चला 2026 आपण असा सामूहिक संकल्प करूया की एकत्र कुटुंब पद्धती ही दिवसेंदिवस वाढत जावो आणि कोणतीही असमानता मुलांच्या आनंदाच्या मार्गामध्ये न येवो. तेव्हा मैत्रिणींनो, याच नोटवर ऐकूयात एक छानसं गाणं.

0: या छानशा गाण्यानंतर
1: मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूयात स्त्री आरोग्याची बावन्नी या सदराने. तज्ज्ञ सहभाग आहे डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, नियम व अटी लागू.
4: नमस्कार मैत्रिणींनो, स्त्री आरोग्याची बावन्नी आजच्या भागामध्ये मी डॉक्टर वैजयंती पटवर्धन पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधते. कारण विषय खूप कॉमन आहे आणि तरीसुद्धा त्याच्याबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. आज एका छोट्याशा ग्रंथीबद्दल आपण बोलणार आहोत. आणि ही ग्रंथी आहे ना, ती दिसायला अतिशय छोटी असते पण आपल्या आयुष्यावर मात्र खूप मोठे मोठे परिणाम ती घडवत असते. आणि त्याचं नाव आहे थायरॉईड. थायरॉईड हा शब्द आजच्या काळामध्ये प्रत्येक स्त्रीला माहिती असेल, प्रत्येक कुटुंबाला माहिती असेल अशी शक्यता आहे. छोटीशी ग्रंथी असते पण परिणाम मात्र खूप गोष्टींवर घडवणारी असते, अगदी आपल्या वजनापासून ते आपल्या पाळीच्या क्रियेपर्यंत. आणि म्हणूनच त्याबद्दल शास्त्रोक्त माहिती आपल्याला घ्यायची. ह्या थायरॉईड नावाचा जो हॉर्मोन असतो ना, थायरॉक्सिन असं त्याला म्हणतात, तर या हॉर्मोनचं एक विशिष्ट प्रमाण आपल्या रक्तामध्ये असायला हवं असतं. हे हॉर्मोन नेमकं काय करतात तर आपल्या चयापचयाची क्रिया असते ना, त्याच्यावरती परिणाम करतात. म्हणजे पचनापासून ते मासिक पाळीच्या आपल्या संप्रेरकांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर परिणाम करणारा हा थायरॉईडचा हॉर्मोन असतो. ज्या वेळेला या थायरॉक्सिनचं प्रमाण आपल्या रक्तामध्ये कमी होतं तेव्हा त्याला हायपोथायरॉइडिझम असं म्हटलं जातं, जे खूप जास्ती प्रादुर्भावाने आपल्याला आढळून येतं. आणि जेव्हा या थायरॉईड हॉर्मोनचं प्रमाण वाढतं तेव्हा त्याला हायपरथायरॉईड असं म्हटलं जातं. आणि ते तुलनेने कमी प्रमाणामध्ये समाजामध्ये दिसतं. अर्थातच हायपो म्हणजे थायरॉईड हॉर्मोनचं प्रमाण कमी झालं तर आपल्या शरीराची गती मंदावते, चयापचय पण मंदावतं, शरीराची एकूणच क्रिया ज्या असतात त्यांचा वेग थोडासा कमी होतो. हा थायरॉईडचा विकार आहे ना, त्याच्यामध्ये वजन वाढतं आणि आपण प्रयत्न कितीही केले तरी परिणाम मात्र आपल्याला हवा तसा दिसत नाही, कारण थायरॉईडकडे आपण लक्षच दिलेलं नसतं. वजनाव्यतिरिक्त थकवा कायम जाणवत राहतो, अनुत्साह अशा भावना येतात. तर त्याचा उपचारसुद्धा खूप सोपा असतो. म्हणजे काय, वैद्यकीय देखरेखीखाली डॉक्टर तुम्हाला जे औषध देतात त्या गोळ्या आपण घ्यायच्या. मग इतक्या सोप्या गोष्टींनी जी गोष्ट आपल्याला आपले सगळे त्रास होण्यापासून मुक्त करू शकते तिथे आपली जाणीव त्याबद्दलची महत्त्वाची नाही आहे का? तेव्हा मैत्रिणींनो, थायरॉईडसाठी एक साधीशी टेस्ट आहे, ती म्हणजे TSH नावाचा हॉर्मोनची चाचणी. एक TSH ची तपासणी करा, त्याचं प्रमाण जर नॉर्मल असेल तर संपलं, काही दिवस तरी आपल्याला परत त्याबद्दल विचार करायला नको. पण जर त्याच्यामध्ये कुठला दोष निघाला तर अर्थातच तुमचे डॉक्टर तुम्हाला इतर सगळ्या चाचण्या करायला सांगतील आणि ज्या केल्यानंतरच आपलं निदान हे नक्की होईल. जर आपल्याला थायरॉईडचा कुठलाही विकार असेल, म्हणजे उदाहरणार्थ थायरॉईड हॉर्मोनचं प्रमाण कमी असेल किंवा वाढलेलं असेल, तर अर्थातच त्यासाठी अत्यंत प्रभावी असे औषधोपचार आहेत. पण ते घ्यायचेत कुठून? प्रशिक्षित डॉक्टरांकडून. डॉक्टरांकडनं आपल्याला दिलेले उपचार हे त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पूर्णपणे नियमित घ्या. त्याचबरोबर त्याचे डोस जे असतात ना, ते सुद्धा स्वतःच्या मनाने बदलू नका. केमिस्टकडे जाऊन परस्पर औषधं आणली हे तर बिलकुलच करू नका. थायरॉईडच्या गोळीबद्दल अगदी साधी एक प्रिकॉशन असते, ते म्हणजे उपाशी पोटी उठल्या उठल्या ही गोळी आपल्याला घ्यायची असते. पण हे सुद्धा मैत्रिणींनो आपण लक्षात ठेवत नाही आणि मग कुठेतरी मनात

0: आपल्या नैराश्य येतं की औषध घेतली पण माझं वजन अजून वाढतच आहे. तेव्हा मैत्रिणींनो, पुन्हा एकदा देखरेखीखाली योग्य त्या प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्यांनी आपल्या आजाराबद्दलची माहिती घ्या आणि तपासण्या आणि उपचार याला महत्व द्या.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: मैत्रिणींनो, आताच आपण स्त्री आरोग्याची 52 हे सदर ऐकलत. सहभाग होता डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा.

0: आवली आकाशाची सावली तुकाराम महाराजांनी घराची दुरुस्ती न करता देवळाची दुरुस्ती केली. गावातल्या लोकांनी त्यांना या कामी मदत केली. महाराजांनी काही कामधंदा करावा यासाठी आवलीबाईंनी माहेरच्या मदतीने मीठ खरेदी करून त्याचा व्यापार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं. पण त्यामध्ये मिळालेले पैसे त्यांनी एका गरजू व्यक्तीला देऊन टाकले. अर्थातच आवलीबाई संतापल्या. बुवांचं लक्ष संसारापेक्षा परमार्थाकडे लागलं होतं. ते सतत पांडुरंगाची आळवणी करायचे. सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी बहू झालो खेद क्षीण येणे सीण तो नासे तुका म्हणे गंगे वास बहुत्या आसस्थळाची बहुत्या आसस्थळाची. पांडुरंगा या नश्वर जगाचा मला वीट आलाय रे. प्रपंचाच्या दुःखानी खूप क्षीण झालोय. आता तुझ्या पायाला मिठी घातलीये हे जगजेठी. आता तू मला अंतर देऊ नकोस. आता मला फक्त तुझीच तुझीच आस आहे पांडुरंगा, तुझीच आस आहे.
1: असं काही बाई बोलत असायचे. घरात सतत भजन चालायचं. आधी बुवा एकटेच करायचे पण आता आजूबाजूची लोक जमायला लागली. काही टाळकरी पण साथ संगतीसाठी यायला लागले. मिठाच्या व्यापारात खोट खाल्ल्यापासून माझं टाळकंच फिरलं होतं. संतापायचं नाही असं किती बी ठरवलं तरी माझा जळफळाट व्हायचा. मी चुलीपुढे बसून तोंड चालवायचे. कोण घरा येते आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. आणि हे करायचे काय तर उठीते ते कुठीते टाळ अवघा मांडला कोल्हाळ जिवंताची मेले लाजा वाटोनी प्याले. माझ्या या त्राग्याचा काही उपयोग व्हायचा.

0: व्हायचा नाही. बुवांचे भजन कीर्तन चालूच राहायचं. त्या काळ्याच्या भक्तीत रंगून बुवा रसाळ कीर्तन करायचे. मात्र लोक बुवांना महाराज म्हणून ओळखू लागले. आजूबाजूच्या गावातून त्यांना कीर्तनासाठी बोलावणं येऊ लागलं. शेजारच्या लोहगावात तर त्यांची वारंवार कीर्तनं व्हायची. म्हणता म्हणता महाराजांची कीर्ती गुणाची कदर करणाऱ्या शिवाजी राजांपर्यंत पोचली आणि अक्रीत घडलं. एके दिवशी राजाचे शिपाई आमच्या घराचा ठाव पुसत थेट अंगणात येऊन थांबले की हो. मागोमाग गावातले लोकही जमले. त्यांना वाटलं बरा तमाशा बघायला मिळेल आणि आता हे काय नवीन संकट आलं म्हणून मी मात्र धास्तावले. त्या शिपाई गड्यांनी मला मुजरा केला. मला तर बाई हसूस यायला लागलं. मुजरा आणि मला. त्याने नम्रपणाने सोन्या चांदीच्या नाण्यांनी दागदागिन्यांनी भरलेली ताटं समोर ठेवले आणि म्हणाले, शिवाजी राजांनी हा नजराणा आपल्यासाठी पाठवलाय. यासोबत घोडा छत्री आणि पालखी सुद्धा पाठवली आहे. मित्रबाई हरकूनच गेले. म्हटलं बरं झालं, दोन वेळच्या भाकरीची ददात तरी मिटली कायमची. पोर आनंदाने उड्या मारायला लागली. महाराज रावळात भजन करत होते. नजराण्याची वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचली. ते लगबगीने घरी आले. मी एक दागिना गळ्यात घालून बघत होते. तोच महाराज आले.
1: अग आवले आवले, छे छे, अग हे धन आपलं नव्हे, आपला अधिकार नाही त्यावर. बाबांनो, अरे हे सगळं परत घेऊन जा. कस शिवाजी राजांनी नजराणा पाठवला हा त्यांचा मोठेपणा, पण असं विनाकारण धन स्वीकारणं आम्हा शोभा देत नाही. महाराजांना आमचा निरोप सांगा म्हणावं. शिवबाराजे, तुम्ही राज्य राखताय म्हणून आम्ही धर्म राखू शकतोय, आनंदाने भजन कीर्तन करू शकतोय, हाच आमच्यासाठी नजराणा आहे. या सोन्या नाण्याच्या नजराण्याची आम्हास काही गरज नाही. गड्यांनो, हे बघा, आल्यासारखं घटकाभर बसा, गुळ पाणी घ्या आणि निघा आपल्या वाटेनी.
0: झालं. माझा अगदी जळफळाट झाला. तोंडचा घास काढून घेतला की हो. मी आक्रोश करत राहिले. गोणी आली घरा, दाडे खाऊ नेदी पुरा. मी बुवांशी भांडण मांडलं आणि त्यांनी त्या काळ्याची आळवणी सुरू केली. मला प्रपंचाची काळजी तर त्यांना परमार्थाची चिंता.
1: दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आता येथे पंढरी राया मज गोविसी कासया, मन दंभ चेष्टा हे तो सुकराची विष्ठा, तुका म्हणे देवा माझे सोडवणे धावा, माझे सोडवणे धावा.
0: त्यावेळी मला बुवांचा खूप संताप आला. मी त्यांना नाही नाही ते बोलले. पण आज कळतंय, घरात फुटकी कवडी नसताना एवढी धनदौलत परत पाठवणं ही काय साधी गोष्ट आहे? कुठल्या मातीतून घडले असतील हो आमचे बुवा? शिवाजीराजांनी मात्र हे रत्न अचूक पारखलं होतं. लोहगावला बुवांचं कीर्तन असलं की राजे कीर्तन ऐकायला यायचे, बुवांचा आशीर्वाद घ्यायचे. राजे हळूहळू बुवांच्या सहवासात रमायला लागले. त्यांची कीर्तनं श्रद्धेने ऐकू लागले. बुवांनी त्यांना राजधर्माचा आणि शास्त्रधर्माचा उपदेश केला. तुम्ही जे कार्य करत आहात तोच तुमचा परमार्थ आहे असं समजावलं. या देशीच्या राजाने बुवांचा सन्मान केलाच, पण वैकुंठाच्या सम्राटानेही बुवांचा सन्मान केला. खुद्द ज्ञानोबा माऊलींनी आमच्या बुवांना मानाचं पान दिलं. त्याचं काय झालं? एकदा एक भक्त माऊलींच्या समाधीपाशी कठोर अनुष्ठान करत बसला. त्याला माऊ

0: मुलींकडून अनुग्रह हवा होता. अखेर त्याला माऊलींचा दृष्टांत झाला. माऊलींनी त्याला देहूला आमच्या बुवांकडे जायला सांगितलं. या घटनेने महाराजांचे डोळे भरून आले. साक्षात माऊलींनी भक्ताला अनुग्रह देण्यासाठी आपल्याला निवडलं याचा त्यांना अभिमान वाटण्यापेक्षा संकोच वाटला. ते म्हणतात कसे,
1: जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. रेडाला सुद्धा बोलवायचं सामर्थ्य ज्यांच्यापाशी आहे त्यांच्या पुढे आमची योग्यता ती काय. माऊली तर ज्ञानियांचा राजा आहे, त्यांच्या पुढे माझ्यासारख्या पामराची काय कथा. अहो पायीची वहाणं पायी बरी, पण चला माऊलींचा आदेश मानला पाहिजे.
0: महाराज त्या साधकाला जणू सांगत होते, तुला खरा मार्ग ज्ञानेश्वर माऊलीच दाखवतील. मी पायातल्या वहाणेप्रमाणे मार्गातल्या काट्या कुट्यांपासून रक्षण करेन. स्वतःकडे एवढा कमीपणा घेणाऱ्या आमच्या महाराजांचं मन आकाशाहूनही विशाल होतं. उगाच नाही लोक आजही ज्ञानबा तुकारामचा गजर करतात.

0: असं कायम स्वतःकडे लहानपणा घेऊन वागणं ही त्यांची वृत्ती. आणखीन एक गुण त्यांच्यापाशी होता. आता तो गुण का दुर्गुण हे तो काळ्यात जाणे. बुवा स्वतःला सतत तपासून पाहत असत. ते त्याला काय ते म्हणतात आत्मपरीक्षण असं काहीसं म्हणत. आमच्या आप्पाजींनी मला एक म्हैस दिली होती. कोणीतरी ती पळवली. लोकांनी चोराला पकडलं आणि क्षमा मागण्यासाठी महाराजांकडे घेऊन आले. महाराज म्हणाले,
1: माझ्या घरी चोरांनी का बरं चोरी केली असेल? धावे जाती पाशी जाती, खून येर येरा चित्ती. मी सुद्धा चौर्यकर्मच करतो. सासऱ्यांनी मला म्हैस दिली, त्याचा वापर मी फक्त माझ्या कुटुंबासाठीच करतो. ही सुद्धा चोरीच आहे. म्हणून चोरांना माझ्याकडे यावंसं वाटलं. पांडुरंग पांडुरंग, भगवंतानी गीतेत सांगितलेलंच आहे, देवांनी दिलेलं इतरांना न देता स्वतः एकटाच खातो तो चोर. आता उद्यापासून दूध आजूबाजूच्या घरात दिल्याशिवाय मी ते वापरणार नाही. पांडुरंग पांडुरंग.
0: मला हे चोरीबिरीचं मुळीच पटलं नव्हतं. मी रागानेच म्हटलं, चोरी आणि तुम्ही भलतंच काय बोलताय? त्यावर बुवा शांतपणे म्हणाले,
1: अवलीबाई, अहो अंतःकरण सतत तपासत राहिलं पाहिजे. चित्त शुद्धी हा परमार्थाचा पाया आहे. मन शुद्ध पाहिजे, त्याशिवाय पांडुरंग भेटत नाही. मनांमध्ये राग लोभासारखे षड विकार असतात आणि त्यांच्या मागोमाग अनेक दुष्ट वासना येतात.

0: त्या मनात अगदी घट्ट चिकटून बसतात, त्या सतत झाडून साफ कराव्या लागतात. आणि असं शुद्ध झालेलं निर्मळ मन मोगऱ्याच्या फुलासारखं पांढरं शुभ्र बनतं, निर्मळ होतं, आणि मग त्यामध्ये भक्तीचा सुगंध दरवळतो. त्यानंतर परमेश्वराच्या घराचे दरवाजे आपल्यासाठी आपोआप उघडतात.
1: असं सतत स्वतःला कठोरपणे तपासत राहणं, आपलं मन आणि वागणं अधिकाधिक शुद्ध करत जाणं, हे व्रत बुवानी घेतलं होतं.
0: मन हा मोगरा,

अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही, पुनरपी संसारा येणे नाही। पांडुरंग पांडुरंग।

0: आवली, आकाशाची सावली,
1: आताच आपण आवली आकाशाची सावली या मालिकेचा भाग सहावा ऐकला. लेखिका होत्या अनुराधा म्हात्रे, निवेदन प्रसाद कुलकर्णी, सहभाग अनुराधा म्हात्रे आणि प्रसाद कुलकर्णी.

तर मैत्रिणींनो, आता यानंतर कार्यक्रमात ऐकणार आहोत संस्कृतीच्या पाऊलखुणा हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांची नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेऊया प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन व्यवस्थेबाबत. याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा निमंत्रित आहेत प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती. अशीच शेतीपूरक व्यवस्था आणि शेती ही पहिल्यापासूनच आपल्याकडे महत्वाची होती का? या शेतीची सुरुवात कधीपासून आढळते भारतात झालेली?
1: अन्न, वस्त्र आणि निवारा ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि त्याच्यामध्ये अन्न ही तर सगळ्यात प्राथमिक गरज आहे. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला म्हणजे जेव्हा अश्मयुगीन काळातला माणूस होता तो भटका माणूस होता. जे मिळेल ते खात होता. शिकार करणं अशा गोष्टींवरती तो जगत होता. पण पुढे कधीतरी असं त्याच्या लक्षात आलं की एखादं बी जर का खाली पडलेलं आहे तर ते उगवलं जाते किंवा काही रानटी धान्य होती त्यातले काही दाणे खाली पडलेले तर त्यातून पुन्हा नवीन पीक येते. हे कुठेतरी त्याच्या निरीक्षणातून लक्षात आलं आणि मग त्या सुमारास कुठेतरी अगदी प्रायमरी लेव्हलवरती शेतीची सुरुवात ही झालेली आपल्याला दिसून येते.
0: साधारण कुठल्या काळामध्ये?
1: हे पुरातत्वीय शास्त्राच्या जर का भाषेत बोलायचं झालं तर नवाश्म युगापासून शेतीचे पुरावे आपल्याला मिळतात. म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 7वे-8वे शतक या काळापासून आपल्याला शेतीचे पुरावे मिळतात. आणि नवाश्म युगामध्ये आपल्याला असं दिसतं की माणूस एका जागी स्थिर झालेला आहे. तो शेती करू लागलेला आहे. आणि मग या काळामध्ये आपल्याला शेतीची काही प्राथमिक स्वरूपाची हत्यारं किंवा काही लहान प्रमाणावरती शेती ही अशी दिसायला लागते. आता जगामध्ये साधारण सगळीकडेच आपल्याला असं दिसतं की नवाश्म युगा काळामध्ये ही अशा प्रकारची उत्क्रांती मानवामध्ये होत होती. पण प्रत्येक ठिकाणचा काळ आहे हा मात्र निरनिराळा आहे. म्हणजे निरनिराळ्या काळात जगामध्ये शेतीचे प्रयोग किंवा शेतीची सुरुवात ही आपल्याला झालेली दिसून येते. भारतामध्ये जे आपल्याला दिसते तर ती आपल्याला सिंधू संस्कृतीपासूनच शेतीची सुरुवात आपल्याला झालेली दिसून येते. राजस्थानमधलं कालीबंगन जे ठिकाण आहे की तिथं मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेले तर तिथं नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळालाय.
0: बरं.
1: म्हणजे नांगराचे फाळ तिथं उमटलेले अशी जमीन तिथं सापडलेली आहे. आणि हा पुरावा जो आहे तो साधारण 5 ते 6 हजार वर्षापूर्वींचा पुरावा आहे. हा आपण जगातला सगळ्यात पहिला पुरावा म्हणू शकतो की जिथं नांगरलेल्या शेतीचा पुरावा हा आपल्याला भारतात मिळालेला आहे.
0: बर.

0: बरोबर. तसंच उत्तर प्रदेशामधील लहुरिया देवा हे एक ठिकाण आहे, तिथंही उत्खनन झालंय. तर तिथं तांदुळाचा पुरावा मिळालाय, उत्खननामध्ये त्याचे तांदुळाचे काही कण मिळाले की त्याच्यावरून त्याचा जो काळ काढला गेला, त्याचं लॅबोरेटरी टेस्टिंग वगैरे केलं गेलं, तर त्याच्यावरून तो आजपासून सुमारे 8 ते 9 हजार वर्षांपूर्वीचा तांदूळ आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 6 ते 7 हजार वर्षांचा हा तांदळाचा पुरावा आपल्याला भारतामध्ये मिळालेला आहे. म्हणजे इतक्या प्राचीन काळापासून भारतात हे धान्य होतं आणि त्याची शेती केली जात होती हे आपल्या लक्षात येतं.
1: छान. एक शंका, अगदी प्राथमिक मूलभूत शंका, म्हणजे इतका जुना तांदूळ टिकला कसा?
0: काही वेळेस आपल्याला मिळतात, म्हणजे तो कुठं अडकला गेलेला आहे कण याच्यावरती तो तसाच्या तसा राहू शकतो. काही वेळेस आपल्याला फॉसिल्सही मिळतात आणि काही वेळेस या धान्यांचे कण हे अडकलेले दगडात किंवा अशा पद्धतीमध्ये सापडतात उत्खननांमध्ये.
1: बरोबर.
0: हे काही उत्खननं केलेली, तर प्राचीन काळातले बऱ्याच धान्याचे पुरावे पण आपल्याला उत्खननांमध्ये मिळालेले आणि त्यावरून त्या काळामध्ये ती लोक काय खात होती, त्यांचं अन्नधान्य काय होतं याचंही आपल्याला प्रत्यक्ष पुरावे हे एव्हिडन्सेस मिळतात.
1: अरे वा.
0: तसंच आपल्याला दिसतं की सिंधू संस्कृतीमधली जी महत्वाची स्थळं आहेत, हरप्पा आहे, मोहनजोदडो आहे, लोथल आहे, तर इथं माहिती आपल्याला की मोठ्या प्रमाणावर धान्याची कोठारं ज्याला ग्रेनरी म्हणतात ती सापडलेली आहे.
1: बरोबर.
0: तर ही ग्रेनरी काय आपल्याला दिसते याच्यावरनं की एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं धान्याची कोठार आहेत, म्हणजेच मोठ्या प्रमाणात शेती होत होती, धान्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तर हे आपल्या तिथल्या शेतीचं हे जे प्रमाण आहे हे लक्षात येतं. तसंच आपल्याला उत्खननामध्ये एक टेराकोटाचा नांगरही मिळालाय.
1: हो.
0: छोटा आहे तो नांगर आकाराने, पण हा नांगराचा पुरावा आपल्याला उत्खननामध्ये सिंधू संस्कृतीच्या काळातला हा मिळालेला आहे, हे प्रत्यक्ष पुरावे आहेत.
1: अरे वा. आणि बैल पण मिळालेले.
0: हो हो. म्हणजे बैलही, टेराकोटाचे बैलांचे आकारही मिळालेले आहेत.
1: म्हणजे नांगराला तो जोडून त्या पद्धतीचं शेतीचं एक तंत्र त्यांना गवसलेलं होतं.
0: हो, बरोबर आहे.
1: बर. आता त्याच्या पुढचा महत्वाचा काळ म्हणजे वैदिक कालखंड. मला आठवते ते ऋग्वेदामध्ये एका अक्षर सूक्तामध्ये कृषिमित कृषस्व असा एक त्यांनी उपदेश दिलाय की बाबा हे काही इतर उद्योग करू नकोस, तू शेती कर. म्हणजे त्यावेळेला शेती कृषी हे सगळं निश्चित झालेलं होतं, त्याच्या संकल्पना निश्चित झालेल्या होत्या असं दिसतं. काय सांगता येईल या कालखंडाबद्दल?
0: अगदी बरोबर आहे. ऋग्वेद काळामध्ये म्हणजे वेदांमध्येही आपल्याला दिसतात की शेतीच्या संदर्भ हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात. ऋग्वेदकालीन समाज जो होता तो मुख्यतः पशुपालक होता हे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्याच बरोबर शेतीही करत होते. यवधान्य आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतं, ऋग्वेदामध्ये त्याचे उल्लेखही येतात. गव्हाचा, तांदळाचाही आहे, फक्त ऋग्वेद काळात तांदूळ नाही दिसत. तांदळाचा उल्लेख ऋग्वेदात येत नाही, पुढच्या वेदांमध्ये मात्र येतो. त्याचबरोबर व्रीही, शाली, निवार, निवार म्हणजे जंगली पद्धतीचा तांदूळ आहे, असेही तांदूळाचे प्रकार आपल्याला वेदांमध्ये दिसतात. अथर्व वेदातही व्रीही, माश म्हणजे उडीद, तिल, यव म्हणजे जवस आणि तीळ ही धान्याचे उल्लेख अथर्व वेदातही मिळतात. अजून एक महत्वाचा उल्लेख अथर्व वेदात तो मिळतो, तो म्हणजे पंचकृष्टी असा त्यांनी एक समूह सांगितलेला आहे. म्हणजे कृषी करणाऱ्या 5 समूहांचा उल्लेख हा आपल्याला अथर्व वेदात मिळतो.
1: पंचकृष्टी,
0: पंचकृष्टी असा उल्लेख अथर्व वेदात मिळतो. म्हणजे यावरून लक्षात येतं की शेती हा महत्वाचा उद्योग त्या काळामध्ये होता आणि एक मोठा समाज जीवन जे आहे ते शेतीवरती अवलंबून होतं. अजून एक आपल्याला महत्वाचा संदर्भ मिळतो तो म्हणजे कृषी सूक्त आहेत वेदांमध्ये, तर त्यात चांगलं धान्य यावं म्हणून देवतांसाठी केलेल्या प्रार्थना आहे. म्हणजे हा एक मोठा पुरावा आपल्याला मिळतो की वेदकालीन समाजामध्ये शेती ही अतिशय महत्वाची आणि मोठ्या प्रमाणात केली जात होती. तसेच पुढे जर का आपण बघितलं तर पुढच्या काही संहिता आहेत, तर त्याच्यामध्ये तैतरीय संहितेमध्ये रोटेशनमध्ये पिकं घ्यावीत, म्हणजे एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर अजून पुन्हा, असं की जे आत्ताच्याही काळात सांगितलं जातं की रोटेशनमध्ये जर का पिकं घेतली तर जमिनीची सुपीकता वाढते. म्हणजे त्याच जमिनीमध्ये एकाच प्रकारचं पीक हे कायम घेऊ नये हे आत्ताही सांगितलं जातं. तर तसंच हे आपल्याला दिसतं की तैतरीय संहितेमध्येही सांगितलंय. वैदिक काळामध्ये साधारण आपल्या असं लक्षात येतं की वर्षातून 2 वेळा ही पिकं घेतली जात होती, म्हणजे त्याची लागवड करणं आणि त्याच्यानंतर त्याची कापणी करणं हे जे सगळं आहे ते साधारण 2 वेळा पिकं ही वैदिक काळात घेतली जात होती, तसे संदर्भ आपल्याला मिळतात. आता ही जी काही शेती चालू होती वैदिक काळामध्ये, तर त्याच्यासाठी काही वेगवेगळी हत्यारेही वापरली जात असणार नक्कीच. तर या हत्यारांचे सुद्धा आपल्याला उल्लेख वैदिक ग्रंथांमध्ये मिळतात. नांगरासाठीचे त्यांनी काही त्याला नावं दिलेली आहेत, तर लांगल, फाल असे उल्लेख आपल्याला मिळतात. त्याचबरोबर तितऊ हा आपल्याला वेदांमध्ये उल्लेख मिळतो. तर तितऊ म्हणजे चालणे, धान्य चालण्यासाठी वापरलं गेलेलं ते एक उपकरण आहे. काठक संहितेमध्ये नांगर आणि विळा यांचा शेतीसाठी वापर सांगितलेला आहे,
1: म्हणजे या कापणीसाठी.
0: कापणीसाठी, बरोबर. तर ते काठक संहितेमध्ये सांगितले. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा आपल्याला काही

0: दिसतात तर ते पाण्यासाठी छोटे कालवे हे वैदिक ग्रंथांमध्ये आपल्याला काढल्याचे दिसून येतात. त्याचे संदर्भही मिळतात वेदांमध्ये सुद्धा. मग पुढे आहे पाणिनीची अष्टाध्यायी आहे, पतंजलीचं महाभाष्य आहे. आपल्याला माहितीये की हे खरं तर व्याकरणावरचे ग्रंथ आहेत, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये जे उल्लेख येतात, जे संदर्भ येतात, त्याच्यावरून आपण शेती त्या काळामध्ये कशी होती किंवा काय प्रकार होता याचे आपल्याला संदर्भ मिळू शकतात. अष्टाध्यायी आणि महाभाष्य मध्ये पेरणी आणि कापणी कधी करतात यावरून त्यांनी पिकांचं वर्गीकरण केले.
1: बर,
0: म्हणजे इंटरेस्टिंग आहे ही गोष्ट की पेरणी कधी करायची. जर तुम्ही वर्षा ऋतूत केली तर त्याला वार्षिक म्हणले, हेमंतात केली तर हैमंत आणि वसंतात केली तर वासंतिक अशी नावं दिली. आणि त्यानंतर कापणी कधी करायची यावरूनही पिकांची नावे. वसंतात जर का कापणी केली तर त्याला वासंत पिकं म्हणतात, ग्रीष्मात केली तर ग्रैष्म आहे, असे त्यांनी त्याचं क्लासिफिकेशन केले की पेरणी कधी करायची आणि कापणी कधी करायची याच्यावरून पिकांचे त्यांनी उल्लेख केलेले.
1: आणि त्याच्यासाठी स्वतंत्र शब्द तिथे वापरले.
0: हो, स्वतंत्र शब्द. याचबरोबर अजून मिश्र पिकांचे सुद्धा उल्लेख येतात, म्हणजे एकाच वेळेस दोन प्रकारचे धान्य तुम्ही शेतामध्ये उगवू शकता की ज्याचा फायदा आता सुद्धा सांगितलं जातं की एका वेळेस दोन वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली तर त्याचा फायदा एकमेकांनाच पिकांना पूरक होतो आणि त्यामुळे आपल्याला धान्य जास्त उत्पादन मिळू शकतं. हे मिश्र पिकांचे जे उल्लेख आहेत हे आपल्याला अशा प्रकारे अष्टाध्यायीमध्ये पण दिसून येतात. मग यानंतरचे जे काही ग्रंथ आहेत जसं कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे, बृहत्संहिता आहे, यामध्ये तर आपल्याला शेतीविषयीचे उल्लेख मिळतातच, पण पुढे शेतीसाठी स्वतंत्र ग्रंथच लिहिले गेलेत आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे तर त्यावेळेस आपल्याला दिसतं की इसवी सनाच्या 5व्या 6व्या शतकापासून शेतीसाठी स्वतंत्र ग्रंथरचना झालेली आहे की ज्याच्यामध्ये कृषी पराशर हा पराशर ऋषींनी लिहिलेला साधारण 5व्या 6व्या शतकातला ग्रंथ आहे. शूरपाल आचार्यांनी लिहिलेला वृक्षायुर्वेद हा 9व्या 10व्या शतकातला ग्रंथ आहे. काश्यप ऋषींनी लिहिलेला काश्यपीय कृषी पद्धती हा 11व्या शतकातला ग्रंथ आहे. आणि उपवन विनोद हा 13व्या शतकातला ग्रंथ. हे आपल्याला पुढे दिसून येतात आणि या ग्रंथांमध्ये आपल्याला बरीच माहिती मिळते जी सविस्तर पद्धतीने त्यांनी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने दिसतं की इसवीसनपूर्व 3र-4थ शतक जिथं अर्थशास्त्रामध्ये हे उल्लेख सुरू होतात ते साधारण 12व्या 13व्या शतकापर्यंत शेतीविषयक माहिती ही ग्रांथिक माहिती आपल्याला सविस्तरपणे मिळते. आता याच्यात त्यांनी काय माहिती दिली आहे तर विविध धान्यांची नावं दिली आहेत, त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे, त्याचबरोबर जमिनीचे प्रकार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी जमिनीचे प्रकार पाडलेत, पिकांचे प्रकार आहेत, शेतीची कामं कशी करावीत, कुठली खतं वापरावीत, धान्यावर किंवा पिकांवर कुठले रोग पडतात त्याच्यासाठी उपाय काय करायचे, या सगळ्याची सविस्तर माहिती या ग्रंथांमधनं दिली. त्याचबरोबर त्यांनी नांगर कसा तयार करावा, त्याचे प्रकार काय आहेत, ती मोजमापं पण त्यांनी दिलेली आहेत नांगर तयार करायची. हे असे खूप महत्वाचे उल्लेख आपल्याला या ग्रंथांमध्ये मिळतात. तर आता याची आपण थोडी सविस्तर माहिती बघूया. अर्थशास्त्रामध्ये जमिनीचे वेगवेगळे प्रकार सांगितलेत. शेतीला उपयोगी, निरुपयोगी, जंगलासाठीची जमीन, उद्यानासाठीची जमीन, ऊसासाठीची जमीन, गुरांना चरण्यासाठीची जमीन, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जमिनी या राखीव ठेवलेल्या आहेत. आपल्याला माहितीये की देवराई ही पद्धत आपल्याला आपण अजूनही कुठं आपल्याला दिसून येते किंवा आता नवीन पर्यावरणवादी जे आहेत ते सांगतात की ही जागा जपून ठेवा. देवराई म्हणजे काय तर ही जंगलासाठी राखून ठेवलेली जमीन आहे की त्यांचं स्वतःचं एक विशिष्ट एन्व्हायरमेंट तयार झालेलं असतं.
1: बरोबर.
0: तर अशा पद्धतीची जंगलासाठीची जमीन राखीव ठेवा, उद्यानं वेगवेगळी तयार करा त्याच्यासाठी जमीन ठेवा, गुरांना चरण्यासाठी गावांकडे पूर्वीच्या काळी आतापर्यंत सुद्धा चराऊ कुरण ही राखी होती की तिथं बरोबर की तिथं दुसरं काही नाही करायचं, तिथलं जे गवत आहे ते फक्त गुरांसाठी राखीव ठेवायचं. तर याचा उल्लेख आपल्याला अर्थशास्त्रामध्ये मिळतो. इतके जुने संदर्भ आहेत. आणि मग त्याला त्यांनी त्या पद्धतीने नावं दिलीत, कृष्ट, अकृष्ट. कृष्ट म्हणजे जी शेती योग्य जमीन आहे ती, अकृष्ट म्हणजे जी पडीक जमीन आपण ज्याला म्हणू अशा पद्धतीची. नंतर वाट म्हणजे जी ऊसाच्या शेतीसाठी उपयोगी आहे अशी. नंतर वन जंगलासाठी राखीव. अशी त्यांनी या जमिनीला वेगवेगळी नावंही दिलेली आहे. अर्थशास्त्रात एक आपल्याला महत्वाचा उल्लेख मिळतो. अर्थशास्त्रात आपल्याला माहिती की राज्यकारभाराची माहिती दिलेली आहे आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नावं सापडतात. तर त्याच्यामध्ये सीताध्यक्ष असा एक अधिकारी आहे. सीता म्हणजे काय तर सीत म्हणजे शेत, की शेतीसाठी नांगरून जे मिळतं ते. म्हणूनच आपल्याला माहिती आहे की सीता ही रामाची जी सीता आहे तिचंही नाव त्याच्यावरून आलेलं आहे. तर हा सीताध्यक्ष जो आहे तर तो हा शेतीसाठी नेमलेला अधिकारी. मग त्याला शेतीचं पूर्ण ज्ञान हवंय, कुठल्या जमिनीत कुठल्या पद्धतीची पिकं घेता येतात याचं त्याला ज्ञान हवं. आणि मग त्यांनी काय करायचं तर राज्यातील

0: शेतीवर देखरेख ठेवायची. सगळा शेतसारा गोळा करणं पण त्याच्याचबरोबर शेतीवरती लक्ष ठेवणं राज्यातल्या हे त्याचं महत्वाचं काम आणि त्याला हे सगळं कृषी ज्ञान हवं असा उल्लेख आहे की ज्याला याचं ज्ञान आहे त्याला सीताध्यक्ष नेमावं असं कौटिल्यांनी सांगून ठेवलेले.
1: तर ह्या जमिनींचे प्रकार सुद्धा सारा मिळण्याच्या दृष्टीने केलेले असावेत का त्यांनी?
0: हो बरोबर,
1: ह्या पद्धतीच्या शेतीवर असा सारा ठेवा,
0: सारा मिळण्यासाठी आणि त्याचा उपयोग म्हणजे ही राखीव ठेवायचीच की तिथं दुसरं काही करायचं नाही. प्राण्यांसाठी राखीव आहे, शेतीसाठी किंवा जनावरांना चरण्यासाठी अशा राखीव जमिनी ठेवलेल्या. आणि मध्यंतरीच्या काळात कुठंतरी हे सगळं आपल्या विस्मृतीत गेल्यामुळे सगळं सिव्हिलायझेशनच्या नावाखाली सगळ्याच जमिनी व्यापल्या गेल्या आणि आता पुन्हा मागणी होतीये की या अशा पद्धतीच्या जमिनी राखीव ठेवण्यात याव्यात, त्याच्यावरती अतिक्रमण केली जाऊ नये
1: जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला.
0: बरोबर,
1: आणि जैवविविधता ही त्या
0: जैवविविधता राखण्यासाठीच हे या पद्धतीच्या जमिनी राखीव ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात. अर्थशास्त्रात अजून आपल्याला असा एक उल्लेख मिळतो की बियाणं, कारण चांगलं धान्य यायचं असेल तर बियाणं तेवढी चांगली पाहिजे, तर पेरणी करण्यापूर्वी बियाणांवरती प्रक्रिया करायला सांगितली. मग त्याच्यात अजून बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत, त्यातली एक पद्धत सांगते की पहाटेच्या वेळेस ही बियाणं ठेवायची की ज्याच्यामुळे दव जे असतं पहाटेच्या वेळेस पडणारं त्या दवामध्ये ही बियाणं भिजतात आणि नंतर ती दिवसभर उन्हात वाळवायची असं हे साधारण एक आठवडा करायचं.
1: बर,
0: आणि मग अशा पद्धतीचं जे बियाणं तयार झालेलं आहे त्याचा जर का उपयोग शेतामध्ये केला तर त्यामुळे धान्याचं उत्पादन वाढतं अशी नोंद आपल्याला अर्थशास्त्रामध्ये मिळते. आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या बियाणांसाठी वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या. काही वेळेस दुधात भिजवायला सांगितली बियाणं, काही वेळेस गोमूत्राचा वापर करायला सांगितला आहे. कदाचित त्यामुळे त्या बियाणांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता ही वाढत असावी आणि त्यामुळे अशा पद्धतीची बियाणांवरती प्रक्रिया करण्याचे संदर्भ आपल्याला अर्थशास्त्रामध्ये दिसून येतात.
1: कदाचित टिकाऊपणाही त्याचा वाढत असावा.
0: बरोबर, असंही असू शकतं.
1: पण हे कमाल आहे, म्हणजे इतकं सविस्तर वर्णन ते सुद्धा राज्यशास्त्रावरच्या विषयक ग्रंथामध्ये आहे. फक्त आपल्याला ते काढून घेता यायला पाहिजे आणि त्यांनी काय म्हणले नक्की हे समजून घेण्याची गरज आहे, नाही का?
0: बरोबर आहे. हा, असेच उल्लेख आपल्याला सुश्रुत संहितेमध्येही दिसून येतात.
1: हा आयुर्वेद विषयक ग्रंथ.
0: हो बरोबर आहे. हा जरी आयुर्वेदिक विषयक ग्रंथ असला तरी आयुर्वेदीय वृक्ष जे आहेत किंवा जी झाडं आहेत ती कशा पद्धतीने चांगली व्हावी याच्यासाठी सुद्धा त्यांनी उपाय या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. सुश्रुत संहितेमध्ये त्यांनी तीन प्रकारच्या जमिनी सांगितल्या. जांगल म्हणजे जंगली जी आहे ते तशा पद्धतीची जमीन, नंतर अनुप म्हणजे जी पाणी जिथं जास्त आहे, पाणथळ ज्याला आपण जागा म्हणतो, दलदलीची जागा अशी जमीन आहे, आणि तिसरी आहे ती म्हणजे साधारण म्हणजे जी नॉर्मल जमीन आहे की जिथं नॉर्मल शेती केली जाऊ शकते अशा तीन पद्धतीच्या जमिनी सांगितल्या. मग त्याचबरोबर त्यांनी औषधी वनस्पतींसाठी कशा प्रकारची जमीन हवी याचंही वर्णन केलंय. मग ही जी जमीन आहे ही थोडी घट्ट पाहिजे म्हणजे भुसभुशीत फार नको, ती काळी पाहिजे, थोडी पिवळसर किंवा लालसर असेल तरी चालेल पण त्याच्यात वाळू नको किंवा क्षार नको. कारण अशा जर का गोष्टी वाळू किंवा क्षार असतील किंवा जमीन जास्त भुसभुशीत असेल तर तिथं औषधी वनस्पतींची वाढ ही चांगल्या प्रकारे होऊ शकणार नाही. म्हणून त्यांनी ही सगळी वर्णनं आपल्याला सुश्रुत संहितेत दिलेली दिसून येतात.
1: म्हणजे माती परीक्षणालाही खूप महत्व त्या काळापासून होतं.
0: माती परीक्षण हा महत्वाचा भाग आहे की जो आपल्याला सगळ्या ग्रंथांमध्ये दिसतो. म्हणजे नुसतं शेतीचं नाही तर मातीपासून बियाणांपासून रोग कसे त्याच्यावरती पडतात त्याच्यासाठी जे उपाय काय आहेत ही सगळी चर्चा आपल्याला या ग्रंथांमध्ये दिसून येते.
1: हे सगळं सेंद्रिय शेती या नावाखाली आज खूप आपण त्याचा प्रचार आणि प्रसार करतोय.
0: हो बरोबर आहे. हे आपलं खरं तर आपलं हे पारंपरिक ज्ञान आहे आणि ते आपण कुठंतरी विसरत चाललेलो आहोत, तर त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन जर का खरं झालं तर ते खूप फायदा त्याचा चांगला होणार आहे.
1: किंवा हे प्रयोग त्यांनी जे सांगितले ते प्रत्यक्ष करून बघितले तर कदाचित आपल्याला त्याच्यातून आजच्या काळाला अनुरूप सुद्धा काही त्यातून गवसेल.
0: हो मिळू, निश्चितच मिळू शकतं. यासाठी शास्त्रज्ञांनी थोडेसे प्रयत्न केले पाहिजेत आणि काही ठिकाणी असे प्रयोग चालू पण आहे की आपली जी पारंपरिक शेती आहे त्याचे या पद्धतीने उपयोग करून कसं धान्याचं उत्पादन हे जास्त वाढवता येऊ शकेल असेही प्रयोग आपल्याकडेही काही कृषी विद्यापीठांमध्ये चालू आहे.
1: हो, आणि माझ्या वाचनात आलं त्या पद्धतीने IIT मध्ये सुद्धा अशा पद्धतीचं एक प्रकल्प म्हणून अशा पद्धतीचा राबवला जातोय आणि त्याच्यामध्ये
0: सध्या बऱ्याच शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा संशोधन केंद्रांमध्ये हे आपलं पारंपरिक ज्ञान पुन्हा उपयोगात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.
1: छान.
0: अजून जे आपल्याला काही ग्रंथांमधले उल्लेख मिळतात तर अमरकोशामध्ये अशा 12 प्रकारच्या जमिनींचे उल्लेख सांगितले.
1: 12 प्रकार
0: आहेत. त्याचबरोबर शेतीसाठीची उपकरणं आहेत ज्याच्यामध्ये नांगर, फावडं. महत्वाचा उल्लेख म्हणजे योगपिन. म्हणजे योगपिन म्हणजे काय तर बैलांच्या पाठीवर जे जू असतं ना

0: तर त्याला घट्ट करण्यासाठी ही पिन वापरतात. त्याला युग किलक असं म्हटले, ज्याला आता इंग्लिशमध्ये योग पिन असं म्हणतात. नंतर वेळा आहे, त्याला दात्र म्हणले. योत्र आहे म्हणजे जू जो असतो तो नांगराला बांधून ठेवण्यासाठी जे उपकरण आहे त्याला योत्र म्हणलं आहे. मळणी करण्यासाठीची यंत्र आहे. धान्य पाखडण्यासाठी शूर्प म्हणजे सूप याचा वापर केला जात होता. आधी सांगितल्याप्रमाणे स्थितयू म्हणजे चालणी. ह्या सगळ्या उपकरणांची यादी आपल्याला अमरकोशामध्ये मिळते. अर्थसंहितेत सांगितल्याप्रमाणे बृहत्संहितेमध्ये सुद्धा बियाणांवरती योग्य त्या प्रक्रिया करायला सांगितल्या. मग त्यांनी दूध आणि पाणी एकत्र करून शिंपडणं किंवा वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे उपाय हे त्यांनी सविस्तरपणे दिलेले आहेत. याच्या पुढचा जो एक महत्वाचा ग्रंथ आपल्याला दिसतो शेतीवरचा, तो म्हणजे कृषी पराशर ग्रंथ. या ग्रंथामध्ये तर भात शेतीवरती एक संपूर्ण प्रकरण आहे. कारण आपल्याला माहितीये तांदूळ हे महत्वाचं धान्य जे होतं, जे त्या काळामध्ये किंवा आत्ताही एक महत्वाचं धान्य आहे. तर त्याच्यामुळे भात शेतीवरती त्यांनी एक संपूर्ण प्रकरणच दिलेलं आहे की त्याची पेरणी कशी करावी. आणि भाताचं आपल्याला माहितीये की तांदूळ हा जे काय आहे ते एकदा पेरून चालत नाही, तर त्याची दुबार पेरणी
1: बरोबर.
0: तर त्याचं सविस्तर वर्णन की आधी त्याची पेरणी जेव्हा त्याची छोटी जी झाडं तयार केली जातात, पॅडी फील्ड ज्याला म्हणतात, राईस पॅडी फील्ड, तिथं ते कसं करावं आणि तिथनं नंतर काढून ते पुन्हा नवीन ठिकाणी ते कसं करावं याची सगळी सविस्तर माहिती, त्याच्यासाठी तांदूळ कुठला निवडावा, ही सगळी सविस्तर माहिती या एका प्रकरणामध्ये दिलेली आहे. तसंच शेती करताना बी कधी पेरावं हेही सांगितलंय. म्हणजे जर का तुम्ही चुकीचा काळ निवडला तर तुम्हाला उत्पादन चांगलं मिळणार नाहीये. त्यासाठी त्यांनी काय सांगितले की वैशाखात, म्हणजे साधारण आपल्याला माहिती हा उन्हाळ्याचा कालखंड आहे सगळा, जर वैशाखात तुम्ही पेरणी केली तर ते श्रेष्ठ म्हणजे उत्तम आहे सगळं. जर ज्येष्ठामध्ये पेरणी केली तर ते मध्यम आहे. आणि आषाढात म्हणजे पावसाळ्याच्या काळात जर का तुम्ही पेरणी केली तर ते अधम आहे. म्हणजे पावसाळ्यात पेरणी करू नका. तुम्हाला जर का पेरणी करायची असेल तर ती उन्हाळ्याच्याच दिवसामध्ये केली पाहिजे हे आपल्याला या ग्रंथात त्याचा उल्लेख मिळतो.
1: म्हणजे ऋतूंची जी सांगड आहे शेतीची ती पण त्यांनी अगदी स्पष्टपणे त्याचं विभाजन करून त्यांनी दाखवलंय, नाही का?
0: बरोबर.
1: कुठल्या ऋतूमध्ये काय कामं करावी, कशा पद्धतीने करावं हेही दाखवून दिलं.
0: बरोबर. आणि हे त्यांनी निरीक्षण आणि अभ्यास या दोन्ही पद्धतीने हे सगळं त्यांनी साध्य केलेलं आहे.
1: मला वाटतं भाताचेही बरेच प्रकार येतात ना तिथे.
0: अगदी अगदी. भाताचे तर खूपच प्रकारचे उल्लेख आपल्याला ग्रंथांमध्ये दिसून येतात. म्हणजे ज्याच्यामध्ये रानटी तांदूळ जसं म्हणलं तसाही आहे. नंतर आपले नेहमीचे जे तांदूळ आहेत त्याचेही उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला केलेले दिसून येतात.
1: याच मालिकेमध्ये मागे एकदा शालीवाहन, त्यातल्या शालीचा उल्लेख केला होता, म्हणजे साळीचा तांदूळ. किंवा असे अनेक प्रकार तांदळाचे सुद्धा त्यांनी दिलेत. आणि इतरही धान्यांचं वर्गीकरण सुद्धा खूप प्रमाणात,
0: खूप मोठ्या प्रमाणात. शाली व्रीही असे आहेत तांदळाचे प्रकार.
1: बरोबर. बहुव्रीही.
0: बहुव्रीही.
1: बरोबर.
0: आता याच्यामध्येच अजून आपल्याला दिसतं की शेणखत हे महत्वाचं खत म्हणून अजूनही वापरलं जातं. पारंपरिक शेतीमध्ये या शेणाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आपल्याला माहितीच आहे. कृषी पराशर या ग्रंथामध्ये त्यांनी या शेणखताच्या वापराबद्दलची खूप इंटरेस्टिंग माहिती दिलेली की माघ महिन्यात गाईचं शेण गोळा करून ठेवायचं, ते उन्हात वाळवायचं. फाल्गुन महिन्यात त्याचे लहान लहान गोळे करून शेतात टाकायचे आणि प्रत्यक्ष पेरणीच्या वेळी ते शेतामध्ये पसरून टाकायचं. आता याच्या मागचं विज्ञान बघा काय आहे. हे जे एकत्र गोळा करून ठेवलेलं शेण आहे, या शेणामध्ये नायट्रोजन तयार होतो आणि हा नायट्रोजन बाहेर जाऊ नये म्हणून याचा ढीग करून ठेवायचा. नायट्रोजन हा शेतीसाठी आवश्यक असणारा महत्वाचा घटक आहे. नंतर याचे लहान लहान गोळे करून ठेवले की त्याच्यात जो तयार होतो अमोनिया साठवून ठेवलेल्या शेणातला तो कमी होतो आणि हा कमी झालेला अमोनिया शेतीसाठी उपकारक ठरतो. आता पिकांसाठी आवश्यक असणारे हे जे नायट्रोजन, फॉस्फरिक ऍसिड आहे, पोटॅश आहे, हे आत्ताच्या विज्ञानामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या. आणि आता शेतीसाठी या सगळ्या ज्या गोष्टी लागतात तर हे सगळं केमिकल कारखान्यांमध्ये तयार होतं. पण पूर्वीच्या काळी हे काही नव्हतं. केमिकल लॅबोरेटरीज नव्हत्या, कारखाने नव्हते. पण त्यांनी, त्यावेळच्या लोकांनी, निरीक्षणांनी आणि अभ्यासानी कशा गोष्टीतून शेतीसाठी आवश्यक कुठल्या गोष्टी मिळतात हे त्यांनी अभ्यासाने शोधून काढलं होतं आणि त्या पद्धतीने ते शेती करत होते. आणि हे सगळे उल्लेख त्यांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
1: म्हणजे ते सगळं सिद्ध करून त्यांनी बघितलेलं होतं. प्रत्यक्ष प्रयोगांनी ह्या गोष्टी सिद्ध जेव्हा होतात तेव्हाच त्याची ग्रंथामध्ये नोंद होते. तर या पद्धतीने सुद्धा म्हणजे त्यांचं काम चालू होतं आणि हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला परत परत तेच वाटते की आज जर आधुनिक कृषी शास्त्रज्ञांनी ह्याच्याकडे बघितलं, काही काम केलं या विषयावर, तर नक्कीच खूप फायदेशीर ठरणार आहे. शेतीसाठी आवश्यक असतात ती खतं सुद्धा. तर खतं हे आपण आज आधुनिक तंत्रज्ञान किंवा

0: आधुनिक ज्ञान आहे का खतांचाही वापर प्राचीन काळी होत होता?
1: आता आपण बघितलं त्याप्रमाणे शेणखत याचा तर वापर मोठ्या प्रमाणावरती होतच होता. त्याचबरोबर मासे, प्राण्यांचे अवशेष किंवा वनस्पतींचे अवशेष सुद्धा हे खत म्हणून वापरत होतं. आता जेव्हा आपल्याला सांगितलं जातं की पारंपरिक शेतीकडे वळा किंवा ऑर्गॅनिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने शेती करा, तर त्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की वनस्पतींचे प्राण्यांचे अवशेष हेच त्याच्यामध्ये वापरून शेती, नॅचरल पद्धतीने शेती ही त्यावेळेस ते करतच होते आणि त्या पद्धतीकडेच वळायला आता आपल्याला पुन्हा सांगितलं जातंय, कारण रासायनिक शेतीचे दुष्परिणाम हे लक्षात यायला लागलेले आहेत. तर त्यामुळे आपले प्राचीन ग्रंथातले हे जे काही उल्लेख आहेत हे अतिशय महत्वाचे या दृष्टीने ठरतात.
0: प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन ह्या विषयाचा पुढच्याही भागात आपण विचार करूया, कारण खूप त्याच्यामध्ये अजूनही ज्ञान आपल्याकडे आहे आणि अजून सांगायचं शिल्लक आहे. तर आज मात्र इथे थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: मैत्रिणींनो, आत्ताच आपण संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमामध्ये प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांची नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आत्ताच आपण ऐकलात.

याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. आमचा ईमेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी आपली रजा घेते. नमस्कार.

0: Yes, we are okay.
1: Asap.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ। नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना। संयुक्त अरब अमिरातीत झालेलं पारंपरिक स्वागत। आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे दिल्लीत आता पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.77 रुपये तर डिझेलचा दर 90.67 रुपये झाला आहे। मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे। दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे। त्यामुळे दिल्लीत आता सीएनजी प्रतिकिलो 79.09 रुपये दराने उपलब्ध होईल। मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे। नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी केली आहे। परिषदेत सुधारणा न केल्यास संस्था म्हणून तिच्या विश्वासार्हतेवर मर्यादा येतील असं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले। या संस्थेची निर्मिती ज्या काळात झाली होती त्यापेक्षा आजचं जग अधिक विस्तारलेलं परस्परांशी जोडलेलं गुंतागुंतीचं आणि बहुध्रुवीय आहे आणि

0: संस्थेची मूळ संरचना या बदलाशी जुळवून घेऊ शकलेली नाही, असंही जयशंकर यावेळी म्हणाले. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. अराघची यांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेतल्या सहभागाबद्दल जयशंकर यांनी संतोष व्यक्त केला. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल, असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जाहीर केलं. नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये पुढील वर्षीपासून बदल करणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले, OMR पद्धतीनं घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. 21 जूनला घेतल्या जाणाऱ्या नीट यूजी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील, असं त्यांनी सांगितलं.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार की एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असं प्रधान यांनी सांगितलं. सरकार विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असून त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ काही टक्के वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातील वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्त केल्या जात आहेत. यामध्ये 3 कोटी घरं पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान शिवराजसिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार रथींद्र बासू यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी रथींद्र बासू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानानं तो मंजूर झाला. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. नाडकर्णी यांच्या निधनानं साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा प्रसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होतील. डॉ आनंद नाडकर्णी यांनी 1980 MBBSची पदवी घेतली. त्यानंतर 1984 मानसोपचार शास्त्रामध्ये MD ही पदवी मिळवली. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची

जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. असीम ऊर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त धक्का देणारे असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर अत्यंत संवेदनशीलतेनं आणि समर्पित भावनेनं कार्य केलं. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. अरावली पर्वतरांगांमधल्या वाढत्या खाणींना पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सध्या खाणकाम भाडेपत्ती कंपन्यांच्या बाजूनं कोणत्याही आदेश काढणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांची व्याख्या स्पष्ट करणं आणि इतर बाबींसंदर्भात न्यायालयानं स्वतःहून दाखल घेतलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. खाणकामासंदर्भातला भाडेकरार रद्द केल्यास ती कंपनी न्यायालयात जाऊ शकते असा दावा वकिलांनी केला. मात्र हा संवेदनशील प्रश्न असल्यामुळे ही सुनावणी टप्प्याटप्प्यात न करता याबाबतीतली संपूर्ण तथ्य समोर आल्यावरच करता येईल, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांमधले पर्यावरणीय दाव्यांसंदर्भातले त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची नावे देण्याची सूचना पर्यावरण मंत्रालयाला फेब्रुवारीमध्येच केल्याचं खंडपीठानं यावेळी नमूद केलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना आज जपानच्या अकाने यामाकची हिच्याबरोबर होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूबरोबर होणार आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला तर 200 अधिक जण जखमी झाले. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्यांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. संयुक्त अरब अमिरातीत झालं पारंपरिक स्वागत. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता 1:40 झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक 888 कोटींचा पीक विमा मंजूर. जिल्ह्यात महिनाभरात 36 बालविवाह रोखले आणि राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1680 प्रकरणं निकाली.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2025-26 या खरीप हंगामामध्ये नांदेड जिल्ह्याला 888 कोटी 67 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातली सर्व 93 महसूल मंडळं विम्यासाठी पात्र ठरली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 502 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. अजूनही 13 महसूल मंडळात नुकसान भरपाई निश्चिती प्रक्रिया केली जात आहे. जिल्ह्यात 4,44,879 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलं आहे. नांदेड शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामं सुरू आहेत. ही कामं 31 मे पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिले. पावसाळ्यात शहरात कुठेही पाणी साचू नये आणि नैसर्गिक नाल्यातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नालेसफाई केली जात आहे. शहरात ज्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचतं अशा ब्लॅक स्पॉट्सवर विशेष लक्ष देऊन तिथे अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रणा तैनात करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नांदेड जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 12 एप्रिल ते 13 मे या कालावधीत जिल्ह्यात 36 बालविवाह रोखण्यात यश मिळालं. जिल्ह्यातील विविध भागातून प्राप्त झालेल्या तक्रारीवर

0: तातडीनं कारवाई करत प्रशासनानं हे बालविवाह रोखले. यामध्ये 1098 या राष्ट्रीय आपत्कालीन बाल सुरक्षा हेल्पलाईनची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. या लोक अदालतीमध्ये 1680 प्रकरणं निकाली काढून 7,68,00,000 रुपयांची तडजोड करण्यात आली. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार इसापूर धरणातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलं. 11 मे अखेरपर्यंत 12 दशलक्ष घनमीटरपैकी 6.81 दशलक्ष घनमीटर पाणी नाल्याद्वारे प्रवाहित करण्यात आलं असल्याची माहिती सिंचन विभागाकडून देण्यात आली. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहनही करण्यात आलं. जिल्ह्यातील नोंदणी आणि मुद्रांक विभागानं 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 65,674 दस्तांची नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील 18 सहदुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या या दस्त नोंदणीच्या माध्यमातून राज्य शासनाला 221,43,00,000 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत नांदेडमध्ये स्वगणना करण्यात आली. महापौर कविता मुळे आणि महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवून शहरात स्वगणना मोहिमेचं उद्घाटन केलं. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनीही स्वतःची माहिती नोंदवून या मोहिमेत सहभाग घेतला. नांदेड जिल्ह्याचा 10वीचा निकाल 83.62% तर 12वीचा निकाल 77.70% इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही अत्तांचे निकाल घसरले आहेत. 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षांमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. मराठवाड्यात आगामी काळात एल निनोचा संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात जलसंधारणाची 379 कामं मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 177 कामं पूर्ण झाली आहेत. नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड इथल्या पोलीस मुख्यालयात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत नांदेड इथल्या श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयात सावे यांच्या हस्ते अत्याधुनिक MRI मशीनचं लोकार्पण करण्यात आलं. या सुविधेमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना महागड्या खासगी रुग्णालयात न जाता शासकीय रुग्णालयातच उच्च दर्जाची सेवा मोफत उपलब्ध होणार आहे. आगामी खरीप हंगामात सर्वांनी समन्वय ठेवून हवामान आधारित परिस्थिती लक्षात घेता शेतकरी हिताला प्राधान्य द्यावं, शेतकऱ्यांना पाणी वीज खतांचा मुबलक साठा उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्याचे आदेश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भोकर आणि बिलोली शाखेच्या नवीन वास्तूचं लोकार्पण करण्यात आलं. भोकर इथं राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण झालं. मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळालं तरच सहकार चळवळ पुढे जाईल असं ते म्हणाले. नांदेड शहरातील देगलूर नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणात ठेकेदारासह महापालिकेचा उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर. दुपारचे 1:45 झाली आहेत. नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह आता प्रसारित करत आहोत.
3: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
2: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वीर सावरकर या चित्रपटासाठी दिव्या कुमार आणि विजय प्रकाश यांनी गायलेलं, अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: अनुमली यांनी संगीतबद्ध केलेलं वीर सावरकर चित्रपटातलं दिव्या कुमार आणि विजय प्रकाश यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत फोन नंबर आपले नेहमीचे 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता योद्धा या चित्रपटातलं अरिजित सिंग आणि नीती मोहन यांनी गायलेलं कुणाल वर्मा यांचं गीत, संगीत तनिष्क बागची यांचं.

0: योद्धा या चित्रपटातले अरिजित सिंग आणि नीतीमोहन यांनी गायलेलं कुणाल वर्मा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं तनिष्क बागची यांचं.
1: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
0: द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया झेब्रा या चित्रपटासाठी संतोष वेंकी आणि आयरा उडुपी यांच्या स्वरात दीपक भारती यांची गीतरचना, संगीत रवी बसरूर यांचं.

0: झेब्रा या चित्रपटासाठी संतोष वेंकी आणि आयरा उडुपी यांच्या स्वरात दीपक भारती यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं रवी बसरूर यांचं.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
0: नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात द नेक्स्ट वेव्ह मध्ये आता द फॅमिली

द फॅमिली स्टार या चित्रपटासाठी राघव चैतन्य यांनी गायलेलं रश्मी विराग यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं गोपी सुंदर यांचं.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

रकीब अलम यांची गीतरचना जी व्ही प्रकाश कुमार यांनी संगीतबद्ध केलेली ऐकूया एन सी रोशन आणि अनिला राजीव यांच्या स्वरात.

0: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: श्रीकांत या चित्रपटातलं जुबिन नौटियाल आणि तुलसी कुमार यांनी गायलेलं श्लोक लाल यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
2: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: कपिल कपिलन आणि पावनी वसा यांनी गायलेलं हे गीत होतं सहदेव या चित्रपटातलं. गीतरचना होती मंदार चोळकर यांची.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागारायच्या नाहीत.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
0: द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता पुष्पा 2 द रूल या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं रकीब आलम यांची रचना असलेलं देवी श्रीप्रसाद यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया.

0: पुष्पा टू द रूल या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं रकी बालम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं देवी श्रीप्रसाद यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय. ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9%

0: फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो? विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
0: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया हिमांशु रावत यांनी गायलेलं ऑन द रोड या चित्रपटातलं श्वेता राज यांचं गीत. संगीत आहे मृगांक भट्टाचार्य यांचं.

0: ऑन द रोड या चित्रपटासाठी हिमांशू रावत यांनी गायलेलं श्वेता राज यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मृगांक भट्टाचार्य यांचं.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या, रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा.

0: अभिलिप्सा पांडा यांनी गायलेलं हे गीत होतं मिस्टर सेलिब्रिटी या चित्रपटातलं. योगेश पंडित यांची ही गीतरचना होती आणि संगीत होतं विनोद यजमान्या यांचं.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
1: मग
3: काय,
1: स्वतःपासून सुरुवात कर.

0: लापता लेडीज या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांनी गायलेलं गीत श्रोते हो आपण ऐकलं. याबरोबर द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत CNGच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत CNGचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ 3% वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातली वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकार जनतेला महागाईच्या संकटात लोटत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा परिणाम इंधनाच्या दरांवर होणार हे स्पष्ट असूनही सरकारनं हालचाल केली नाही असं त्यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच NTA आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली

0: रात्री झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रधान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असंही ते म्हणाले. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार की एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरण कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. येत्या 5 वर्षात राज्य बेघर मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
2: आजचा जो कार्यक्रम आहे, विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केलं. 1 वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत, हा रेकॉर्ड.
0: सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. शिर्डी इथं दारुगोळा निर्मिती कारखान्याचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी निबे समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी आज वार्ताहर परिषद घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात उभारलेल्या या प्रकल्पात तोफांसाठी लागणारे स्फोटक पदार्थ तयार करण्यात येणार असून हवाई क्षेत्रालाही या युनिटमधून मदत मिळणार आहे. श्रीगोंदा इथं 25,000 टन क्षमतेचा दारुगोळा उत्पादन कारखाना उभारण्याची योजना असल्याचंही निबे यांनी यावेळी सांगितलं. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारनं प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला 1 दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रवाशांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एका सक्षम आणि स्वतंत्र नियामकाची मागणी करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. भारतातल्या खासगी विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या तिकिटाच्या दरातली तफावत तसंच अनपेक्षित दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. MBBS ची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचार शास्त्रामध्ये MT केलं.

व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मानवी मनाचा वेध घेत समाजाला मानसिक आरोग्य, संवेदनशीलता आणि सकारात्मकतेची दिशा देणारा एक अभ्यासू आणि माणुसकी जपणारा आवाज आज आपल्यातून निघून गेला असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम

0: आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. पुणे जिल्ह्यात हडपसर इथं एका रुग्णालयात टायमर बॉम्बसदृश्य स्फोटक ठेवल्याप्रकरणी नागपूर रेल्वे जंक्शन परिसरातून पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानं एकाला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मे दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं आज वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना होईल. लखनौमध्ये आज 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5:05 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 3:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया 4:58 या सभेत. मी माधवी पानसरे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, त्याचबरोबर न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं सायंकालीन प्रसारण ऐकत आहात।
1: शुभ संध्या।
0: संध्याकाळचे 5:40 झाले आहेत। आमच्या सायंकालीन प्रसारणाला आता प्रारंभ करत आहोत। या सायंकालीन प्रसारण सभेत मी डॉक्टर अभिनव बोरकर आपणा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत।

कार्यक्रमाचं पहिलं गीत साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या स्वरात क्यू हो गयाना या चित्रपटातलं आपण ऐकलं. जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. यानंतरचं गीत निवडलं आहे जब वी मेट या चित्रपटातून शान उस्ताद सुलतान खान आणि प्रीतम यांच्या स्वरात. हे गीत लिहिलं आहे इर्शाद कमिल यांनी.

चलते चलते या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांची रचना ऐकवत आहोत अभिजित आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीतकार आदेश श्रीवास्तव.

आता ऐकूया विशाल दादलानी यांनी झंकार बीट्स या चित्रपटाकरिता लिहिलेलं गीत शान यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलं आहे विशाल शेखर यांनी.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: यंगिस्तान चित्रपटातून ऐकूया अरिजित सिंग यांच्या स्वरात कौसर मुनीर यांचं हे गीत। या गीताला संगीत लाभलं आहे जीत गांगुली यांचं। हे कार्यक्रमातलं शेवटचं गीत असेल।

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. ऐकूया युवावाणी हा कार्यक्रम. आज स्टे ट्यून्ड या सदरात जागतिक कुटुंब दिनानिमित्त विशेष कार्यक्रम उत्सव आपुलकीचा. लेखन आणि निवेदन साक्षी पवार यांचं, तर सादर करते आहेत धीरज केदारी. ऐकूया कार्यक्रम युवावाणी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 15 मे या जागतिक कुटुंब दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम उत्सव आपुलकीचा. लेखन आणि निवेदन आहे साक्षी पवार यांचं. सादर करते आहेत धीरज केदारी.

युवा मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट युनच्या सदरात मी साक्षी पवार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर चर्चेचं निमित्त असं की गेल्या काही दिवसांपासून राहून राहून माझ्या मनात सतत विचार येतोय की आपण जेव्हा खूप आनंदी असतो किंवा जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी अगदी धमाकेदार गोष्ट घडते ना, तेव्हा घरी आल्यावर किंवा त्या गोंगाटापासून एकांतात आल्यावर आपल्याला एकटं का वाटतं? कदाचित कारण ही सुंदर गोष्ट साजरा करायला आपल्या आसपास आपली माणसं नसतात, आपली आपुलकीची माणसं, ज्यांनाच आपण कुटुंब म्हणतो. कुटुंब काय वाटतं? कुटुंब म्हटल्यावर कोणाला कुटुंब हा शब्द ऐकल्यावर आपली सतत काळजी करणारे आपले बाबा आठवतात, तर कुणाला घरी आपली वाट पाहणारी आपली आई आठवते, कुणाला आपल्यासारखेच बाहेर शिकायला गेलेले आपले बहीण भाऊ आठवतात, तर कुणाला आपले टेक्नोसॅवी आजी आजोबा आठवतात. त्यामुळेच मला वाटतं की कुटुंबाची काही एक व्याख्या होऊ शकत नाही. अनेक अगणित गोष्टी एकत्र येऊन कुटुंब बनलं जातं. चला तर मग याच विषयाला धरून आज गप्पा मारूया, कारण निमित्त आहे जागतिक कुटुंब दिनाचं, म्हणजेच उत्सव आपुलकीचा. तर सर्वांना जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कुटुंब ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची संस्था आहे. आपली पहिली शाळा, पहिले पाठ आणि पहिलं प्रेम आपल्याला इथंच मिळतं. या खास दिवशी आपण कुटुंबाचा महत्वाचा सन्मान करतो आणि प्रेम, एकोपा, समजूतदारपणा आणि आपुलकी यांची आठवण एकमेकांना करून देतो. चला तर मग आनंदाने आणि उत्साहाने हा कार्यक्रम सुरू करूया.

15 मे जागतिक कुटुंब दिन, एक असा दिवस ज्या दिवशी आपण कुटुंब हा शब्द नेमका काय आहे याचा अर्थ नव्याने उलगडून बघतो, कुतूहलाने पाहतो. कधी विचार केलाय का कुटुंब म्हणजे नेमकं काय? कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचं नातं नव्हे, तर ती आपलेपणाची ऊब असते, साथ असण्याचं आश्वासन असतं आणि हसवणं आणि रडवणं एकत्र वाटून घेता येतं. कुटुंबाविषयी अजून काही बोलायचं म्हटलं तर लोक म्हणतात की कुटुंब म्हणजे कधी आईच्या पदरासारखं पांघरून तर कधी बाबांच्या शब्दांमधलं आधारवाक्य, कधी भावाच्या खांद्यावरचा हात तर कधी बहिणीच्या डब्यातले शेवटचे लाडू. कुटुंब हे खरंच माणसाच्या जीवनातलं पहिलं आणि कायमचं खरंखुरं शिक्षण असतं. आपण बोलायला शिकतो कुटुंबात, संस्कार मिळतात ते कुटुंबातून, प्रेम त्याग सहवास हे सगळं अनुभवायला मिळतं आपल्या घरात. त्यामुळे खरंच विचार केला तर कुटुंब हा फक्त एक शब्द नाही तर एक सुरक्षित जागा आहे, जिथे आपल्याला निस्वार्थ प्रेम मिळतं, आधार मिळतो, जगण्याची प्रेरणा मिळते आणि तिथे आपण असतो अगदी मुक्त छंद, आपल्याला हवं तसं कुठल्याही मुखवट्या विना. त्यामुळे कुटुंब म्हणजे केवळ माणसं एकत्र येणं नाही तर ती एक घट्ट वीण आहे जी पिढ्यानपिढ्या चालत येते. आपल्या संस्कृतीत कुटुंबाला खूप महत्व आहे. लहानपणापासून आपण कुटुंबातील सदस्यांकडून संस्कार आणि जगण्याची कला शिकतो. आई वडिलांचा धाक आणि प्रेम, भाऊ बहिणींची साथ आणि आपुलकीचा हात, आजी आजोबांचा आशीर्वाद, या सगळ्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाला कधी आकार देतात आपल्याला कळत सुद्धा नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात बघायचं म्हटलं तर कुटुंबासाठी वेळ काढणं थोडं कठीण झालं आहे. जसं मी मगाशीच म्हटले की घरी आल्यावर आपल्याला एकांत वाटतं, पण तो एकांतपणा कायम सुखद वाटतो असं नाही, कारण त्यात कुटुंबाची साथ नसते. आपल्या जवळची आसपासची माणसं, आपुलकीची माणसं आपल्या जवळ नसतात. पण कुटुंबासोबत असण्याचे फायदे खूप आहेत हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण एकत्र बसून जेवतो, मस्त गप्पा मारतो, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो, तेव्हा नात्यांमधील ओलावा टिकून राहतो. एकत्र कुटुंब पद्धतीत जर

अनेक पिढ्या एकमेकांसोबत राहतात, ज्यामुळे अनुभवांची आणि ज्ञानाची देवाणघेवाण होत असते. मुलांना त्यांच्या मुळांशी जोडली राहण्याची संधी मिळते. आणि हो, मराठी भाषेत कुटुंबावर खूप सुंदर सुंदर कविता सुद्धा लिहिल्या गेल्या आहेत. त्यातील काही ओळी मला तुम्हाला नक्कीच सांगाव्याशा वाटतात. विवा शिरवाडकर यांच्या कवितेतील कुटुंबाविषयी एक सुंदर वाक्य बघा की जिथे प्रेमळ माणसं एकत्र राहती तो आनंदी ठेवा जणू स्वर्ग भुवरी. या ओळी कुटुंबातील प्रेम आणि एकोपाचं महत्व किती छान सांगतात नाही. सुरेश भट आपल्या सर्वांनाच माहितीये, त्यांनीही कुटुंबातील नात्यांची वीण आपल्या कवितेतून अगदी सुंदर रेखाटली आहे. एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे, जरी तार तुटली तरी नाते नाही तुटायचे. कठीण परिस्थितीतही कुटुंबातील सदस्य एकमेकांना कसे साथ देतात हे त्यातून स्पष्ट होतं. आणखी एका अज्ञात कवीची कविता मला इथे आठवते की आईच्या कुशीत स्वर्ग असतो खरा आणि वडिलांच्या सावलीत आधार दिसतो खरा. आई वडील हे कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांचं महत्व अनमोल आहे हे आपल्याला तेव्हा कळतं. बरं, कुटुंबाविषयीच आपण बोलतोय तर कुटुंबाची बदलती शैली सुद्धा आपण बघायला हरकत नाही. पूर्वी कशी एकत्र कुटुंब पद्धती होती, 30-35 जणांचं कुटुंब असायचं ज्याला खटलं म्हणलं जायचं. कुटुंब प्रमुखाबद्दल आदरयुक्त भीती असायची, त्यांचा शब्द हा अंतिम असायचा. नेमून दिलेली कामं प्रमुखाच्या आदेशाने होत असत. बाई माणसाचा पदर डोक्यावरून खाली उतरतही नसे. शिक्षण नव्हतं तरी सुसंस्कृतपणा होता, त्यामुळे प्रगतीच्या दिशेने कुटुंबाची वाटचाल होत असे. त्या कुटुंबात नेहमीच आनंद प्रसवत असे, जो आता विकतही घेता येत नाही. कितीही लोक पाहिले तरी आनंद मिळतोच असं नाही. कालोघात भौतिक सोयीसुविधा आणि हातात आलेल्या तंत्रज्ञानाने या सर्व चांगल्या रूढी परंपरांना फाटा बसला. जग धावू लागलं, त्याचबरोबर प्रत्येक जण शर्यतीत उतरला आणि या सगळ्या गोष्टींना एक कृत्रिमपणा आलं. शर्यत फार मोठी असल्याची जाणीव स्वतःच करून घेतली. शिक्षण तर घेतलं पण सुसंस्कृतपणा विसरलो. जेमतेम परिस्थिती असलेल्या आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना विसरलो. उच्च राहणीमान असल्यासाठी धावपळ होऊ लागली. यासाठी कितीही प्रयत्न करत राहिले तरी प्रत्येक ठिकाणी त्या माणसाला भाव मिळतोच असं होत नाही. म्हणून जुनं ते सोनं मराठीत म्हणतात ते काही खोटं नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगीकारली पाहिजे हे आपल्याला कुटुंबाकडूनच कळतं. यावरच आधारित एक कविता मी तुम्हा सर्वांना ऐकू इच्छिते. कवितेचं नाव आहे की स्वप्नातलं घर. आजच्या बदलत्या कुटुंब पद्धतीवर आणि पूर्वीच्या कुटुंब पद्धतीवर एक प्रकाश टाकू पाहते ही कविता स्वप्नातलं घर. माझ्या स्वप्नात की नाही एक कौलारू घर असावं. माझ्या स्वप्नातलं एक कौलारू घर. घरासमोर एक सुंदर अंगण असावं. घरात खोली मात्र एकच असावी, जिथे सगळ्या कुटुंबाची मस्त गर्दी असावी. सगळेच एकमेकांच्या कामात व्यस्त असल्यागत भयान शांतता जवळपास कुठेच नसावी. सायंकाळी कसे जेवताना पंगत असेल, पंगतीत आनंदही आसपास भटकताना दिसेल. भावाभावंडाचा आबोलाही तिथेच सुटेल. एकटाच कुठेतरी आठवणीत रेडिओ लावून बसल्यागत वातावरण शांत, जीव घेणं आणि दुःखी कधीच नसेल. गप्पांमध्ये रंगताना स्वतःच्या दुःखाची विसर पडावी. वडीलधाऱ्यांना उलट बोलण्याची चूक नडावी. चुकल्यास घरात पटकन कोणीतरी बोलणारा असावा. म्हणवेल मला कोणी तरी जेव्हा मी रुसेल. आत्ताच्या सारखं नाही, संकटात सुद्धा मीच मला सांभाळत असेल. अंगणात मात्र एक छोटंसं झाड असावं, ज्याच्याशी मी सगळं माझं हितगुज बोलावं. ज्याच्या खाली भर उन्हात आडोसा घेता येईल. जिथे पिढ्यानपिढ्या आठवणींना उजाळा देता येईल. जे माझ्या पूर्वजांच्या गोष्टी मला सांगावं असं माझ्या स्वप्नातलं एक कौलारू घर असावं. माझ्या स्वप्नातलं एक कौलारू घर असावं. आत्ताच्या धावपळीच्या जीवनात आणि शहरीकरणामुळे कुटुंब संस्थेच्या स्वरूपात मोठा बदल झाला आहे. पूर्वी असलेली मोठी एकत्र कुटुंब पद्धत आता लहान किंवा विभक्त कुटुंबामध्ये रुपांतरित होताना दिसते. शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी म्हणा किंवा चांगल्या जीवनशैलीच्या शोधात लोक शहराकडे स्थलांतर करताना दिसतात, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य दूर राहतात. या बदलांमुळे काही नवीन आव्हानं किंवा काही सकारात्मक गोष्टी समोर आल्यात. विभक्त कुटुंबांमध्ये निर्णय घेण्याची आणि जबाबदारी वाटून घेण्याची प्रक्रिया अगदी सुलभ झालेली दिसते. महिलांना अधिक स्वातंत्र्य आणि संधी मिळतात. मात्र दुसरीकडे कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींपासून दुरावले जाण्याची भावना, एकटेपणाची भावना, मुलांवर योग्य संस्कारांची जबाबदारी एकट्या पालकांवर येऊन पडणं आणि सामाजिक आधार कमी होणं अशा काही समस्याही जाणवत असतात. आत्ताच्या परिस्थितीत तंत्रज्ञानाने कुटुंबातील सदस्यांना जोडले जाण्यात एक महत्वाची भूमिका बजावली आहे. आज डिजिटल युगात कुटुंबाच्या स्वरूपात बदल झाला आहे. व्हर्च्युअल मीटिंग, सोशल मीडिया, पण याचं उत्तरही कुटुंबच आहे. फक्त संवाद टिकवला गेला पाहिजे ही मुख्य भूमिका असते. शेवटी

काय तर कुटुंब म्हणजे देवाचं वरदान, पण या आभासी जगात प्रत्यक्ष भेटीची आणि एकत्र वेळ घालवण्याची किंमत कमी होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक मात्र आहे. या बदलांच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचे महत्व अधिक गडद होते, कारण कितीही बदल झाले तरी मानवी भावना, प्रेम, आपुलकी आणि आधाराची गरज कायम सर्वांनाच असते. कुटुंब हे आजही आपल्यासाठी भावनिक आणि मानसिक आधारस्तंभ आहे. अशाही काही ओळी आहेत ज्या बदलत्या कुटुंब व्यवस्थेवर प्रकाश टाकतात. या बदलांवर भाष्य करताना मला इंदिरा संत यांच्या कवितेतील काही ओळी आठवतात, ज्या व्यक्तीच्या एकाकीपणाची भावना व्यक्त करतात. एका घरात नसतात आता माणसे खूप, असतात तर फक्त काही चेहरे ओळखीचे. या ओळी विभक्त कुटुंब पद्धतीतील एकाकीपणा आणि कमी सदस्यांची भावना व्यक्त करतात. तर दुसरीकडे आधुनिक कुटुंबाचे चित्र रेखाटताना असं म्हणता येईल की दूर नाती जरी असली तरी मनाने आहोत एक आणि तंत्रज्ञानाच्या साथीने जिव्हाळ्याचा धागा नेक हे बदलत्या परिस्थितीतही टिकून राहिलेल्या नात्यांच्या महत्वावर जोर देतं. त्यामुळेच काळ जरी बदलला तरी कुटुंबाचा अर्थ हा सारखाच राहतो. आधार आणि प्रेमाची उब कायमच कुटुंबाकडून मिळत असते. म्हणजेच वेळेनुसार बदल झाला तरी कुटुंबाचा मूळ अर्थ आणि त्याचं महत्व आजही कायम आहेच. बरं, मी हे जसजसं बोलतीये तसतसं माझ्या हेही डोक्यात येतं की कुटुंब म्हणजे खरंच आपली फक्त रक्ताची माणसं का? आजकाल कुटुंबाला एवढ्या छोट्याशा व्याख्येत परिभाषित केलंच जाऊ शकत नाही, कारण आजच्या धावपळी जगात कुटुंबाव्यतिरिक्त आपण बऱ्याच अशा लोकांना भेटत असतो ज्या लोकांकडून आपण सतत काही ना काही शिकत असतो. कधी कधी आपण जेव्हा घरी एकटे असतो आणि आपल्याला एकांतपणा खूप वाटतो तेव्हा फक्त आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना केलेला एक कॉल सुद्धा खूप काही सांगून जातो. तर त्यांना कुटुंबात गणलं जाणार नाही? नक्कीच गणलं जाणार. जेव्हा रोजच्या धावपळीच्या वातावरणात आपण जेव्हा ऑफिसमधून घरी येत असतो किंवा ऑफिसला जात असतो तेव्हा हळूच आपण खिडकीतून डोकावतो बसमधून किंवा रिक्षामधून, तेव्हा आपल्याला लोकांची विविध गोष्टी गाणी पडतात. कोणाकडे बघून आपण सहजच हसतो, कारण कोणाचे तरी वडील आपल्या मुलाला शाळेत घेऊन जात असतात, कोणीतरी आई तिच्या मुलाला बाहेर सोडवायला आलेली असते आणि हळूच टाटा करत ती तिच्या मुलाकडे जिव्हाळ्याने बघत असते, तेव्हा सुद्धा आपल्याला आपल्या आईवडिलांची आठवण येते आणि खरंच वाटतं की या सगळ्या गोष्टी आयुष्यात खरंच किती महत्वाच्या आहे. नाही, त्यामुळे आपले मित्रमैत्रिणी म्हणा किंवा हलकाच अनोळखी असलेला माणूस जो आपल्या जवळ त्या क्षणासाठी येऊन जातो पण आपल्याला काहीतरी आपुलकीची भावना देऊन जातो, तसंच आपलं कुटुंब जे की कायम त्याच जागी असतं वर्षानुवर्ष, त्याच्यात काहीही फरक पडत नाही, या सगळ्या गोष्टी आणि ही सगळी माणसं कुटुंबातच गणली जातात. त्यामुळे श्रोते हो, बदलत्या कुटुंब व्यवस्थेत आपण नवीन आव्हानांचा स्वीकार करत असताना कुटुंबातील मूळ मूल्ये आणि प्रेम जतन करणं खूप महत्वाचं ठरतं. आजच्या जागतिक कुटुंब दिनानिमित्त तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून दूर असलेल्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधूया आणि जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा प्रत्यक्ष त्यांना भेटून आपलं नातं अधिक घट्ट करूया. कारण आज कोणीही काही बोलत नसलं तरी सगळ्यांनाच आपल्या माणसाची गरज असते, ओढ असते. त्यामुळे कुटुंब हा आपला अनमोल ठेवा आहे हे कधीच विसरू नका. चला तर मग या खास दिवशी आपल्या कुटुंबाच्या या सुंदर नात्याचा सन्मान करूया आणि त्याचे महत्व जतन करूया. आपण सगळे मस्त आज एकत्र जेवण करून कुटुंब दिन साजरा करूया, गरम गरम खिचडी सारखा मोकळा आणि प्रेमळ. तर मित्रांनो, शेवटाकडे जाताना आजच्या जागतिक कुटुंब दिन कार्यक्रमाची सांगता करताना माझं मन अत्यंत आनंदित आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन कुटुंबाच्या मूल्यांना उजाळा दिला, प्रेम, एकोपा आणि आपुलकीची भावना व्यक्त केली. कुटुंब ही केवळ रक्ताची नाती नाही तर ती आपल्याला जपणारी, समजून घेणारी आणि संकटात साथ देणारी शक्ती आहे. आजचा कार्यक्रम हेच शिकवतो की जेव्हा आपण एकमेकांसोबत असतो तेव्हाच आपलं आयुष्य खरं समृद्ध होतं. आपल्या सहभागासाठी आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार. चला तर मग आजचा संदेश आठवणीत ठेवूया. एकत्र रहा, प्रेम करा आणि आपल्या कुटुंबाच्या मोलाची जाणीव ठेवा. मग आजच्या युववाणी अंतर्गत झालेल्या स्टे ट्यूनच्या सदरातून मी साक्षी पवार तुम्हा सर्वांचा निरोप घेते आणि पुन्हा भेटूया आणि अशाच नवीन विषयावर गप्पा मारूया. धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांना जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

0: मॉब लिंचिंग रोखा, मानवतेला वाचवा, युवकांसाठी आवाहन। मित्रांनो, समाजात घडणारी मॉब लिंचिंग अर्थात गुन्हेगारी जमावाकडून होणारी हिंसा ही केवळ एका व्यक्तीविरुद्ध नाही तर समाजातील कायदा, संविधान आणि मानवतेविरुद्ध क्रूरता आहे। अफवा, द्वेष आणि जातीय धार्मिक तेढ या गोष्टींमुळे निरपराध लोक बळी जात आहेत। हे थांबवायचं असेल तर युवकांची सजगता आणि एकजुटीची भूमिका अत्यावश्यक आहे। मित्रांनो, मॉब लिंचिंग ही कायद्याच्या बाहेरची बेकायदेशीर आणि अमानवी कृत्य आहे। अफवांवर विश्वास ठेवणं हे गुन्ह्यास निमंत्रण देणं आहे। त्यामुळे सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीपासून सावध राहा। मित्रांनो, युवक म्हणून आपली जबाबदारी काय? तर कायद्यावर विश्वास ठेवा, हिंसेऐवजी संवाद आणि शांततेचा मार्ग निवडा, अफवांची सत्यता तपासा, कोणत्याही हिंसक कृत्याला पाठिंबा देऊ नका, विरोध करा आणि गरज असेल तर पोलिसांना किंवा प्रशासनाला माहिती द्या। मित्रांनो, म्हणूनच हिंसेला नकार आणि माणुसकीला साथ द्या। अफवांपासून दूर रहा, सत्य आणि शांततेला अंगीकारा। मित्रांनो, संविधानाने दिलेले मूलभूत हक्क आणि कायद्याचा आदर राखणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। मित्रांनो, चला तुमच्या सजगतेतून एक जबाबदार, मानवतावादी आणि सुरक्षित भारत घडवूया, जिथे न्याय हा जमावाच्या हाती नसून कायद्याच्या हाती असेल। धन्यवाद।
1: युव मित्र मैत्रिणींनो, युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा। तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या। ईमेल आयडी आहे युववाणी@gmail.com। ईमेल आयडी पुन्हा एकदा युववाणी@gmail.com। तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक वा युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा। त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। आणि आजच्या भागात इथेच निरोप घेते। धन्यवाद।

0: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 15 मे या जागतिक कुटुंब दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम उत्सव आपुलकीचा आत्ताच आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं साक्षी पवार यांचं. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आपण ऐकलात कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
2: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपण फोन करू शकता, तज्ञांशी संवाद साधू शकता 020-2553-1705 किंवा 2553-1706 या दूरध्वनी क्रमांकावर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण होतं दर शनिवारी 9:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. तेव्हा जरूर सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

यानंतर ऐकूया हिंदी समाचार ठीक 6 वाजता, तर अंग्रेजी समाचार 6:05. आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित त्याचप्रमाणे सहक्षेपित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:20 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून, 6:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित कार्यक्रम स्वस्थ भारत या आरोग्यावर आधारित कार्यक्रमातून मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद

वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून 7:30 कृषीजनांसाठीचा दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं शेत। आज या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी याविषयी माणिक प्रभू धानोरकर, प्रोफेसर अँड डिरेक्टर सिम्बॉयसिस सेंटर ऑफ फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट सिम्बॉयसिस इंटरनॅशनल डीम्ड युनिव्हर्सिटी लवळे पुणे यांची प्रिया बेल्लेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि सरतेवेळी बाजारभाव। सदरकर्ते धीरज केदारी। 8:15 ऐकूया कार्यक्रम एक कलाकार। आजचा कार्यक्रम केंद्रित आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यावर, सादरकर्ते डॉक्टर अभिनव बोरकर। 9:15 स्पॉटलाइट, 9:30 करंट अफेअर हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील। 10:00 ऐकूया मराठी चित्रपट संगीत। 10:30 वेळ असेल नादब्रह्म या कार्यक्रमाची। या कार्यक्रमांतर्गत आज ऐकूया मंदार गाडगिळ यांनी गायलेला राग चंद्रकंस। तबला साथ असेल रोहन चिंचोरे यांची, तर हार्मोनियम साथीला लीलाधर चक्रदेव आहे। आता ऐकूया उद्या शनिवार 16 मेच्या कार्यक्रमांविषयी। 5:55 गिरवणवाणी अंतर्गत ऐकूया पारंपरिक वीरभक्ती स्तोत्र समूह स्वरात। 6:05 प्रभातवंदन, 6:25 चिंतन या कार्यक्रमात द्वारकानाथ लेले यांचे विचार आपण ऐकणार आहोत। 6:30 कार्यक्रम रूपरेषा। 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल। 6:40 कृषीवाणी अंतर्गत कांदा पिकातील काढणी पश्चात रोग व्यवस्थापन याविषयी ऐकूयात। 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमांतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांचे विचार, सादर करते सदानंद कांबळी। आणि तर 6:50 परिसर या कार्यक्रमांतर्गत सौरचूल याविषयी लेखन आणि निवेदन धनंजय मुदगलकर, सहभाग सीमंतिनी कुंडीकर, वैशाली वांगीकर, शीतल निमजे यांचा। याही कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील सदानंद कांबळी। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित असून मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील। 7:00 आजचा विचार, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित असेल। 7:40 तसंच 8:40 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम भावधारा। 9:00 वेळ असेल मराठी चित्रपट संगीताची। 9:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल कार्यक्रम स्वरांजली। यामध्ये गीत अंगणी माझ्या उमटली चांदण्यांची पाऊले हे सदानंद डबीर यांचं गीत आपण ऐकणार आहोत। संगीत आरोही आगरकर, गायिका भाग्यश्री पांचाळे, गायक श्रीरंग भावे, निर्मिती सहाय्यक निकिता तांबे, सादरकर्ते राजेश शेजवळे, निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची। 9:40 कार्यक्रम फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, विषय हायपर टेन्शन, तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे हृदयविकार तज्ज्ञ यांचा कार्यक्रमात सहभाग आहे। सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन, सादर करते धीरज केदारी। 10:10 हिंदी गीताचा कार्यक्रम, तर 10:25 काही स्थानिक निवेदनं आपण ऐकणार आहोत। 10:30 वेळ असेल हिंदी चित्रपट संगीताची। 11:00 शास्त्रीय संगीताच्या गायनाच्या कार्यक्रमांतर्गत विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी आपण ऐकणार आहोत। 11:30 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम असणार आहे। 12:00 महिला श्रोत्यांसाठी वनिता मंडळ या कार्यक्रमांतर्गत पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या अनुषंगानं संवाद चला कुटुंब जपूया, लेखिका प्रिया सफळे, सहभाग सारिका दांडगे प्रिया सफळे यांचा, सादरकर्ते विजय भुयार। आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मित हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित असेल। 1:00 पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपकी पसंद आपण ऐकू शकाल। 1:40 परभणी जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल। 1:45 तसंच 2:30 द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत।

सायंकालीन सभेत 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताची वेळ आहे, तर 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमांतर्गत स्टे ट्यून्ड या सदरात हिंदुस्थानी संगीत प्रकारातील सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम घन निळा लढीवाळा, लेखन आणि निवेदन आरती गाढवे यांचं, सादर करते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रम रूपरेषा. 6:30 वाजता सायन्स कॉर्नर या मालिकेत पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित महान भारतीय वैज्ञानिक डॉ वसंतराव गोवारीकर यांच्या भारतीय विज्ञान क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेणारा खास कार्यक्रम शिलेदार भारतीय विज्ञानाचा, लेखन डॉ सुलभा दुसाने, निवेदन स्वराली गायकवाड, निर्मिती सहाय्य सूरज हंजगे, सादर करते धीरज केदारी. 7:15 वाजता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित असेल कार्यक्रम वृत्त विशेष. 7:30 वाजता कृषीवलांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत, शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित कार्यक्रम आम्ही शेतकरी या अंतर्गत सोयाबीन पीक उत्पादक प्रयोगशील शेतकरी श्रीकृष्ण सदाशिवराव शिंदे मुक्काम पोस्ट सुगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर यांच्यासोबत सोनाली गोगले यांनी साधलेला संवाद, त्यानंतर कृषीवाणी अंतर्गत कांदा पिकातील काढणी पश्चात रोग व्यवस्थापन आणि सरतेवेळी बाजारभाव, सादर करते धीरज केदारी. 8:00 वाजता कार्यक्रम एक कलाकार. 9:15 वाजता कार्यक्रम स्पॉटलाईट आणि 9:30 वाजता राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्र भारती, तसंच 10:00 वाजता अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम या अंतर्गत पंडित कैवल्य कुमार गुरव यांचं ख्याल गायन आपण ऐकणार आहोत. हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित असतील. ही होती आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित आणि सहक्षेपित कार्यक्रमांची रूपरेषा. या व्यतिरिक्त आमची विविध बातमीपत्र त्यांच्या निर्धारित वेळेत आम्ही प्रसारित तसंच सहक्षेपित करू.

श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकता येतील. आपल्याला 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. सायंकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वस्त भारत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मायग्रेन विषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजळकर यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रोते हो, स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत मायग्रेन याविषयी. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे मज्जातंतू चिकित्सक अर्थात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांना. डॉक्टर मकरंद कांजाळकर हे न्यूरोलॉजिस्ट म्हणून गेल्या 30 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं सेवा देत आहेत. त्याबरोबरच प्राध्यापक म्हणून मज्जातंतू चिकित्सा विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 17 वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉक्टर मकरंद कांजाळकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर मकरंद, सर्वप्रथम मला हे विचारायचं की मायग्रेन म्हणजे नेमकं काय आणि आपलं जे नेहमी डोकं दुखतं त्याच्यापेक्षा हे काही वेगळं आहे का?
1: डोकेदुखी ही सर्वांनाच कधी ना कधी आयुष्यात अनुभवलेली असते. मायग्रेन म्हणजे अशा प्रकारचा आजार किंवा अशा प्रकारची लक्षणं ज्यामध्ये त्या व्यक्तीचं अधनमधनं डोकं दुखतं आणि डोकं दुखत नसताना ते एकदम चांगलं असतं. मग ही डोकेदुखी एकदा सुरू झाली तर काही काळ राहील, मग काही दिवस नॉर्मल राहील, पुन्हा राहील. त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये पूर्वापारप्रमाणे माथे म्हणतात. त्याचं वैद्यकीय नाव मायग्रेन आहे.
0: अच्छा डॉक्टर, मग मायग्रेन होण्यामागची मुख्य कारण काय सांगता येतील आपल्याला?
1: रस्त्यावरनं एखादा माणूस कुठेतरी फिरायला गेला आणि तिथं काहीतरी गवताची त्याला अलर्जी झाली आणि खाज येते. आता सगळ्यांनाच येत नाही, काही जणांना येते, तर त्याची त्या प्रकृतीची सेन्सिटिव्हिटी असते तशी. तसा काही व्यक्तींचा मेंदू हा त्या बाबतीत सेन्सिटिव्ह असतो, त्या बाबतीत त्याच्यामध्ये काही असे बदल असतात, त्यामुळे काही ठराविक घटना घडल्या की मेंदूमध्ये काही रासायनिक बदल होतात, त्यामुळे मेंदूमधल्या रक्तपुरवठा वाढतो, मेंदू ताणला जातो, म्हणून डोकं दुखतं. असं का होतं? तर काही याच्यामध्ये अनुवंशिक घटक असतात, काही जीवनशैलीशी निगडीत असतात, काही भावनात्मक असतात. ह्या जंतूमुळे हा आजार होतो, तसं मायग्रेन हे एक कारण ह्यामुळे होतं असं नाही, मल्टीफॅक्टोरियल म्हणतात याला. ताणतणाव हे तर आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यातल्या त्या डोकेदुखी मायग्रेनमध्ये तर खूप महत्वाचा घटक मानलाच जातो ताणतणाव, आधुनिक जीवनशैली धावपळीची ताणतणाव म्हणण्यापेक्षा.
0: डॉक्टर मकरंद, मग या मायग्रेनची लक्षणं काय सांगता येतील किंवा लोकांनी हे कसं ओळखावी त्याला हा जो त्रास होतोय तो मायग्रेन आहे?
1: समाजामध्ये अधनमधन डोकं दुखतं तर असा एक समज असतो की माझं डोकं दुखतंय म्हणजे मला चष्मा असेल, की माझं डोकं दुखतं म्हणजे सायनसचं असेल. ह्याच्यामधली डोकेदुखी अशी अधनमधन कधीच नसते. तर एक अगदी सोपी गोष्ट आहे की तुमचं डोकं अधनमधन दुखतंय आणि दुखत नसताना तुम्ही एकदम चांगले असाल तर इतर कुठलेही निदान करण्यापेक्षा या सगळ्यांना प्रायमरी हेडेक म्हणतात, म्हणजे त्याचं कारण काही नसतं, फक्त डोकेदुखी हेच लक्षण असतं. पहिल्यांदा डोकं दुखलं त्याला मायग्रेन म्हणता येणार नाही, पण असे पुन्हा पुन्हा अटॅक जर होत असतील आणि इन बिटवीन नॉर्मल असेल आणि बहुतांश वेळा ही लक्षण आजार म्हणतच नाही, कारण ही प्रवृत्ती आहे, ही स्त्रियांमध्ये जास्त दिसते. आणि अधनमधन डोकं दुखतं, डोकं दुखत असताना ती अदरवाईज स्त्री एकदम नॉर्मल आहे आणि अशा स्त्रिया ह्या ऍक्टिव्ह असतात किंवा घर संसार करताना मल्टीटास्किंग परफेक्शनिस्ट असतात, ही गोष्ट अशी नीट पाहिजे ही पाहिजे, अशा स्मार्ट असतात, त्या अशा ध्येयवादी असतात आणि अशा स्त्रियांमध्ये हे जास्त आढळून येतं. तर तुमचं अधनमधन डोकं दुखतं, डोकं दुखत नसताना तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला मायग्रेन म्हणता येऊ शकतं.
0: डॉक्टर, मग काही लोकांना मायग्रेन सुरू होण्याआधी काही संकेत मिळतात का?
1: मायग्रेनचे असे दोन प्रकार केले जातात. काही मायग्रेनला मायग्रेन विथ ऑरा, ऑरा म्हणजे असं व्हायच्या आधीची लक्षणं असतात, आणि काही जणांना अशी लक्षणं नसताना एकदमच डोकं दुखणं सुरू होतं. ऑरा म्हणजे आधीची लक्षणं. तर ऑरा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. जसं मी सांगितलं की त्यांचा मेंदू, त्याच्यामधले रासायनिक बदल वेगळे असतात, काहीतरी घडतात, तर ते बदल

0: जेव्हा घडायला लागतात तेव्हा मेंदूच्या एका भागाची क्रिया थोडी कमी होते, तर बऱ्याचशा वेळा हा ऑरा हा दृष्टीशी निगडीत असतो. म्हणजे असं काहीतरी धुंदलं दिसायला लागतं, काही जणांना एका बाजूचं दिसतच नाही, काही जणांना एका बाजूचं धुरकट दिसायला लागतं, काही जणांना एकाशे काही व्यक्ती समोरच्या गोष्टी अशा मोठ्या दिसायला लागतात, काही जणांना एकदम छोट्या दिसायला लागतात. असे वेगवेगळ्या दृष्टीचे गोष्टीचे अनुभूती येतात. या काही जणांना 5 मिनिटं 10 मिनिटं, काही जणांना अर्धा अर्धा तास राहतात आणि मग ह्या बऱ्या होतात आणि त्याच्यानंतर डोकं दुखतं. आणि महत्वाचं म्हणजे हे स्टिरिओटाईप, स्टिरिओटाईप म्हणजे एकदा हे घडलंय तर पुन्हा जेव्हा डोके दुखील तेव्हा असंच होतं, असे पुन्हा पुन्हा घडणारे. तर बऱ्याचदा होणारे ऑरा हे व्हिज्युअल असतात, म्हणजे दिसायला, पण काही काही जणांना हातापायाचे ऑरा, हाताला मुंग्या येत आहेत, आणि लहान मुलांमध्ये काही मायग्रेनच्या अटॅकमध्ये हातपाय लुळा होण्याची पण लक्षणं येऊ शकतात आणि ती काही वेळात बरी होतात. तसा तो बघायला डेंजरस असतो, सुदैवानी तो कमी असतो, पण एकदम हातपाय लुळा झाला आणि तुम्ही त्याच्या तपासणी केला, MRI वगैरे नॉर्मल आहे, तो बरा झाला, तर हा एक हेमिप्लेजिक मायग्रेन म्हणून हा युजली लहान मुलांमध्ये दिसतो. पण असं पुन्हा पुन्हा होतं तेव्हा ते ओळखणं सोपं जातं. पण दैनंदिन जीवनामध्ये, आयुष्यामध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये जे जास्तीत जास्त दिसतो तो म्हणजे दिसायचा त्रास आणि त्याच्यानंतर डोकं दुखते. आणि हा दिसायचा त्रास काही वेळाने बरा होतो. ऑफकोर्स तो असताना तो रुग्ण खूप घाबरून जातो. इमेजिन करा, समोर काहीतरी जर चालवतो आणि काहीच दिसत नाही, एकदम भीती वाटते. आणि ह्या गोष्टी मेंदूशी निगडीत आहेत, त्या कधी मेंदूचा रक्त पुरवठा लकवायची लक्षणं असू शकतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा असं घडल्यावर तो लकवा नाही, रक्तपुरवठ्याचा भाग नाही, मेंदूमध्ये गाठ नाही, हे सगळ्या गोष्टी आम्ही करूनच घेतो तपासणी. पण असं जेव्हा पुन्हा पुन्हा होतंय तेव्हा मग त्याला मायग्रेन म्हणतात. तर तुमची मागची अनुभूती अशी झाली होती, त्याच्यानंतर डोकं दुखलं होतं, ते पूर्ण बरं झालं होतं ते दृष्टीचा भाग, नंतर डोकं दुखलं आणि डोकं दुखणंही काही काळाने बरं झालं. हा मायग्रेन विथ ऑरा एकदा झाला आणि असं जेव्हा दुसऱ्यांदा होतो तेव्हा त्याचं 100% निदान करता येतं. पहिल्या एपिसोडमध्ये हा मायग्रेनच आहे असं म्हणता येतच नाही, किंवा कदाचित तो मायग्रेन नसून गंभीर आजार असूही शकतो. कुठलीही गोष्ट अचानक खराब झाली, म्हणजे अचानक दिसायला त्रास झाला, अचानक बोलायला त्रास झाला, अचानक हातपाय लोळा झाला, अचानक बोलणं खराब झालं, अचानक चेहरा वाकडा झाला, तर हे मेंदूचे वेगळ्या प्रकारचे आजार, ज्याला लकवा पॅरालिसिस म्हणतो, असे असू शकतात. आणि त्याची ट्रीटमेंट पहिल्या काही तासांमध्ये करणं आवश्यक असतं. आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा झालं तर तुम्ही ताबडतोब दवाखान्यात जाऊन, जिथं मेंदूचे डॉक्टर आहेत आणि जिथं CT स्कॅन आहे, कारण त्याची वेगळी ट्रीटमेंट असते. माझा एवढंच सांगायचंय की असं जेव्हा एकदा घडलंय मागं ते बरं झालंय आणि असं पुन्हा पुन्हा महिन्यात न, 1.5 महिन्यात न, 1 आठवड्यात न होत असेल, तर मग दरवेळेस तुम्हाला पॅनिक व्हायची गरज होत नाही. कारण हे एकदा बरं होते तुम्हाला माहिती राहतं, तशीच घटना पुन्हा होत असेल हे मायग्रेनचंच लक्षण आहे.
1: डॉक्टर मकरन, आता तुम्ही सांगितलं की मायग्रेनचा त्रास स्त्रियांमध्ये जास्त जाणवतो, याची कारण काय आहे?
0: स्त्रियांमध्ये ज्या ज्या गोष्टी जास्त दिसतात त्या सगळ्यांचं कारण शेवटी हॉर्मोन्सशीच निगडीत असतं. स्त्रिया ह्या भावनिक असतात आणि त्या भावनांचा मेंदू आणि ह्या हॉर्मोन्सशी निगडीत करणारी जी भाग असतो, ज्याला हायपोथॅलेमस म्हणतात, हे जवळ असतात. आणि जसं मी सांगितलं की मायग्रेनचा मेंदू हा एक थोडा वेगळा असतो, वेगळा म्हणजे त्या भागात तो सेन्सिटिव्ह असतो आणि एक काही प्रकारचे द्रव्य सिरोटोनिन वगैरे त्यांच्याकडनं जास्त तयार होतात त्या मेंदूमध्ये. आणि अशा काही घटना घडल्या की मग ते अजून द्रव्य तयार होऊन मग त्या मेंदूच्या एका भागामध्ये थोडस असं डिप्रेशन, काम कमी होऊन दिसायला त्रास होणं आणि मग नंतर रक्तपुरवठा वाढून डोकं दुखणं. पण स्त्रियांमध्ये जास्त दिसायचं कारण स्त्रिया भावनोत्कट असतात, भावनाशील असतात आणि तिथं निसर्गाचं हेच आहे, त्याच्यामुळे हा गाजा त्याच्यात जास्त दिसतो.
1: आणि असं म्हणतात की मायग्रेनचा जेव्हा अटॅक येतो तो असं डोक्यात खूप घण घातल्यासारखं असं दुखतं, तर ते काय असतं सर?
0: म्हणजे आता कसं आहे की डोकेदुखी कोणत्या प्रकारची असते अशी गंमत म्हणून सांगायचं म्हणलं तर, काही लहान मुलांना जेव्हा मायग्रेन होतं त्याचं डोकं दुखणं कसं होतं हे चित्रामध्ये डिस्क्राईब करा म्हणलं, तर ज्यांना असं साधं डोकं दुखतंय, ताणतणावाचं, मला अभ्यास नाही करायचा नाटकं, तो असं काहीतरी असं कार्टून काढतो, माझं डोकं दुखतंय म्हणतो, असं काहीतरी तिथे दाखवतो. पण ज्याचं डोकं दुखतंय तो असं काढतो की त्याचं शरीर वेगळं आणि मला असं डोकं कापून ठेवा वाटतंय दुसरीकडं, किंवा डोक्यातनं असं काहीतरी स्फोट होतंय, म्हणजे त्याचं वर्णन त्या चित्रातनं इतकं भयंकर असतं की ती डोकेदुखी ही भयंकरच असते जेव्हा सहन करतात तेव्हा. ही बरी होतं, काळजी करायचं कारण हे सगळं असलं तरी ते जे काही 4 तास 8 तास 24 तास 72 तास असतात त्यांनी होणारं वर्किंग आवर्सचं नुकसान, फॅमिली लाईफ डिस्टर्ब होणं हे जास्तच राहतं. काय दरवेळेस डोकं दुखतंय मग घरातले लोकही कटकट करणार, त्यालाही स्वतःचा त्रास होतो आणि ऑफकोर्स ऑफिसला दांड्या मारणं वगैरे ह्या गोष्टी वाढतातच.
1: डॉक्टर, मग हा मायग्रेनचा जो अटॅक येतो तो किती वेळ राहू शकतो आणि तो किती गंभीर असू शकतो? म्हणजे
0: व्याख्येनुसार ज्याला आपण मायग्रेन म्हणतो तो मायग्रेन 4 तास ते 72 तासापर्यंत राहू शकतो. म्हणजे डोकेदुखी कुठली सुरू झाली, काही तास राहिली आणि मग ती बरी झाली आणि काही आठवड्यांनी पुन्हा झाली, तर ते कालावधी किती असतो तो 4, काही जणांना 24, काही जणांना असं बरेच जण सांगतात की माझी एक झोप झाली की मला बरं वाटतं. आणि हे सगळं त्याच्यामुळेच की काही काळाने ती डोकेदुखी मेंदूला रेस्ट मिळाली की बरी होते, पण कधी कधी हे 2-2, 3-3 दिवसही चालू राहू शकतं आणि गंभीर असू शकतं का? येस, काही जणांना

0: जसं मी सांगितलं लहान मुलांमध्ये एखाद्या वेळेस हात पाय कमजोर झालाय, लोळा झालाय, पण हे खूप कमी वेळा असतं. बऱ्याचदा जो त्रास असतो तो डोकेदुखी सहन करणं आणि त्या डोकेदुखीमुळे होणाऱ्या उलट्या, मनस्ताप, तुम्हाला जे एकदम असे काही ज्यांना मायग्रेन येते सांगतील की लाईट नको वाटतात, डोळे बंद करून बस, मग तुम्ही काहीच कशातच कम्युनिकेट करू शकत नाही, मग त्या काळात तुम्ही काम करू शकत नाही, हे जास्त त्रासदायक असतं. काही जणांना ऑफकोर्स याच्यामध्ये दुसरा आजार होण्याची लकवा वगैरेची भीती थोडीशी असते, पण ज्या मानाने डोकेदुखीचे आपण रुग्ण बघतो त्या मानाने डोकेदुखी कमी करणं हेच महत्वाचं राहतं, तीच एक प्रकारचा मनस्ताप असतो.
1: सर मग हे मायग्रेन आणि आपली जी लाईफस्टाईल आहे सध्याची, त्यातून निर्माण होणारा हा ताण, याचा कसा संबंध जोडता येईल आपल्याला?
0: आता समजा तुम्हाला जेवण केलं नाही तुम्ही म्हणजे दुपारी, तर संध्याकाळी कसं वाटेल?
1: अस्वस्थ होते,
0: चिडचिड होईल,
1: चिडचिड होती.
0: किंवा तुम्ही आता प्रवास केलाय, रात्रभर जागरण करून गेलाय, झोप नाही झाली, तर दुसऱ्या दिवशी कसं वाटतं? चिडचिड वाटतं, अनइझी वाटतं. हे सगळं कशामुळे वाटतं? कारण तुम्ही जेव्हा उपाशी राहता तेव्हा तुमच्या शरीरातील ग्लुकोज कमी होते आणि मेंदूला ग्लुकोज आवश्यक असते आणि ती कमी मिळाल्यामुळं तो मेंदू असा सक्षमपणे काम करत नाही, त्याच्यामुळे असं काहीतरी करून चिडचिड वगैरे होते. झोप ही मेंदूला विश्रांती देणारी एक फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती निद्रा व्यवस्थित झाली नाही तर परत दुसऱ्या दिवशी ब्रेन इरिटेबल होतो. आणि जसं मी सांगितलं की मायग्रेनचा रुग्णांमध्ये ऑलरेडी थोडा ससेप्टेबल असतो त्याच्यामधले केमिकलचे, तर हे झाले प्रोवोकिंग फॅक्टर्स. म्हणजे अदरवाईज इतर रुग्णांना झोप नाही झाली, हे नाही झाली, थोडीशी चिडचिड होईल, हे होईल, पण ज्यांना मायग्रेन त्यांनी ते निमित्त होऊन परत त्याच्यातले ते घटक बदलायला लागून परत ते वेगवेगळे घटक होऊन मेंदूचा रक्त पुरवठा वाढून नुसतीच चिडचिड नाही होऊन डोकेदुखी पण वाढू शकते. म्हणजे केवळ जागरण झाल्यामुळे झालंय का? निश्चित नाही, पण त्याच्यामुळे वाढलंय का? हो. त्याच्यामुळे आधुनिक जीवनशैलीमधले प्रॉब्लेम, म्हणजे पेशंटला आम्ही महत्वाचं सांगतो की वेळच्या वेळी जेवण आणि वेळच्या वेळी झोप, या दोन गोष्टी केल्या तर बऱ्याचदा या रुग्णांना काही गोळ्या वेगवेगळ्या जास्त घ्यायची गरज पडत नाही. दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही कितीही प्रकारची औषधं घेतली पण ह्या जीवनशैलीमधले बदल तुम्ही करेक्ट केले नाही तर तेवढा त्या औषधांचा परिणाम तुम्हाला जाणवणार नाही. आणि ऑफकोर्स स्त्रियांमध्ये कमी पण पुरुषांमध्ये जास्त म्हणजे अल्कोहोल, आणि अल्कोहोलमुळे ह्या गोष्टी वाढतात कारण अल्कोहोल बेसिकली मेंदूच्या रक्तवाहिन्या थोड्या डायलेट करतं. त्याच्यामुळे तसंही जे कोणी ड्रिंक्स घेतात वगैरे त्यांना दुसऱ्या दिवशी डोकेदुखीचा परिणाम जास्तच असतं आणि ज्यांना मायग्रेन आहे त्याच्यामुळे हे अजून जास्त वाढतं कारण ती प्रोसेस एस्केलेट होते ज्याला ते ऑलरेडी ससेप्टेबल आहे.
1: डॉक्टर, समजा एखाद्या व्यक्तीला हा मायग्रेनचा अटॅक आलेला आहे तर घरच्या घरी आपण याच्यावर कसा उपचार करू शकतो?
0: सगळ्यात पहिले तर ज्या गोष्टींनी आपले अटॅक वाढतात त्या गोष्टी टाळणं हे पहिलं, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला जे माहिती आहे त्याच्यामध्ये जागरण, उपाशी राहणं. तिसरं, काही जणांना काही खाण्यापिण्यातल्या पदार्थामुळे सेन्सिटिव्ह असतात तर त्या गोष्टी ज्यांनी वाढतंय तुम्हाला, म्हणजे कोणाला माहिती आहे, कोणाला चायनीज फूड मध्ये वाढतं, कोणाला बाकी प्रोसेस फूड मध्ये वाढतं, कोणाला ताकामुळे वाढतं, तर ज्या गोष्टी वाढतात ते टाळणं. तिसरं, त्याच्यानंतर एवढं करूनही कधीच डोकं दुखणार नाही असं नाही, ती ससेप्टेबिलिटी आहे कुणाला होऊ शकते, तर तसं कधीतरी झालं तर म्हणजे रेस्ट ही त्याला जगात महत्वाची ट्रीटमेंट राहते. त्याच्यामुळे तुम्ही आहे त्या ठिकाणी ते करतातच, रुग्ण डोळे बंद करून आराम करतात, लाईट वगैरे बंद करून शांतपणे एक झोप झाल्यावर बरं वाटतं कारण ते मेंदू मधली ती केमिकल रचना केमिकल्स करेक्ट व्हायला. बाकी घरच्या घरी काय करता येतं तर साधी पॅरासिटामॉलच्या गोळ्या घेतल्या तर बऱ्याचदा डोकेदुखी सौम्य असेल तर कमी होते. बाकी आधी असे डोकेदुखी झालेली आहे तुम्हाला तुमच्या डॉक्टरने काही औषधं दिलेली आहेत, ती औषधं डोकेदुखी सुरू झाल्या घेतली तर हा पुढचा जो 24-48 तासाचा होणार मनस्ता तो टळू शकतो.
1: अच्छा डॉक्टर मकरंद, मग या मायग्रेन साठी असे कोणते उपचार सध्या उपलब्ध आहेत? बरं,
0: तर सगळ्यात पहिल्यांदा अग्नमधन डोकं दुखतं आणि डोकं दुखत नसताना मी नॉर्मल असते हे जेव्हा एखादी स्त्री सांगते तेव्हा ते मायग्रेन असतं हे आधी समजून घ्यावं. दुसरं, हे असं वाढायची कारण काय विषयी स्वतःकडे जागरूक होणं. आजकाल आयटीच्या क्षेत्रामध्ये लोक रात्र स्क्रीनवर राहत राहतात तर ह्या गोष्टी तुमच्या स्क्रीन टाईम कमी करणं, कमी म्हणजे बंद तर नाही करायचं, एक सोपा उपाय याच्यात असा करता येतो की तुमचा स्क्रीन विशेषतः मोबाईल हा तुमच्या झोपेशी निगडीत ठेवायचा नाही. म्हणजे सकाळी उठल्यावर एक तास आणि रात्री झोपायच्या आधी 1-2 तास तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही याच्यापासून दूर राहा. तुम्ही माणसांशी बोला, पुस्तक वाचा, लिहा काही. मी तर कित्येक जण सांगतो तुम्ही घरात भांडणं करा, डझंट मॅटर, पण तुम्ही माणसांशी बोला, स्क्रीनपासून दूर राहा, तर तुमची झोपेची जी रेस्ट मिळण्याची पॉवर आहे ती वाढते. तर मग एवढं करूनही अटॅक यायच लागला तर मग अशी वेगवेगळी औषधं असतात. जर काही भयंकर तीव्र अटॅक आहे आणि ते असं जसं मी सांगितलं की डोकं कापा वाटतंय तर त्याला असे वेगवेगळे ट्रिप्टान नावाचे औषध आहेत, ते औषधं घेतल्यानंतर हे डोकेदुखी 1-2 तासात कमी व्हायला लागतं. आणि जर सौम्य असेल तर साधे एनल्जेसिक्स, त्यातल्या त्यात पॅरासिटॅमॉल हे सगळ्यात सेफेस्ट असतं कारण हे कितीदाही खाल्लं पॅरासिटॅमॉल तरी याचा तेवढा किडनीवर दुष्परिणाम होत नाही. त्याच्यामुळे पॅरासिटॅमॉल खाणं, तुम्हाला तुमच्या डॉक्टरनी जर ट्रिप्टान किंवा आर्गोटामिन व्हॅसोग्रीन औषधं दिली असतील तर डोकेदुखी सुरू झाल्या ती घेणं, तर तुमची डोकेदुखी कोणत्या प्रकारची याच्याकडे निरीक्षण करणं, त्यानुसार ती औषधं लवकर घेणं. तिसरा, भाग ट्रीटमेंटचा असतो की ज्यांना असं पुन्हा पुन्हा

0: होतंय, म्हणजे आठवड्यात एकदा होतंय, आठवड्यात दोनदा होतंय, महिन्यात दोन तीनदा होतंय, तर अशा अटॅक कमी करण्यासाठी पण काही औषधोपचार देता येतात. तर हे औषधोपचार कितीही दिले तरी आयुष्यात आपलं कधीच डोकं दुखणार नाही ह्याच्या पुढं, असं तर होणार नाही.
1: पण
0: जसं कमी होईल तसं तुम्हाला कधीतरी दोन तीन महिन्यात एकदा डोकं दुखत असेल तर हे रोजची औषधं घ्यायची गरजच नाही. ही दुखलं तेव्हा घ्यायची, तुम्हाला जी गोळीने बरं वाटतं ती गोळी तुम्हाला, ते सुमेट्रिप्टॅन असेल, ती व्हॅसोग्रीन असेल, ह्या गोष्टी घेऊन जवळ ठेवल्या तर दुखलं तेव्हा घ्यायच्या. पण असं पुन्हा पुन्हा होत असेल तर होऊ नये म्हणून बरीच औषधं असतात. आता ही औषधं कुणाला कोणची वापरायची हे कसं ठरवतो आम्ही? त्या औषधांमुळे होणारे जे इतर बदल असतात, म्हणजे त्याला साईड इफेक्ट म्हणू किंवा सोबत येणारे अजून साईड इफेक्ट म्हणलं की कसं काहीतरी भयंकर वाटतं, पण ज्याला इफेक्ट असतं त्याला साईड इफेक्ट असतं.
1: ओके,
0: जो माणूस प्रेम करतो तो चिडचिड करतो. मायग्रेनच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही साईड इफेक्ट एनकॅश करू शकता. एखादी स्त्री आहे जिला अदरवाईज थोडा ताणतणाव आहे, थोडी झोप लागत नाही, थोडं निराशा आहे, तर तिथं त्या प्रकारची औषधं अमिट्रिप्टिलिन वगैरे अशी वापरली, तिची दैनंदिन ही ताणही कमी राहतो, झोपही लागते आणि येणाऱ्या अटॅकची फ्रिक्वेन्सी कमी होते. काही प्रकारची औषधं असतात ज्यांनी थोडं वजन वाढतं. आता ज्या मुली आधीच बारीक आहेत वगैरे या सगळ्याच्या त्या गोळीने त्यांना फायदा होतो. काही औषधं अशी आहेत ज्यांनी वजन कमी होऊ शकतं, तर ज्या स्त्रिया विशेषतः थोड्याशा 30-40 इथल्या आहेत, थोडं वजन वाढलंय, त्यांना त्या टोपिरामेट वगैरे औषधाने दिलं त्याचा साईड इफेक्ट वेट लॉस आहे. तर हे ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे. आणि ऑफकोर्स अजून काही दुसरे आजार आहेत का? तुम्हाला थोडंसं बीपीचा आजार आहे तर बीटा ब्लॉकर नावाचे औषध आहे जे बीपीलाही कामाला येणार आहे आणि डोकेदुखीलाही कामाला येणार. तर शेवटी केवळ डोकेदुखी मायग्रेन नाही तर ऍज अ होल कम्प्लीट व्यक्तीकडे बघून जर तुम्ही बीपीच्या अनुषंगाने गेली तर त्या गोळ्या जास्त दिवस घ्याव्या लागतील. पण केवळ मायग्रेनसाठी असतील तर याची फ्रिक्वेन्सी, म्हणजे तुम्हाला आठवड्यातनं दोनदा होत असेल तर हळूहळू ते कमी होऊन महिन्यातनं एकदा, दोन महिन्यातनं एकदा असं व्हायला लागलं. इंटेन्सिटी म्हणजे जे भयंकर डोकं फुटल्यासारखं वाटतंय तेवढं नाही, बेअरेबल आहे. आणि तिसरं ड्युरेशन म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस दुखणे त्याच्याऐवजी 2-4 तासात एक गोळी घेतल्यावर कमी होते. हे जसं जसं कमी व्हायला लागतं तसं ह्या गोळ्यांचा इफेक्ट येतोय असं म्हणतो. एकदा इफेक्ट यायला लागला तर या 4-6 महिन्याच्या वर आम्ही देत नाही मायग्रेनमध्ये. आणि इफेक्ट येतच नसेल तर ती गोळी लागू नाही पडली, मग दुसरी घ्यावी लागेल. अटॅक थांबाव म्हणून वेगळ्या गोळ्या, येऊ नये म्हणून वेगळ्या गोळ्या, आणि वेगवेगळे औषध याच्यात नवीन येत आहेत.
1: म्हणजे ह्या व्यक्तींनी त्या गोळ्या आपल्यासोबत ठेवणं गरजेचं आहे.
0: करेक्ट. तात्पुरत्या डोकेदुखी कमी करण्याच्या ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या त्यांच्या पर्समध्ये असलेल्या बऱ्या, म्हणजे कुठेही दुखलं तर तुमचा तो काही तेवढा मनस्ताप कमी होऊ शकतो, तेवढी गैरसोय कमी होऊ शकते. मायग्रेनचं निदान करण्यासाठी आजच्या काळामध्ये हे सगळं असल्यावरही सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन केलाय आणि तो नॉर्मल आहे हे पण बऱ्याचदा आवश्यक राहतं. तो नॉर्मल जरी असलं, नॉर्मल असणं हा त्याचा भाग आहे, कारण दुसरं काही कारण नाही असं व्हायचं. कधी कधी काही दुसरं कारण असलं त्याला मायग्रेन म्हणत नाही, त्याला त्या कारणामुळे झालंय म्हणतात. तिसरा अजून एक राहतो की या गर्भनिरोधक गोळ्या स्त्रिया जेव्हा घेतात, ह्या गोळ्या घेतल्यावर जर तुमची डोकेदुखी वाढली असेल तर ऑफकोर्स तुमची आहे ती मायग्रेनची फ्रिक्वेन्सी गोळ्यामुळे वाढू शकते. त्या गोळ्या घेत असताना एखाद्या स्त्रीचं अचानक डोकं दुखायला लागलंय आणि अशा हळूहळू 2-4-5-7-8 दिवस वाढत चाललंय तर ते कधी कधी मेंदूच्या रक्तपुरवठ्यातले मेंदू बनणं, हृदयाकडे रक्त परत जाणारे ज्या व्हेन्स असतात त्याच्यामध्ये क्लॉट व्हायचं लक्षण असू शकतं. तर मी महत्वाचं हे सांगतो की जर तुम्ही त्या गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल आणि तुम्हाला नवीन डोकेदुखी सुरू झाली असेल, जी ऑफकोर्स असं नाही की 1 तास डोकं दुखलं बरं झालं, ती डोकेदुखी हळूहळू 2-3 दिवस वाढत चालली असेल तर ती लाईटली घेऊ नका. ती कधी कधी गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं, त्यावेळेस मग लवकर एमआरआय करून आधी निदान केलं तर पुढे होणारे त्याचे मग जे काही अपंगत्व वगैरे या गोष्टी टाळता येऊ शकतात. तर मायग्रेन डोकेदुखीच्या लोकांनी गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल तर त्या तुमच्या डॉक्टरला सांगाव्या, न घेता दुसरे कुटुंब नियोजनाचा वापर केलेले जास्त सांगा. तुमच्या डॉक्टरशी चर्चा करून हे ठरवू शकता. तुम्हाला डोकेदुखी पहिल्यांदाच आयुष्यात होती आणि भयंकर आहे, असं डोकं कधीच दुखलं नव्हतं माझं, आणि विशेषतः ते डोकेदुखी डोक्याच्या मागच्या भागामध्ये आहे, तुमची मान घट्ट आहे, उलट्या होत आहेत, असं काय असेल तर तुम्ही ताबडतोब जावं. त्याच्यानंतर डोकेदुखी सोबत तुम्हाला डबल डबल दिसतंय, डोकेदुखी सोबत तुम्हाला हात पायाची ताकद कमी झाली आहे, ताप भयंकर यायला लागलाय, तर ही डोकेदुखी मायग्रेनची म्हणून घेता येत नाही. मायग्रेन म्हणजे फक्त डोकं दुखणं, पण असं न होता तुमचा पॅटर्न बदललाय तर तुम्ही लवकर जाणं भाग आहे. पण तशाच प्रकारची असेल आणि तुम्ही एकदा त्याचं निदान केलं असेल तर ती थोड्या वेळात बरी होते, आणि नेहमी सारखा तो पॅटर्न नसेल, तिला मान घट्टवून उलट्या होत आहेत तर तो मेंदूत रक्तस्रावाचं लक्षण आहे. पण ही जी डोकेदुखी आहे ही तुमच्या नेहमीच्या डोकेदुखी सारखी नाही आहे, आणि त्याच्यासाठी तुमची स्वतःची डोकेदुखी कशी याच्याविषयी निरीक्षण करणं, तेव्हा तुम्ही खरंच डॉक्टरकडे लवकर जाऊन लवकरात लवकर मेंदूचे सीटी स्कॅन, एमआरआय काही नाही हे सिद्ध करण्यासाठी स्कॅन करावा लागतो का? करावा लागतो. पुढचे परिणाम आहेत त्या आजारांमध्ये ते गंभीर असू शकतात.
1: बरोबर डॉक्टर, मायग्रेन टाळण्यासाठी काय करणं आवश्यक आहे?
0: सगळ्यात पहिले तर ज्या व्यक्तीला ही डोकेदुखी आहे ती आहे म्हणून तिचा स्वीकार करणं, म्हणजे हे व्हायलाच नाही पाहिजे अशातला भाग नाही. तुमचं मायग्रेन हे तुम्हाला सांगतंय की तुम्ही खूप धावपळ करताय, तुम्ही आयुष्यात

0: खूपच परफेक्शन, सगळं नीट राहिलं पाहिजे, सगळं नीट पाहिजे हे पाहिजे हा हट्ट पण तुमचा होतोय म्हणून तुम्हाला असा विचारही करता येतो, पण ऑफकोर्स होऊ नये. म्हणून जसं मी सांगितलं की वेळच्या वेळी जेवण, वेळच्या वेळी झोप, तर ते मानसिक जरी नसलं तरी मनाच्या स्थितीशी संबंधित असतं. भावनांचा मेंदू आणि ह्याचा जवळ असतो, तर त्याच्यामुळे तुमचं जितकं मन समस्थिती ज्याला म्हणू तितके हे अटॅक कमी होतात. तिसरं म्हणजे स्वतःला वेळ देऊन त्याच्यासाठी योगासन, प्राणायाम वगैरे, कारण हे ह्या स्त्रियांमध्ये दिसतं ज्यांना असं मल्टीटास्किंग करायचं असतं, ते करता करता सतत आपला नवरा सासू मुलं ह्याच्याकडे बघताना स्वतःसाठी वेळ देणं हे केलं तर तुमचे तुम्हाला एक स्वतःचे 15-20 मिनिटं दिले तर ह्या गोष्टी अजून म्हणजे जे योगशास्त्राला भेटली ते. आणि चौथं म्हणजे मग जेव्हा दुखेल तेव्हा गोळी, मग ते पॅरासिटॅमॉलची गोळी तर लिबरली वापरता येते, बाकी गोळ्या तुमच्या डॉक्टरनी ज्या दिल्या असतील मग त्या अर्गोटामिन असो, टिप्टान असो, ह्या नेफ्रॉक्झेन असो, ह्या दुखलं तेव्हा आणि पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून डॉक्टरनी दिलेली ट्रीटमेंट, पण ती ट्रीटमेंट लागू पडतीये का नाही याविषयी तुमच्या डॉक्टरला नियमित फीडबॅक देणं आवश्यक आहे. हे मी का सांगतो की मला ही डोकेदुखीची गोळी दिली आणि ती वर्षानुवर्ष चालू आहे, अशा काही स्त्रिया मी बघतो त्यांचं वजन वाढत चाललंय आणि ते वजन वाढत चाललंय आणि त्याचे दुसरे प्रॉब्लेम आहेत, तर तुम्हाला ती गोळी काही दिवसांनी बंद करायची. ही काही बीपी शुगर साठी गोळी नाही की आयुष्य तुमची फ्रिक्वेन्सी कमी होतीये का नाही होतीये हे त्याच्यावर बघून त्याच्यावर पुन्हा पुन्हा निर्णय घेणं भागच राहत, डॉक्टरचा सल्ला घेणंच भाग आहे.
1: डॉक्टर, मग काही विशिष्ट अन्न पदार्थ किंवा काही सवयींमुळे हा मायग्रेन वाढण्याची शक्यता असते का?
0: डेफिनेटली असते. ते म्हणजे अल्कोहोल, त्याच्यामुळे डोकेदुखी वाढू शकते. दुसरं म्हणजे प्रोसेस फूड, म्हणजे जे रेडीमेड असतं पिझ्झा वगैरे या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जे काही द्रव्य असतात त्याच्याने मेंदूच्या रक्तवाहिन्या थोड्या डायलेट होऊन डोकेदुखी ससेप्टेबल लोकांमध्ये वाढायची भीती असते. अजून एक म्हणजे कोल्ड्रिंक्स, त्या कोल्ड्रिंक्समुळेही बरेच परिणाम होऊ शकतात. चॉकलेट, कॅडबरी हे बऱ्याच जणांना सेन्सिटिव्ह असतात. कोणी सांगतं मला वांग्यानी वाढतंय, कोणी सांगतं मला ताकानी होतं, अशा गोष्टी काही जण पेशंट रिपोर्ट करतात, पण ते स्वतःच्या निरीक्षणावर जातात.
1: सर, हा मायग्रेन पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
0: हा डेफिनेटली, म्हणजे जसं त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी कालांतराने कमी होऊ शकते, कधी गायब होऊ शकते. एकदा एखादी गोष्ट दुखली तर पुन्हा कधीतरी दुखलं असं होणारच नाही असं कधी म्हणतात नाही. काही काही जण 40-50 ते सुरू होऊ शकतो, पण ऑफकोर्स त्यांनी होणारा जो मनस्ताप आहे, त्यांनी होणारं जे नुकसान आहे हे निश्चित कमी करता येईल, पण याचा अर्थ उद्या कधीच होणार नाही अशी खात्री देता येत नाही. आणि जनरली हे स्त्रियांमध्ये मेनोपॉज म्हणजे पाळी थांबल्यानंतर वगैरे कमी होतं, प्रेग्नन्सीच्या काळात कमी होतं काही जणांना, काही जणांचं प्रेग्नन्सीमध्ये वाढतं, तर हे प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.
1: सर, या मायग्रेन बाबत लोकांमध्ये काय गैरसमज आहेत का?
0: म्हणजे मायग्रेन अशी डोकेदुखी असू शकते हे कित्येक जणांना माहीत नसतं, आणि दोन मला मायग्रेन झालाय म्हणजे असं काहीतरी भयंकर झालंय. मायग्रेन झालंय म्हणजे काय? माझं अधमधन डोकं दुखतंय असं त्याच्याकडे पाहिलं तर अरे यार चलो कुछ नाही, मतलब क्या हो रहा है, सरदर्द ठीक आहे, दुखलं तेव्हा गोळी खाल्ली, दुखू नये म्हणून हे केलं, तर विचार केला तर तुमची स्वतःची आध्यात्मिक उन्नती पण ह्याच्यामध्ये होऊ शकते. मायग्रेन अशाच लोकांना होतं जे काहीतरी आयुष्यात बनू इच्छितात, आणि ऍट द सेम टाइम ते दुखताना होणारे जे गोष्टी आहेत त्या भोगत बसायची गरज नाही. आजकाल औषधं खूप छान छान आहेत, गोष्टी चॅलेंज म्हणून स्वीकारा, म्हणजे हे खाली खेचणार नाही, उलट हे तुम्ही शिडी वापरून स्वतःची उन्नती अजून करून घ्या.
1: डॉक्टर मकरंद कांजाळकर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना मायग्रेन याविषयी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरेच श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून स्वस्थ भारत हा कार्यक्रम ऐकलात. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. सायंकाळचे 6:54 आणि 44 सेकंद झाले आहेत. ऐकूयात काही संदेश.
1: कॉमर्समधील करिअरच्या संधी.

0: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
2: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
3: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
2: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
3: मंगळवार दिनांक 19 मे रोजी 10:30
2: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर संकटातील सोबती. श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
4: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
5: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
6: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी. संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. ठीक 7 ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: कॉमर्समधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे मुंबई साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. मुंबईत CNGच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत CNGचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण करू आणि येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: असा जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
0: या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियानाचे 2023-2024 या वर्षाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणमध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड पहिल्या अमरावती दुसऱ्या आणि वर्धा तिसऱ्या स्थानी आहे. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA ने आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है OMR शीट को दस्तखत करना आरंभ में एक बार करना अंत में भी एक बार करना उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते NTA ने थोड़ी एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: NTA मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट UG 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या CBI ने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसापूर्वी CBI च्या पथकाने लातूरमधल्या एका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं होतं. हे प्राध्यापक 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत आणि नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून त्याच दिवशी

परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जूनपासून mahateet.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: अतिमूल्य भरा।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले। हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे। ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं। ते 67 वर्षांचे होते। त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार झाले। MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचारामध्ये MD केलं। व्यसनमुक्ती तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं। त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले। डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी आज काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला। पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली। हे सरकार शेतकरी विरोधी असून कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असं सपकाळ म्हणाले। कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल टाकळी ढोकेश्वर इथं नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यात कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसनं आंदोलन केलं। देशभरात 2025 या वर्षात सुमारे 22,500 कोटी रुपयांचे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले। यापैकी साधारण 1,100 कोटी रुपयांची प्रकरणं महाराष्ट्रातली होती, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष पाठक यांनी आज मुंबईत दिली। देशभरात झालेल्या एकूण नुकसानीपैकी 8,100 कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले। गेल्या वर्षी 1930 या सायबर गुन्हेगारी पीडितांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर 30 लाख तक्रारी दाखल झाल्या। त्यांच्यावरून 12 लाखांपेक्षा जास्त सिमकार्ड्स तर 3 लाखांपेक्षा जास्त मोबाईल ब्लॉक करण्यात आले। महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले। लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे। हवामान। येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ। नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार। नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार, पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर। आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्र

0: वरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सायंकाळचे 7:10 झाली आहेत. ऐकूया एक निवेदन. श्रोतेहो, ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व

आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणे, जखमी प्राण्यांना मदत करणे तसेच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली गेली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकांपर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
5: ऐकूया मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होत असलेला कार्यक्रम वृत्तविशेष काही क्षणात.

0: चांदी, प्लॅटिनम यासारख्या मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क केंद्र सरकारनं कालपासून वाढवलंय. सोबतच दागिन्यांची खरेदी वर्षभरासाठी करू नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. याविषयी आज आपण वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत ज्येष्ठ कमोडिटी तज्ज्ञ आणि सराफ व्यावसायिक अमित मोडक यांच्याकडून.
1: तर केंद्र सरकारने जे की सोन्या चांदीच्या सह जे वेगवेगळे मौल्यवान धातू आहेत त्यांच्यावरचे जे कर वाढवलेत, तर एक्झॅक्टली हे कोणकोणते कर वाढलेत आणि ते किती प्रमाणात वाढलेत?
2: आपल्या सोन्या चांदीच्या रॉ गोल्ड किंवा रॉ चांदी आपण बार म्हणतो ज्याला शुद्ध प्रकारची, त्याची आयात करण्याकरता केंद्र सरकारने 2 वर्षापूर्वी 15% सहा टक्क्यांवरती कर आणले होते. आयात कर म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आपण म्हणतो ज्याला, ते आता पुन्हा एकदा 6% वरून 15% नेलेत, म्हणजे जवळपास प्रत्येकच दोन्ही धातूंवरती 9% त्याचे कर वाढवण्यात आलेत. आता गोष्ट अशी आहे, जेव्हा 15% वरून 6% कर केले तेव्हा सोन्याची भारतातली किंमत जी होती मूल्यामध्ये ती साधारणपणे 70,000 आसपास होती प्रति 10 ग्रॅम. आज ती 1,30,000 ते 1,40,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास असल्यामुळे तो कर जो वाढलाय तो प्रति 10 ग्रॅम सोन्यावर जवळपास 13,000 रुपयांनी वाढला एका रात्रीमध्ये. तसंच चांदीवरचा जर कर आपण विचार केला तर तोही जवळपास 16 ते 18,000 रुपये प्रति किलोला वाढला. तर या प्रमाणामध्ये ही करवाढ झाली आणि ती इम्पोर्ट ड्युटीच्या बाबतीत झाली आहे. जीएसटीच्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.
1: तर प्लॅटिनम वरती पण कर वाढलेला आहे ना?
2: हो, सर्वच मौल्यवान धातू त्याच्यात प्लॅटिनमही आहे, ज्याच्यावर पूर्वी 6% आयात करत होता तो आता पुन्हा 15% केलाय. आता एवढंच नाही तर सरकारनी फार क्लिअर गाईडलाईन्स काढल्या आहेत यावेळेला इम्पोर्टला, कारण पूर्वी इम्पोर्टच्या याच्यामध्ये काही काही पळवाटा असायच्या की इन्क्लुजन किंवा छोटे छोटे पार्ट जे असतात सोन्या चांदीचे त्याच्यावरती कर वेगवेगळे होते, किंवा अलॉयच्या नावाखाली जी आयात व्हायची याच्यामध्ये प्रेशर मेटल असायचे पण ते अलॉय म्हटल्यानंतर त्याला करचा दर जो असायचा तो वेगळा असायचा.
1: ओके,
2: पण यावेळेस जेव्हा त्यांनी अध्यादेश काढलाय तेव्हा या सगळ्या गोष्टींनाच 15% तो कर लागू होईल अशा प्रकारे अध्यादेश काढलाय, त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पळवाटा राहिल्या नाही.
1: आता हे जे टॅक्स वाढवलेत तर त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दर कितीपर्यंत वाढतील?
2: सोन्याचा दर ज्या दिवशी त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढीची घोषणा केली त्या दिवशीच्या दरानुसार साधारणपणे सोन्याचा दर 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, त्याच्यामध्ये 9% वाढ म्हणजे 1,35,000 ते इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह या प्रकारे जर केलं आपण तर साधारणपणे 12,000 रुपयांनी तो वाढला होता दर सोन्याचा प्रति 10 ग्रॅम, आणि चांदीचा दर साधारणपणे 18,000 रुपयांनी वाढला होता.
1: आता ही जी करवाढ झाली आहे तर त्या करवाढ करण्यामागचा सरकारचा उद्देश आहे की आयात कमी व्हावी, पण मग खरंच याच्यामुळे आयात होईल का कमी?
2: नाही, कसं आहे, सोनं हे आपल्याकडे जिव्हाळ्याची वस्तू आहे की आपण त्याला नेसेसिटी म्हणत नाही हे ठीक आहे, खरंच ती नेसेसिटी नाही, कारण अन्न वस्त्र निवारा याच्या व्यतिरिक्त बाकी कशीच नेसेसिटी आपण म्हणू शकत नाही. पण सोनं हे अविभाज्य घटक आहे भारतीय संस्कृतीचा, म्हणजे माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असलं तर मला मुली बरोबर दागिने द्यावे लागतात, मुलीचे नंतर वर्षभर सण होतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने द्यावे लागतात, जावयाला दागिने द्यावे लागतात, माझ्याकडे जर लग्नाच्या अॅनिव्हर्सरीज असतील तर तेव्हा दागिने केले जातात, किंवा मुला मुलींचे वाढदिवस असतील किंवा काही विशेष घटना घडत असतील तर तेव्हा दागिने केले जातात, किंवा वास्तुशांत वगैरे असेल तर तेव्हा चांदीचे उपकरण वस्तू केल्या जातात. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण सोनं चांदीला महत्व देतो. आपण लक्ष्मीपूजनाला सोन्याची किंवा चांदीची प्रतिमा दरवर्षी एक एक ऍड करत जातो आपल्याकडे, किंवा अक्षयतृतीयेला चांदी सोनं घ्यावं, पाडव्याला सोनं घ्यावं, या सगळ्या आपल्या ज्या परंपरा आहेत त्यामुळे सोन्याची मागणी खूप आहे. आता पंतप्रधान त्यांनी केलेलं आवाहन हे सरकारच्या दृष्टीने योग्य आहे की 1 वर्षाकरता तुम्ही दागिन्यांची खरेदी करू नका जेणेकरून आयात कमी होईल, पण अशी 1 वर्षाकरता दागिन्यांची खरेदी कोणाला थांबवणं शक्य नाही. त्यापेक्षा सरकारने असं आवाहन करायला हवं होतं की लक्झरी म्हणून तुम्ही ती दागिन्यांची खरेदी असेल तर 1 वर्षाकरता टाळा, कारण की माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असेल तर मी असं म्हणू शकत नाही मुलाकडच्यांना की मी आज मुलगी पाठवतो आणि नंतर 1 वर्षाने दागिने पाठवतो. मला ते करणं गरजेचं आहे कारण माझं ते सामाजिक बांधिलकी असल्यासारखं आहे. ती बांधिलकी आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे चर्चेचा, पण संस्कृती म्हणून माझी बांधिलकी त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ती कमी होईल असं नाही, पण जर का तुम्हाला ते करायचं असेल तर जास्तीची किंमत भरा असं आता सरकार म्हणतंय असं मला वाटतं, कारण त्याचा पहिला उद्देश होता की फॉरेक्स वाचव, आता दुसरा उद्देश आहे की जर तुम्ही माझं फॉरेक्स वापरणार असाल तर निदान त्यातून मला सरकारला उत्पन्न तरी द्या म्हणून ती करवाढ करण्यात आली.
1: दागदागिन्यांमध्ये सोन्याचा वापर तर आपल्याकडे होतो, पण त्याच्याशिवाय म्हणजे इंडस्ट्रियल किंवा इतर कामांसाठी आपल्याकडे सोन्या चांदीचा किती वापर होतो?
2: चांदीचा वापर म्हणाल तर जगभरातच इंडस्ट्री करता 70% होतो, भारतही त्याला काही अपवाद नाही, कारण सोलर म्हणा, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणा, टेलिकॉम म्हणा, पॉवर ट्रान्समिशन म्हणा, प्रत्येकच ठिकाणी चांदी लागते आणि त्याला काही पर्याय आता तरी सापडलेला नाहीये शास्त्रज्ञांना, त्यामुळे तो वापर तर टळणार नाहीये. त्यामुळे इंडस्ट्रीयल युज वापराकरता जे काय आयात होईल चांदी तर इंडस्ट्रीयल

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. सोनं चांदी

0: प्रॉडक्टच्या किमती त्या प्रमाणात वाढतील किंवा सेवांच्या किमती त्या प्रमाणात वाढतील. सोन्याचं कन्झम्पशन म्हणाल तर 0.5% ते 1% पण नसतं टोटल प्रॉडक्शनच्या किंवा मायनिंगच्या. 99% हे इन्व्हेस्टमेंट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होत असतं. पण चांदीचं जे काय प्रोडक्शन होत आहे किंवा मायनिंग होत आहे त्यातलं 60-70% कन्झम्पशन मध्ये जात आहे आणि उरलेलं इन्व्हेस्टमेंट आणि युटेन्सिल्स आणि ऑर्नामेंट्स मध्ये येत आहे.
1: सध्याचं जर आपण आकडेवारी बघितली म्हणजे गेल्या 3-4 वर्षांमधला जर ट्रेंड बघितला तर आपण किती सोनं चांदी आयात करतोय?
0: सोनं चांदीचं मिळून आयात जी आहे ती साधारणपणे $72-75 billion एवढी होती आहे. कारण त्याची क्वांटिटी आपण असे काउंट नाही करू शकणार, रुपये किंवा डॉलर काउंट करू शकू, कारण त्याच्या किमती सतत बदलत असतात. त्यामुळे जास्त त्याला रिलेव्हन्स आहे तो किती डॉलर आपण खर्च करतोय त्याच्यात आहे. आणि असं म्हणतात की हा थर्ड लार्जेस्ट कॉम्पोनंट आहे आयातीतला. पहिला आहे ऑइल म्हणजे क्रूड ऑइल, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आणि तिसरं आहे ते सोनं आहे. फक्त सोन्याचं एकच आहे की सोनं ही मेंटेन करणारी व्हॅल्यू आहे, म्हणजे ती व्हॅल्यू ही वेल्थ वाढवते देशाची. इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदा खोक्यातून उघडल्या की शून्य किमतीच्या होतात. पेट्रोल डिझेल जळून जातं, प्रॉडक्टिव्हिटी म्हणतात लोक डिझेल आणि पेट्रोल याच्यात प्रॉडक्टिव्हिटी आहे. इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये प्रॉडक्टिव्हिटी आहे, सोन्यात प्रॉडक्टिव्हिटी नाही. पण प्रॉडक्टिव्हिटी आणि वेल्थ हे हातात हात घालून चालतं. त्यामुळे देशाला उद्या जर गरज पडली आणि सरकारने जर कळकळीने आव्हान केलं आणि ते आव्हान करताना सरकारने सरकारच्या बाजूनी काहीतरी पॉझिटिव्हिटी दाखवली सुखकर जीवन होण्याकरता लोकांचं, तर लोक नक्की सॅक्रिफाईस करून सोनं ऑफर करतील गव्हर्नमेंटला. गोल्ड बॉन्ड पूर्वी दिलेच होते सरकारने की सोनं द्या आणि तेवढ्याच वजनाचे गोल्ड बॉन्ड घ्या आणि काही वर्षांनी त्याचं गोल्ड घेऊन जा असं आपल्याला सुरुवातीच्या काळात आपण बघितलेलं आहे 50-2000 किंवा 50 वर्षाच्या कालावधीमध्ये. तसं काही गव्हर्नमेंट करू शकतं. एचजीबी जे केले गेले आपल्याकडे ते एचजीबी हे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांना चांगले ठरले, पण सरकारने त्याचं सोनं नाही घेतलं आणि त्यामुळे सरकारला जे नुकसान आलं एकंदरीत ते उद्या टॅक्सपेअरच्याच खिशातून जाणार आहे. त्यामुळे एचजीबी सारखी योजना सरकारने आणू नये, कारण अल्टिमेटली नाही तर ते टॅक्सपेअरच्या खिशातून जातं. त्याला अंडरलाईंग ऍसेट कुठेतरी हेज करणं गरजेचं होतं. एसबीआयकडे जे सोनं आहे ते जर सरकारने आता तात्पुरतं वापरलं गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात सराफांना देण्याकरता तर जवळपास आपली 1.5 वर्षाची आयात थांबू शकते. आणि ते आरबीआयने सोनं देणं याचा अर्थ आरबीआयचं हेज कॅन्सल झालं असं नाही होत, कारण आरबीआय लोन म्हणून ते सोनं देणार आहे. त्यामुळे 1.5-2 वर्षांनी जेव्हा आपली परिस्थिती सुधारेल तेव्हा आरबीआयकडे ते सोनं परत येणार आहे. कारण सराफ लोकांना जेव्हा जीएमएल क्लोज करावं लागतं किंवा बंद करावं लागतं तेव्हा त्यांना रुपये देऊन तेवढ्या किमतीचं सोनं घेऊन द्यावं लागतं समोरच्याला. त्यामुळे त्यात नुकसान नाही होणार. ईटीएफ मध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते, जवळपास 25 टन वर्षाला गुंतवणूक होते. सरकारने गुंतवणुकीच्या परचेस साईड बंद करावी 1 वर्षाकरता एसजीबीची कंपल्सरी, कारण ते सेव्ह होऊन नुसतंच होर्डिंग होत आहे आणि ते व्हॉल्ट मध्ये जात आहे, पण फॉरेक्स मात्र त्याला वापरलं जात आहे. आणि 1 वर्षाकरता जर तसं गेलं तर 25 टन सोन्याची आयात कमी होऊ शकते. असे विविध उपाय आहेत, ते सरकारने चोखायला पाहिजेत. म्हणजे अदर दॅन इम्पोर्ट ड्युटी वाढवणं किंवा 1 वर्षाकरता दागिने करू नये म्हणण्यापेक्षा जे उपलब्ध रिसोर्सेस आहेत ते वापरावेत असं माझं स्वतःचं मत आहे.
1: याच्या आधी कधी सरकारने असं आवाहन केलं होतं की तुम्ही दागिने खरेदी करू नका किंवा मग आयात कमी व्हावी किंवा परकीय चलन वाचावं म्हणून? याच्या आधी सरकारने कधी अशा पद्धतीने इम्पोर्ट ड्युटी वाढवली होती?
0: नाही, अगदी रिसेंट उदाहरण बघायचं झालं तर 2012-13 साली जेव्हा आपल्याकडे कॅडचा प्रॉब्लेम आला होता करंट अकाउंट डेफिसिटचा, तेव्हाच्या सरकारने युपीएचं शासन होतं तेव्हाच्या सरकारने सोन्याची आयातचा कर जो आहे तो टप्प्याटप्प्याने 2% वाढत नेऊन 15% नेला होता. आणि जर का तुम्हाला सोनं आयात करायचं असेल तर तुम्हाला 20% निर्यात करणं कंपल्सरी केलं होतं, आयात केलेले सोन्यात व्हॅल्यू एडिशन करून तरच पुढला आयातीचा परवाना मिळायचा आणि त्या प्रकारे एक रिस्ट्रिक्शन आणलं होतं. पण दागिने वापरू नका असं कोणी डायरेक्ट आतापर्यंत आवाहन केलेलं माझ्या आठवणीत नाहीये. सोन्याचा वापर कमी करा किंवा तो डिफर करा इथपर्यंतची आव्हानं मी ऐकलेली आहेत किंवा पाहिलेली आहेत.
1: पण मग आता हे जे काही आवाहन केलेलं आहे तर मग त्याचा रिअल लाईफ मध्ये किंवा ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन मध्ये कितपत परिणाम होईल? म्हणजे किती टक्के सोन्या चांदीची आयात कमी होऊ शकते आपल्याकडे?
0: गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये जेव्हापासून सोन्याचा दर 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पासून वाढत जाऊन 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत गेलाय, जर का स्टॅटिस्टिक्स गोळा केलं बाजारातून तर असं लक्षात येईल की जुनं सोनं देऊन नवीन दागिने घडून घेणं हा जो प्रकार आहे तो फार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. त्यामुळे आपोआपच सोन्याची आयात कमी होण्यावर त्याचा परिणाम झालाय. आता ही जी सोन्याची बाकी आयात तरी चालू आहे केवळ इन्व्हेस्टमेंट स्वरूपाचे ज्यांना इंटरेस्ट आहे ते करतायत, म्हणजे ते ईटीएफ असतील किंवा मोठ्या एचएनआय असतील की ज्यांना करन्सीमध्ये रिस्क वाटते, रुपयात रिस्क वाटते, डॉलरमध्ये रिस्क वाटते, तर ती त्यांना डिफर करायची असेल. आणि गेल्या 15 वर्षात बघितलं तर सोनं 15% एव्हरेज वर्षाला वाढलंय, परतावाही चांगला मिळतोय दिसतंय, तर त्यांनी ती आयात केली आणि त्याच्यामुळे हाचा परिणाम झालाय. अदरवाईज जे दागिने घडवून घेणारी लोक आहेत ते पूर्वीचं त्यांचं खरेदी केलेलं सोनं सराफाकडे घेऊन येत आहेत आणि दागिने करून घेत आहेत आणि हे प्रमाण जवळपास 60% आहे.

0: एवढ्या मोठ्या प्रमाणातील दर वाढल्यानंतर केवळ 40% दागिने हे नवीन सोन्यातून घडवले जात आहेत. 60% दागिने हे जुन्या सोन्यातून म्हणजे घरी असलेल्या सोन्यातून किंवा आपले जुने दागिने देऊन नवीन दागिने घडवले जात आहेत. आणि फॅक्टफुल स्टॅटिस्टिक्स आहे म्हणजे ग्राउंड रियालिटीचं स्टॅटिस्टिक्स आहे. आताच खरोखर त्यात काहीतरी साधायचं असेल सरकारला की जुनं सोनं लोकांनी घेऊन येऊन त्यातून नवीन दागिने घडवून घ्यावे, तर सरकारला एक चांगला उपाय आहे की तुम्ही तुमच्या घरचं जर सोनं घेऊन आलात आणि जर त्याच्यातून दागिने घडवले, नवीन सोनं खरेदी नाही केलं, तर अशा केलेल्या दागिन्यांवरती 3%ऐवजी 1% जीएसटी लागेल. असा काहीतरी जर सरकारने आकर्षण दाखवलं तर हे 60% प्रमाण 80-90% सुद्धा जाऊ शकेल.
1: आपल्याकडे सोनं चांदी म्हणजे ते सणासुदीला लग्न समारंभात द्यायला लागतं, लोक घेतात, ते एक प्रमाण झालं, त्याच्याविषयी आपण बोललो. पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक लक्झरियस म्हणून किंवा एक गुंतवणूक म्हणून सध्या किती प्रमाणात लोक सोनं चांदीचे दागिने खरेदी करतात?
0: नाही, ते दागिने नाही खरेदी करत, ते जनरली गोल्ड बार खरेदी करतात. आता परत स्टॅटिस्टिक्स वरती जर यायचं झालं तर पूर्वीच्या काळी सामान्य सराफांकडे 15-18% गुंतवणुकीकरताचं सोनं घेतलं जायचं, आणि ते गुंतवणूक नसायचंच ते किरकोळ गिरायकांचं, त्यांना भविष्यात दागिना घडवायचा असायचा म्हणून ते थोडं थोडं सोनं घेऊन साठवून ठेवायचे. पण आता हे प्रमाण जे आहे 15-18% ते 30-35% पोहोचलंय. याचा अर्थ सामान्य माणूसही आता त्याच्या गुंतवणुकीचा हेतू बघायला लागलाय. मोठे HNI जे गुंतवणुकीकरता म्हणून सोनं घेतात ते सराफ बाजार जो आहे मुंबईचा बुलियन बाजार, तिथून सोनं खरेदी करत असणार, ते काही सराफाकडे जात नसणार, कारण त्यांना ते भावातला फरक जो असतो खरेदी विक्रीच्या भावातला तो देण्यापेक्षा तिथून खरेदी करणं जास्त योग्य वाटत असेल. प्लस ETF मधला जो फ्लो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. तो ETF फ्लो हा इन्व्हेस्टमेंट फ्लोच आहे. तर इन्व्हेस्टमेंट फ्लो हा गेल्या 2-3 वर्षांमध्ये माझ्या अंदाजाने 20-30% वाढला असेल दागिन्यांच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट म्हणून करण्यात. कारण दागिना घेतला की त्यात मजुरी जाते, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक जे सोनं घेत आहेत ते लोकांनी कमी करावं. त्याच्याकरता गव्हर्नमेंटने काहीतरी पर्याय आणावा दुसरा की तुम्ही सोनं खरेदी करण्याकरताची रक्कम द्या, ते सोनं लगेचच्या लगेच डिपॉझिट करून सोन्याच्या स्वरूपात त्याची पावती घ्या, जे तर आम्ही सोनं देऊ, कारण HGB मध्ये रक्कम देतच सरकार, सोनं नाही परत द्यायचं. आणि HGB मध्ये खरेदी करताना रक्कम हँड ओव्हर करावी लागायची गुंतवणूकदाराला सुद्धा, त्यामुळे अल्टिमेटली त्याचं सोनं होत आहे का नाही हे माहिती नव्हतं. पण आता जर तुम्ही सोनं घेणार असाल तर रक्कम द्या, पण परत मिळताना तुम्हाला फिजिकल गोल्ड मिळेल याची खात्री सरकारने द्यावी. त्याच्यामध्ये आकर्षण जास्त आहे लोकांना. फिजिकल गोल्ड मिळणार असेल तर ते आज रक्कम तुम्हाला हँड ओव्हर करतील, आणि काही काळाकरता तुम्ही त्यांच्या रकमेतून आणलेलं जे सोनं आहे ते तुम्ही नॉर्मल इम्पोर्ट डिफर करण्याकरता वापरू शकाल. सराफी व्यवसायांना GML म्हणजे गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात देऊ शकाल. थोड्याफार प्रमाणावर स्ट्रेस जो आहे फॉरेक्सवरचा आणि इम्पोर्टवरचा तो कमी होऊ शकेल.
1: गुंतवणूक म्हणून सोनं याच्यासाठी सरकारने काही पर्यायी योजना आणल्या, सोवरेन गोल्ड बॉन्ड झाली किंवा गोल्ड मॉनिटरिंग स्कीम झाली वगैरे, त्याची सध्याची काय परिस्थिती म्हणजे त्याच्यात रिटर्न्स कशा पद्धतीचे आहेत आणि लोक किती प्रतिसाद देत आहेत त्याला?
0: एक तर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही फार वर्षांपासून चालू असलेली गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच्या सरकारने त्यांच्या मागल्या सत्ता आणि कारभार त्यांनी ती आणली होती, पण ती कधीच यशस्वी झाली नाही, कारण ती फार किचकट होती आणि त्याची उपलब्धता फार मर्यादित बँकांमध्ये आणि त्यांच्या शाखांमध्ये होती. दुसरी गोष्ट, कुणालाच आपल्याकडे असलेल्या दागिन्यातली मजुरी वाया जावी असं वाटत नाही, आणि त्यांच्याकडे जे गोल्ड मॉनिटायझेशन मध्ये गोल्ड द्यावं लागायचं ते शुद्ध करून द्यावं लागायचं, त्यामुळे तो दागिना वितळायला जायचा, त्याच्यातली शुद्ध सोनं फक्त डिपॉझिट करून घेतलं जायचं, त्यामुळे त्यातला जो मेकिंग चालू असायचा त्यामुळे लोक परावृत्त होती, कारण खूपसं सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपामध्ये भारतामध्ये आहे. ही योजना तितकीशी इफेक्टिव्ह झालीच नाही असं आपण म्हणू.
1: खूप खूप धन्यवाद आपण आकाशवाणीसाठी ही मुलाखत दिली.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

श्रोते हो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राशी मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. ऐकूया कृषीजनांसाठीचा दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, राम राम। माझं घर माझं शेत या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 25, वैशाख शके 1948, 15 मे 1926। सुरुवातीला ऐकूया भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज। येत्या 5 दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील। आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। येत्या 3 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। तसंच विदर्भ आणि या विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आपण ऐकलात। आता ऐकूया सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी याविषयी माणिक प्रभू धानोरकर, प्रोफेसर अँड डिरेक्टर सिम्बॉयसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल डीम्ड युनिव्हर्सिटी, लवळे, पुणे यांची प्रिया बेल्लेकर यांनी घेतलेली मुलाखत।
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी याविषयी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल डीम युनिव्हर्सिटी पुणेच्या सिम्बॉयसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे डायरेक्टर प्राध्यापक माणिक प्रभू धानोरकर यांची प्रिया बेल्लेकर यांनी घेतलेली मुलाखत। सादर करते आहेत धीरज केदारी।

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण असं बघतो की शहरीकरण वाढतंय, औद्योगिकीकरण वाढतंय, तसंच आपण बघतो की शहरामध्ये अनेक भाज्यांची फळांची आवक जावक वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. किंवा शेतामध्ये पण आपण बघतो की अवकाळी पाऊस असू दे किंवा कोणत्या तरी कारणाने बराच माल त्याचं नुकसान होतं, आणि अशा वेळेस आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय कचरा हा तयार होतो, शेतात असू देत किंवा आपल्या शहरी भागामध्ये असू देत. पण या कचऱ्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येतं आणि याच्यातून आपल्याला काहीतरी एक व्यवसायाची संधी उपलब्ध आहे, ही खरंच एक आशेची एक गोष्ट आहे. आणि याच विषयी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माणिकप्रभू धानोरकर. हे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर स्वतः सिम्बॉयसिस या कॉलेजमध्ये वेस्ट मॅनेजमेंट या विभागाचे संचालक आहेत आणि ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर सुरुवातीला आपण आपल्या या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, मी आता म्हटलं त्याप्रमाणे की आपण असं बघतो की सेंद्रिय कचरा हा आता जागोजोगी आपल्याला भरपूर दिसतोय, लोकसंख्या वाढतीये, मागणी शेतमालाची वाढतीये, पण त्याचबरोबर हा कचरा खूप मोठ्या प्रमाणात तयार होतोय. तर आपल्या कामाचा जो मुख्य फोकस आहे तो आहे वेस्ट मॅनेजमेंट आणि शेती,
1: बरोबर,
0: यांचा संगम तुम्ही करून आणलाय. तर याबद्दल आम्हाला काय सांगाल?
1: खरं तर सिम्बायसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट हे सिम्बायसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी किंवा सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातलं जिथे आम्ही आमचं काम चालू आहे, त्याचा मुख्य उद्देशच असा आहे की कचरा ह्या शब्दाची संकल्पना किंवा व्याख्याच आपण बदलायची आणि त्याचं संसाधन म्हणून त्याला प्रचलित करणं किंवा बनवणं ही एक संकल्पना समाजात रुजवणं हे आमचं खरं तर मुख्य आपण काय म्हणू शकतो उद्देश आहे या आमच्या कामाचा. खरं तर आपण त्याला वेस्ट म्हणतो, हा वेस्ट म्हणजे ही जी काही गोष्ट आहे ही आपल्यासाठी निरुपयोगी असू शकते, पण आपण त्याचा कधीच असा विचार करत नाही की ही इतर कुठल्या तरी गोष्टीसाठी एक स्रोत म्हणून त्याची संधी त्याला आपल्याला मिळू शकते. आपण ज्या काही गोष्टी स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा स्वतःच्या सुखसोयींसाठी वापरतो किंवा तयार करतो, ह्या सगळ्या पृथ्वीवरती तयार असलेल्या किंवा नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीमधनच तयार होतात. त्यामुळे तसं पाहिलं तर निसर्गाच्या शब्दकोशामध्ये कचरा

0: हा शब्दच नाहीये, ही व्याख्याच नाहीये, हे आपण आपल्या सोयीसाठी निर्माण केलेली एक टर्म आहे किंवा एक शब्द आहे आपण असं त्याला म्हणूया. तर ह्या निरुपयोगी साधनांचं नैसर्गिकरित्या पुन्हा निसर्गामध्ये पुनर्चक्रांकन हे होतच असतं. आपण ते अतिप्रमाणात वापरतो त्यामुळे पृथ्वीची जी क्षमता आहे ती थोडीशी नष्ट होतीये कुठेतरी, किंवा ती त्याला आपण काय म्हणू की ती अफेक्ट होतीये, त्यामुळे ते होत नाही आणि म्हणून तो आपल्या तो कचरा हा जागोजागी दिसतो. निर्माण झालेला कचरा आपण पुनर्चक्रांकनामध्ये कसा आणायचा किंवा आपण सर्क्युलर इकॉनॉमी किंवा सर्क्युलरिटीमध्ये कसा आणायचा यासाठी आपण प्रयत्न करतो. आता उदाहरणार्थ भारतामध्ये एक बघायचं झालं तर दरवर्षी जवळपास 62 मिलियन टन म्हणजे 62 दशलक्ष टन एवढा घनकचरा निर्माण होतो आणि ह्या कचऱ्यापैकी 60% जास्त कचरा हा सेंद्रिय स्वरूपाचा आहे जो नक्कीच आपल्याला पूर्णपणे पूर्ण क्षमतेने वापरता येऊ शकतो. जर ह्या कचरारूपी संसाधनाचा जर आपण सुयोग्य वापर केला कशा प्रकारे करता येईल तर त्याला खतामध्ये रुपांतरित करून किंवा ह्या संसाधनांचा वापर आपण शेतीसाठी ऊर्जा निर्मिती करून जर केला तर आपण नक्कीच त्याचा खूप चांगला प्रभावीपणे शेतीमध्ये वापर करू शकतो. कारण खत ह्याला काळं सोनं किंवा ब्लॅक गोल्ड असं म्हटलं जातं आणि जो जमिनीचा पोत सुधारण्यासाठी खूप महत्वाचा आहे, पीक निर्मितीसाठी किंवा निरोगी पीक निर्मितीसाठी हा खूप गरजेचा आहे. आणि दुसरी गोष्ट असं म्हणजे की आजकाल विकसित होत असलेलं जसं उदाहरणार्थ एआय तंत्रज्ञान आहे, नवीन जे तंत्रज्ञान आहे त्याचाही वापर करून आपण ही जी काही संसाधनं आहेत, मी त्याला कचरा शब्द मुद्दाम टाळतोय, ही जी संसाधनं आहेत याला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी आपण याचा खूप प्रभावीपणे वापर करू शकतो असं मला वाटतं.
1: बरोबर. मला असं वाटतं की आपले शेतकरी तसंही काही बरेच शेतकरी आहेत की जे आता सेंद्रिय शेतीकडे वळालेत आणि ते सुद्धा असंच की वेस्ट पासूनच जेवढं आपल्याला गोष्टी पुनर्वापर त्याचा करता येईल तसं करत असतात. जसं की आपण अनेकदा बघतो की ऊसाचं पाचट जाळू नये असं सांगतात.
0: बरोबर.
1: तर ते पाचट जमिनीमध्ये पुरून मग त्याचं खूप चांगल्या प्रकारे त्यांना जमिनीसाठीच एक सुपीकता त्यांना तयार होते
0: त्यामुळे.
1: बरोबर. तर तसं शेतीत निर्माण होणारा जो कचरा आहे त्याचं योग्य व्यवस्थापन किती महत्वाचं आहे याविषयी शेतकऱ्यांना काय सांगाल? म्हणजे जसं पीक अवशेष आणि बाकी शेड,
0: म्हणजे कुठलेही शेतीमध्ये निर्माण होणारा जो आपण ज्याला कचरा म्हणतो किंवा जे संसाधन आहेत, उदाहरणार्थ पिकांचे अवशेष आहेत, जनावरांचं मूत्र आणि शेण आहे किंवा अन्न कचरा आहे, पिकांचा कचरा आहे, हा सगळा सेंद्रिय कचरा व्यवस्थितपणे त्याचं व्यवस्थापन करणं हे खरं तर शाश्वत शेतीसाठी गरजेचंच आहे असं मी म्हणेन. कारण अवशेष जाळणं हे अयोग्य आहे त्याला, कारण जाळून आपण एकतर ही संसाधनं नष्ट करतोय, दुसरी गोष्ट ह्या ज्वलनामुळे निर्माण होणारे सूक्ष्म कण आणि धूर यामुळे हवेचं प्रदूषण होतं ते वेगळंच. ज्वलनामुळे काय होतं की जमिनीतले जे सुपीकता वाढवणारे सूक्ष्मजीव आहेत, उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत, तेही नष्ट होतात.
1: बरोबर.
0: तर हे न जाळता, आणि दुसरी गोष्ट आपण जाळलं नाही तर करायचं काय, तर हे जर संसाधनं चांगल्या योग्य कामासाठी आपण वापरले नाही, जमिनीमध्ये त्याचं पुनर्चक्रांकन केलं नाही, तर ते तसेच पडून सडतील, खराब होतील आणि त्यातून मिथेन नावाचा वायू निर्माण होईल जो पुन्हा हवेमध्ये वातावरणामध्ये निघून जाईल. आणि त्यामुळे काय होईल की आपण जे ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स म्हणतो किंवा जागतिक तापमान वाढ याच्यासाठी तो कारणीभूत होतो, कारण तो मिथेन हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा 21% जास्त घातक आहे. बरं, ह्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी स्रोत म्हणूनही करता येऊ शकतो. मग तो जर शेतीमध्ये केला तर त्याचा दुष्परिणाम टाळून आपल्या शेतीसाठी व्यवस्थापनासाठी त्याला खूप चांगला महत्वाचा उपयोग त्याला करता येऊ शकतो.
1: बरोबर.
0: दुसरा महत्वाचा उपयोग हे का गरजेचं आहे करणं, तर मातीचं आरोग्य. मातीचं आरोग्य हे सेंद्रिय पदार्थांशी अत्यंत निगडीत आहे. कारण सेंद्रिय पदार्थ किंवा ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो हे शेतीमध्ये किंवा जमिनीमध्ये वाढवण्यासाठी या सेंद्रिय पदार्थांची गरज असते, म्हणून तो जाळणं चुकीचं आहे. भारतामध्ये अनेक भागांमध्ये जर आपण बघितलं तर 0.5% कमी जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे, जो कमीत कमी 1% असणं आवश्यक आहे.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे मला असं वाटतं की शेतीत निर्माण होणारा जो कचरा आहे त्याचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर शाश्वत शेती निर्माण करायला नक्कीच त्याचा हातभार आपल्याला लाभू शकतो.
1: बरोबर. सर, आणि बायोगॅस आणि बायो सीएनजी प्रकल्प जो आहे तो शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे, आणि जर लहान शेतकऱ्यांनी कमी खर्चात वेस्ट टू एनर्जी प्रकल्प जर त्यांना सुरू करायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल?
0: यामध्ये दोन गोष्टी आहेत. बायोगॅस ही संकल्पना काही नवीन नाहीये. आपण अनेक दशक बघतोय की बायोगॅस शेतकऱ्यांकडे आहे. खरं तर बायोगॅस ही संकल्पनाच भारताने जगाला दिलेली आहे, पण दुर्दैवाने आज बायोगॅसची निर्मिती ही भारतातच खूप कमी आहे हे मला सांगायला फार खेद वाटतो. त्याचा सुयोग्य वापर होत नाहीये.

0: असं पाहिलं तर बायोगॅस आणि बायो सीएनजी हे दोन वेगळे प्रकार नाही आहेत, पण एकाच प्रोसेसमधनं दोन गोष्टी आहेत की बायोगॅस हा छोट्या स्केलपासून म्हणजे अगदी लहान शेतकऱ्यांपासून मध्यम प्रकारच्या कचरा नियोजनासाठी आपल्याला तो वापरता येऊ शकतो, पण बायो सीएनजी करायचं असेल तर त्या मात्रासाठी मात्र तुम्हाला मोठ्या प्रमाणामधले प्रकल्प ठेवावे लागतात. उदाहरणार्थ 50 टन 100 टन पर डे वेस्ट प्रोसेसिंग जर असेल, सेंद्रिय पदार्थ तुमच्याकडे असतील, उदाहरणार्थ साखर कारखाने आहेत किंवा फूड वेस्ट इंडस्ट्री आहे, अशा ठिकाणी बायो सीएनजीचे प्रोजेक्ट हे चालू शकतात. किंवा जिथे मोठ्या मोठ्या डेअरीज असतात, गोशाळा असतात, अशा ठिकाणी हे बायो सीएनजीचे प्रकल्प चालू शकतात. शेतकऱ्यांसाठी याचा आर्थिक फायदा असा होऊ शकतो की एका बायोगॅस संयंत्रामधून किंवा बायोगॅस युनिटमधून त्या शेतकऱ्याचा कुटुंबाचा इंधनाचा खर्च वाचतो, म्हणजे कुकिंग गॅस जो आपण ज्याला म्हणतो तो खर्च वाचू शकतो, कारण 2 क्युबिक मीटर मध्ये त्याला 1/2 किलो गॅस मिळू शकतो, जो की एलपीजी इक्विव्हॅलंट मी ज्याला म्हणेन की जो एका 5 माणसांच्या कुटुंबासाठी दिवसभरासाठी पुरेसा आहे म्हणे, आणि 25 किलो मधनं हा गॅस त्याला एका वेस्ट प्रोसेसिंग मध्ये त्याला हा गॅस मिळू शकतो, त्यामुळे तिथे त्याचा खर्च वाचतो. त्याहूनही अधिक महत्वाचं म्हणजे बायोगॅस हा तर बाय प्रोडक्ट झाला, पण बायोगॅस तयार झाल्यानंतर जी निर्माण होणारी स्लरी असते त्या स्लरीला अत्यंत उपयुक्त ती शेतीसाठी आहे, त्यामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज खूप आहेत, तर त्या स्लरीचा सेंद्रिय शेती डेव्हलप करण्यासाठी याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारणं, पिकांची गुणवत्ता सुधारणं इथे त्याचा वापर होऊ शकतो. आता दुसरा प्रश्न तुमचा होता की लहान शेतकऱ्यांसाठी काय पर्याय असतील, तर लहान शेतकऱ्यांसाठी आजकाल फ्लेक्झी डायजेस्टर्स नावाचे एक बायोगॅस डायजेस्टर्स मिळतात किंवा बॅग्स मिळतात अतिशय कमी किमतीमध्ये, ज्याचा वापर शेतकरी बायोगॅस निर्मितीसाठी करू शकतात, किंवा त्यांच्याकडे पुनर्वापर करण्यायोग्य असलेली काही जर संसाधनं असतील, उदाहरणार्थ सिंटेक्स टाकी वापरून पडलेली आहे, तर अशाही काही गोष्टींचा अत्यंत कमी खर्चामध्ये वापर करूनही बायोगॅस संयंत्र निर्माण करता येऊ शकतं आणि कमीत कमी खर्चामध्ये ते आपल्याला शेतकऱ्याला तयार करता येऊ शकतं.
1: बरोबर, म्हणजे गावातले काही शेतकरी एकत्र येऊन सुद्धा एक प्रकल्प चालवू शकतात.
0: अगदी अगदी उत्तम प्रकारे ते करू शकतात.
1: कमी खर्चात होऊन जास्त फायदा त्यांना मिळेल. त्याने
0: जेवढा मोठा बायोगॅस प्लांट तेवढी जास्त स्लरी निर्माण होणार आणि ती तेवढ्या जास्त शेतीला पूरक होणार. तर बायोगॅसच्या स्लरीपासून जेवढं रेव्हेन्यू शेतकऱ्यांना जनरेट करता येईल ते बायोगॅस पासून मिळणार नाही, पण बायोगॅसच्या स्लरीपासून मिळेल, कारण बायोगॅस स्लरी एक मोठा रेव्हेन्यू जनरेटिंग सोर्स आहे बायोगॅस प्लांट मधला असं मी म्हणेन.
1: बरोबर. मगाशी तुम्ही सूक्ष्मजीवांचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये मातीच्या सुपीकतेमध्ये आणि पीक उत्पादनामध्ये त्याचा रोल किती महत्वाचा आहे?
0: सूक्ष्मजीव हे खरंच खूप महत्वाचे आहेत. आपण आता उदाहरणार्थ मातीमधले सूक्ष्मजीव, आपण माती म्हणलं की माती आपल्याला असं वाटतं की हा ठीक आहे माती आहे, निर्जीव गोष्ट आहे, पण तसं नसून माती एक अत्यंत प्रगल्भ जिवंत परिसंस्था आहे ज्यामध्ये खूप उपयुक्त जीवाणू किंवा मायक्रोब्स त्याच्यामध्ये असतात. सुपीक माती काय करते? सुपीक माती उपयुक्त जीवाणूंच्या वाढीला खूप मदत करते, ती गरजेची असते. सूक्ष्मजीव म्हणजे उदाहरणार्थ आपण ज्याला जैविक खतं म्हणतो, आता जैविक खतं म्हणजे काय आहेत, हे सूक्ष्मजीव जीवाणू आहेत जे हवेतलं नत्र जमिनीमध्ये स्थिर करतात आणि पिकांना उपलब्ध करून देतात. उदाहरणार्थ रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, अझोस्पायरिलम आहे, किंवा फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतात, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतात, अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे जैविक खतं आहेत जे सूक्ष्मजीव आहेत, ज्या दे आर लाईफ फॉर्म्स, म्हणजे ते काही वेगळी खतं तसे तयार करत नाहीत, जे ते लाईफ फॉर्म्स आहेत ते त्यांच्या
1: जीवनचक्रामध्येच
0: हवेतला नत्र जमिनीमधला स्फुरद पालाश हे पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम करतात. दुसरा प्रकारचा एक मायक्रो ऑर्गॅनिझम असतो की ज्याला आपण जैविक कीड नियंत्रणासाठी किंवा जैविक नियंत्रणासाठी बायो कंट्रोल एजंट्स ज्यांना आपण म्हणतो, ट्रायकोडर्मा आहे, बोवेरी आहे, मेटेरायझियम आहे, हे काय करतात की पिकांवरती येणारी जी कीड आहे जी पिकांना हानिकारक आहे किंवा पिकांमध्ये होणारे रोग आहेत किंवा जमिनीमध्ये असणारे नेमॅटोड्स ह्यांच्यासारखे जे सूक्ष्मजीव आहेत ह्यांच्यावरती उपजीविका करतात आणि पिकांचं रक्षण करतात. तर ह्या अशा सूक्ष्मजीवांचा नेमका उपयोग त्या पिकांच्या वाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी आणि गुणवत्तेसाठी हा नक्कीच होतो.
1: बरोबर. बायोचार आणि सेंद्रिय खत यांचा वापर जर आपण केला तर मातीची गुणवत्ता सुधारता येते आणि रासायनिक खतांपेक्षा जैविक पर्याय यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही काय सांगाल, म्हणजे मातीची गुणवत्ता कशी सुधारते बायोचार पद्धत आणि सेंद्रिय खतामुळे?
0: बायोचार ही टर्म आता नवीन खूप चर्चेमध्ये आहे, प्रचलित आहे, पण खरं तर बायोचार म्हणजे काय? तर बायोचार हा ऑक्सिजन विरहित जाळून केलेल्या कचऱ्याचा कोळसा, पायरोलिसिस आपण ज्याला म्हणतो, ती एक अत्यंत सोपी पद्धत आहे. पण ह्या कोळशाचा, ह्या बायोचारचा जमिनीमध्ये किंवा जमिनीची गुणवत्ता किंवा पोत सुधारण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे. काय करतं हा बायोचार? म्हणजे हा कार्बन आहे, दिस इज अन ऑर्गॅनिक कार्बन. तर हा कार्बन काय होतो की जमिनीमध्ये तो पुन्हा पुढे काही डिग्रेड होत नाही, तो कुजत नाही, तो जमिनीमध्ये

0: ते हजारो वर्ष तसाच टिकून राहतो ह्याची एक खास खासियत अशी आहे की जमिनीमध्ये 50% जास्त पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे, पोषक अन्न द्रव्य धरून ठेवण्याची याची क्षमता आहे, याच्यामध्ये असलेले जी पोरॉसिटी आहेत किंवा पोर्स आहेत, बारीक सूक्ष्म कण छिद्र जी असतात ती, आणि मातीच्या पार्टिकल्स बरोबर त्याच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन आहे त्यामध्ये जे होणारे पोर्स तयार होतात, यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. यामुळे काय होतं की सॉइलचं टेक्स्चर आणि स्ट्रक्चर हे दोन्हीही इम्प्रूव्ह होतं, चांगलं होतं, गुणवत्ता त्याची सुधारते आणि जमीन ही सुपीक होते. दुसरा याचा फायदा असा आहे की बायोचार जर जमिनीमध्ये टाकला तर जमिनीमध्ये असणारे काही प्रदूषक आहेत, उदाहरणार्थ अँटीबायोटिक्स, प्रतिजैविक ज्यांचा आपल्या शरीरावरती घातक परिणाम आहे, किंवा आजकाल आपण ऐकतो की मायक्रोप्लास्टिक्स जे आपल्या रक्तामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या अवयवांमध्ये आजकाल आढळतात, आपल्या अन्नसंस्थेमध्ये ते आलेले आहेत, तर ह्यांना धरून ठेवण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे. काय होतं की या बायोचारच्या पार्टिकल्सवरती जर हे प्रदूषक येऊन चिटकले तर त्याचा झाडांमध्ये किंवा पिकांमध्ये त्याची एंट्री होणार नाही, ते जाणार नाहीत, आणि मग आपल्याला क्वालिटी पीक ज्याला आपण म्हणू किंवा क्वालिटी अन्न जे म्हणू ते आपल्याला त्याच्यामधून मिळू शकतं. आता रासायनिक आणि याची तुलना जर करायची झाली जैविक पर्याय किती उपलब्ध, हा तर रासायनिक खतं खरं तर पिकांचे जे हायब्रिड्स व्हेरायटीज आहेत त्यांच्या पोषक अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करावा लागतो, कारण त्यांना अन्नद्रव्य द्यावी लागतात, ती तात्पुरती वाढ करतात ही पिकांची, पण त्यामध्ये असणारे जे काही असेंद्रिय पदार्थ असतात त्या असेंद्रिय पदार्थांमुळे मात्र जमिनीचा पोत बिघडतो, त्याची क्वालिटी, त्याची गुणवत्ता बिघडते. जसं उदाहरणार्थ की सॉइलची पोरॉसिटी कमी होणं किंवा एरेशन कमी होणं, पाणी पर्कोलेट न होणं किंवा सूक्ष्मजीवांची वाढ न होणं, ह्या अनेक गोष्टींचा रासायनिक खतांमुळे जमिनीवरती परिणाम होऊ शकतो. या उलट जैविक पर्याय मातीची रचना ही दीर्घकाळ टिकवून ठेवतात किंवा सुधारतात. आता ही जैविक आपण म्हटल्यामुळे नॅचरली ती नैसर्गिकच आहेत आणि नैसर्गिक गोष्ट ही केव्हाही वातावरणास पोषक असतात आणि त्याचे कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत.
1: बरोबर,
0: उलट पिकाची गुणवत्ता सुधारायलाच ते आपल्याला मदत करतात. त्यामुळे मी जसं म्हणालो की प्रदूषण रहित अन्न निर्माण करण्यासाठी
1: मातीतले सूक्ष्मजीव पण चांगले टिकून राहतात
0: अर्थातच, म्हणजे त्यामुळे जमिनीचा जसा पोत सुधारतो पोत सुधारला की तसंच सूक्ष्मजीवांना त्याची ती मदत होते वाढीसाठी.
1: आपण विकसित जे केलेले आहेत डकवीड आधारित पीड किंवा बायोचार यासारख्या संशोधनाचा शेतीमध्ये कसा उपयोग होऊ शकतो?
0: राईट, आता डकवीड जर आपण पाहिलं तर डकवीड काय आहे की एक इन्वेसिव्ह अक्वॅटिक वीड आहे जे आपल्या नदींमध्ये किंवा पाणी साठ्यांमध्ये आपल्याला जलपर्णी बरोबर दिसून येतं. हे छोटस प्लांट असतं पण ह्याच्यामध्ये ना प्रथिनांचं किंवा प्रोटीनचं प्रमाण हे अत्यंत जास्त आहे, भरपूर आहे, 30-40% प्रोटीन आहे. आता जे शेतीपूरक व्यवसाय असतात, उदाहरणार्थ पोल्ट्री आहे किंवा मासे उत्पादन आहे, ह्यामध्ये त्यांना जे प्रोटीन रिच फीड द्यावं लागतं, तिथे प्रोटीनचा सोर्स म्हणून वापरले जाणारे जे काही घटक आहेत, उदाहरणार्थ सोयाबीन असेल किंवा आणखी कुठले शेतीमधनं मिळणारे पर्याय असतील, तर ते थोडेसे प्रोटीन खाद्य निर्माण करायला कॉस्टली होतात किंवा महाग होतात, तर त्याला स्वस्त पर्याय काय? तर डकवीड जो हा अनवॉन्टेड बायोमास आहे त्याला वापरून आपण प्रोटीन वाढवून त्याचे खाद्यपदार्थ तयार करू शकतो आणि त्या शेतकऱ्यांचा जवळपास 50% त्याचा खर्च कमी होऊ शकतो. राहता राहिलेला बायोचार किंवा इतर हा बायोमास वापरून जे काही आपण डेव्हलप करतो, काय म्हणतात त्याला, व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स, मग ते पॅकेजिंग असेल, आणखी कुठले कुठले वेगळे प्रोडक्ट्स आपण शेतीपूरक व्यवसायासाठी करू शकतो, तर हा मला असं वाटतं शाश्वत शेतीचा पाया आहे की हे जे रिसोर्सेस आहेत त्यांना पुन्हा सर्क्युलरिटीमध्ये आणणं आणि वापरणं. त्या दृष्टिकोनातून आम्ही संशोधन करत असतो.
1: अच्छा, आता सध्या म्हणजे जे शेतकरी आहेत आपले त्यांच्या पुढे सगळ्यात एक मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे हवामानाचा जो बदल होतोय त्याला सामोरं जावं लागतंय. तर हे जे आता आपला विषय आहे सेंद्रिय कचरा व्यवस्थापन, तर याची त्यांना काय मदत होऊ शकते या बाबतीत?
0: कचरा व्यवस्थापन जे नीट होत नाही आणि ज्यामुळे डम्पिंग यार्ड्स जे तयार होतात किंवा मोठमोठे कचऱ्याचे डोंगर जे आपण बघतो, त्यामुळे तिथून होणारं जे काही ग्रीनहाऊस गॅसचं उत्सर्जन आहे हे जागतिक तापमानाला किंवा हवामान बदलाला कारणीभूत मोठ्या प्रमाणात आहे असं मी म्हणेन. त्यामुळे योग्य कचरा व्यवस्थापन जर केलं तर हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम आपल्याला नक्कीच कमी करता येऊ शकतो. उदाहरणार्थ कचरा जाळणं जर आपण थांबवलं तर कार्बन उत्सर्जन कमी होईल. सेंद्रिय पदार्थांचं जर आपण खतात रुपांतर केलं किंवा ऊर्जेत रुपांतर केलं तर तिथेही त्याचा खूप चांगला शेतीसाठी वापर करता येऊ शकतो. कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे जमिनीची कार्बन साठवण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला कचरा व्यवस्थापनामुळे वाढवता येऊ शकते आणि तापमान वाढीचा परिणाम कमी करायला मदत होऊ शकते. ह्या गोष्टींमुळे जसं उदाहरणार्थ ग्रीनहाऊस गॅस मी तुम्हाला म्हणालो की मिथेन आणि इतर ग्रीनहाऊस गॅस या वेस्ट मॅनेजमेंट न झाल्यामुळे जे निर्माण होतात किंवा त्याचं उत्सर्जन होतं, ज्यांचा पर्यायाने वातावरण बदलावरती जो परिणाम होतो तो आपल्याला नक्कीच, जर इफेक्टिव्ह वेस्ट मॅनेजमेंट आपण केलं, सक्षम वेस्ट मॅनेजमेंट जर आपण केलं, तर त्याचा वातावरण बदलावरती आपल्याला आपण परिणाम चांगल्या प्रकारे तो साधू शकतो किंवा ते कमी करू शकतो.

0: बरोबर. म्हणजे हे शेतकऱ्यांच्याच पातळीवर नाही तर प्रत्येक घरगुती लेवलवर सुद्धा, जे आपण म्हणतो की आपण कचरा व्यवस्थापन करतो ओला सुका, आणि जर तो ओला आपल्याला कंपोस्ट घरीच तयार करू, म्हणजे प्रत्येकाने जर हा विचार केला तर कुठेतरी आपण एक भाग बनू की आपला हवामानाचा जो बदल होतोय तर आपण ते कमी करण्यासाठी थोडासा एक आपला एक सहभाग राहील त्याच्यामध्ये, असं म्हणूयात
1: नक्कीच.
0: आपण. म्हणजे या कचरा व्यवस्थापनातून आपण शेती आणि पर्यावरण यांच्यामध्ये समतोल साधायचा प्रयत्न करतोय, तर यासाठी तुम्हाला AIची काय मदत होते?
1: नक्कीच AIचा वापर, AI ऑटोमेशन ह्यांचा वापर, पहिलं तर सगळ्यात महत्वाचं की कचऱ्याचं वर्गीकरण करणं,
0: हो.
1: ह्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचा वापर करता येऊ शकतो. सेन्सर्सच्या मदतीने कंपोस्ट मधलं तापमान, त्याचं मॉइश्चर, ओलावा किती आहे हा आपण आपल्या मोबाईलवरती चेक करू शकतो. शेतीला पाणी देणं किंवा शेतीला खतांचा डोस देणं किंवा शेतांवरती फवारणी करणं हे AIमुळे शक्य आहे. AIमुळे आपण कितीतरी फोरकास्टिंग, ज्याला आपण म्हणतो,
0: हो
1: की पाऊस कधी येणार आहे,
0: बरोबर,
1: पिकांवरती कुठलं कीड येणार आहे,
0: अंदाज,
1: किंवा
0: हवामान
1: अंदाज,
0: अंदाज.
1: हवामानाचा अंदाज, पिकाच्या किडीचा अंदाज, पिकांच्या रोगांचा अंदाज हा AIमुळे शक्य आहे. आणि
0: बरोबर,
1: त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की शेतकऱ्यांना आगाऊ सूचना मिळाली तर शेतकरी नक्कीच त्यानुसार त्याची
0: करतात.
1: तयारी करू शकतो. ह्या AIचा वापर कित्येक प्रक्रियांमध्ये मानवी हस्तक्षेप आणि चुका टाळण्यासाठी पण करता येऊ शकतो. म्हणजे
0: बरोबर
1: आता
0: आहे,
1: फूड प्रोसेसिंग असेल
0: हो,
1: तर ह्यासाठी AIचा जर वापर झाला तर नक्कीच मानवी चुका टाळून प्रोडक्टिव्हिटी वाढवता येऊ शकते
0: बरोबर आहे.
1: असं मला.
0: अनेक पिकं अशी असतात की त्याच्याकडे थोडं निरीक्षण करावं लागतं आणि त्यानुसार
1: बरोबर
0: त्यांना औषध किंवा खतं यांची मात्रा द्यावी लागते, तर
1: बरोबर
0: त्यासाठी नक्कीच 24 तास कोणता माणूस निगराणी करू शकत नाही, आणि त्यामुळे
1: एक्झॅक्टली
0: अनेक गोष्टी घडू शकतात, उत्पादनाची घट होते,
1: राईट
0: पण
1: दॅट्स राईट
0: AIमुळे ह्या गोष्टी शक्य होणार आहेत.
1: बरोबर.
0: तर हे कचरा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये ग्रामीण युवकांसाठी कोणत्या उद्योजकीय संधी आहेत सर, आणि स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना आपण काय सल्ला द्याल?
1: कचरा व्यवस्थापन तसं जर बघितलं ना तर आपण एखाद्या व्यवसायाला जर आपला व्यवसाय मानला आणि तिकडे मन लावून जर काम करतो म्हटलं तर कचरा व्यवस्थापन हे अब्जावधी डॉलरचं क्षेत्र आहे असं मी म्हणेन. किंवा ज्यांना खरंच यामध्ये करिअर करायचं आहे की मी कचरा वेचक आहे किंवा मी कचऱ्यामध्ये काम करतो हा न्यूनगंड न पाळता जर आपण या व्यवसायाकडे एक संधी म्हणून बघितलं तर खूप संधी उपलब्ध आहेत. जसं की उदाहरणार्थ जैव ऊर्जा निर्मिती, म्हणजे तुमचं मिथेन, बायोबेस्ड हायड्रोजन किंवा ग्रीन हायड्रोजन आपण ज्याला म्हणू, मिथेनॉल आहे, इथेनॉल आहे, अशांसारखे ऊर्जा उत्पादन आहेत. नॅनो फर्टिलायझर्स आहेत किंवा खत निर्मिती आहे. आपण जे कंपोस्ट बद्दल बोलतो त्या कंपोस्टला नॅनो न्यूट्रियंटची जोड देऊन सेंद्रिय पदार्थांबरोबर पोषक मूल्यांची उपलब्धता जमिनीमध्ये पिकांना करून देणं हा एक खूप मोठी संधी आहे. बायोवेस्ट पासून तयार होणारं पॅकेजिंग मटेरियल आहे, बायोप्लास्टिक आहे, अशा अमर्याद संधी आहेत. आपण जर जिथे बघू तिथे आपल्याला हे करता येऊ शकतं. आता स्टार्टअप सुरू करताना मार्गदर्शन काय करायचं की कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, तर सोसायटीला काय हवंय किंवा शेतकऱ्यांना काय हवंय, समाजाला काय हवंय, ह्याची जर आपण हा प्रॉब्लेम जर आपण ओळखू शकलो तर तो प्रॉब्लेम घेऊन त्याला अफोर्डेबल किंवा अडॉप्टेबल सोल्युशन, तंत्रज्ञान किंवा उत्पादन यावर जर आपण भर दिला तर नक्कीच आपलं स्टार्टअप किंवा आपलं जे व्हेंचर आहे ते खूप सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. यासाठी शासनाचे अनेक इन्क्युबेटर्स आहेत किंवा शासन स्टार्टअप्सना अनेक प्रकारे निधी उपलब्ध करून देतं. तर ह्या गोष्टींची माहिती, नवीन तंत्रज्ञान काय आहे, नवीन योजना काय आहेत, हे माहिती असणं म्हणजे स्टार्टअप सुरू करण्याआधी ही माहिती घेणं. त्याचबरोबर अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट की स्टार्टअप सुरू करताना मार्केटचा अभ्यास असणं की टार्गेट मार्केट काय आहे आणि ते आपण कुणापर्यंत पोहोचवणार आहोत, त्याचं डिमांड अनालिसिस काय आहे, हे जर केलं तर मला असं वाटतं की कुठलंही स्टार्टअप हे अपयशी होण्याचं काही कारण नाहीये.
0: बरोबर सर, हे जे आपण आज बोललोय की सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन हा एक शाश्वत शेतीचा मुख्य पाया आहे, आणि असं आपण म्हणूयात की जे तरुण शेतकरी येतात पुढच्या 10 वर्षांमध्ये जर ते शाश्वत शेतीचं, मला असं वाटतं की थोडं तरुणांमध्ये थोडी जागरूकता निर्माण होते, शिक्षणामुळे खूप फरक पडतो आणि त्याच्यामुळे त्यांना थोडासा सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक ह्या सगळ्या गोष्टींकडे त्यांचा कल दिसतो, तर पुढच्या 10 वर्षांमध्ये या शाश्वत शेतीचा रूप कसं असेल, तुम्ही काय विचार करता याबद्दल?
1: मी आता जे अनुभवतोय यामध्ये आजकाल तरुण उद्योजकांचं प्रमाण नक्कीच वाढतंय आणि शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये जायचंय किंवा व्यवसाय सुरू करायचे आहेत ह्यांचं प्रमाण नक्कीच जास्त आहे. अनेक प्रकारच्या संधी, अनेक प्रकारच्या योजना ते घेऊन आमच्याकडे येत असतात. आम्ही पुष्कळ स्टार्टअप्सना आम्ही मेंटर पण करतो. तर मला असं वाटतं की ज्यांना या शेती

0: व्यवसायाशी निगडीत स्टार्टअपकडे वळायचं आहे ते आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये काय बदल होणार आहेत हे जर बघायचं असेल तर मला असं वाटतं की येत्या दशकामध्ये अचूक व्यावसायिक शेती किंवा प्रिसिजन फार्मिंग आपण ज्याला म्हणतो आणि सर्क्युलर इकॉनॉमी ह्या गोष्टींकडे जगाचा कल हा राहणार आहे आणि शेतकरी हा केवळ अन्न उत्पादक न राहता पुढे त्याची ओळख ऊर्जा उत्पादक म्हणूनही होईल असं मला वाटतं. कारण आपल्याकडे असलेल्या संसाधनांचा जर वापर केला तर आपल्या घरामध्ये लागणारी जी ऊर्जेची गरज आहे ती 100% आपण आपल्या संसाधनांमधनं भागवू शकतो आणि ऑलमोस्ट 50-60% रासायनिक खतांची उपयोग म्हणजे त्याची गरजही डिपेंडन्सी आपल्याला कमी करता अवलंबित्व कमी करता येऊ शकतं इतकं प्रमाण त्याच्यामध्ये आहे. तर शेतीचा प्रत्येक अवशेष हा पुन्हा शेतीच्या प्रक्रियेमध्ये येईल आणि आपण ज्याला सस्टेनेबल झिरो वेस्ट ऍग्रीकल्चर असं जे स्वप्न आपण बघतो मला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षांमध्ये ते स्वप्न सत्यात उतरवायला नक्कीच मदत होईल.
1: आणि मला असं वाटतं की आपलं शासन सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील आहे.
0: शासन
1: इथेनॉल सारख्या गोष्टींना खूप चांगल्या प्रकारे बघतो की प्रकल्प अनेक उभारले जात आहेत आणि त्याला चांगला सरकार प्रतिसाद देत आहे. तर आपण अशी आशा करूयात की भविष्यामध्ये हे जे शाश्वत शेती आहे तर याविषयी सर्व शेतकरी नक्कीच जागृत राहतील आणि तुम्ही जे म्हणताय की सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन याच्यातून आपल्याला एक नवीन व्यवसाय सुरू करता येतो आणि त्यामध्ये तरुण जर उतरले तर ते सुद्धा एक चांगला स्टार्टअप सुरू करतील आणि मला असं वाटतं की त्यामुळे वातावरणही चांगलं राहील आणि शाश्वत शेतीचा सुद्धा एक मार्ग त्याच्यामध्ये साधला जाईल. तुम्ही आज इथे आलात आणि ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी याविषयी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल डीम युनिव्हर्सिटी पुणेच्या सिम्बॉयसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे डायरेक्टर प्राध्यापक माणिक प्रभू धानोरकर यांची प्रिया बेल्लेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आता ऐकूया महाराष्ट्र राष्ट्रीय कृषी पणन मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे इथल्या कृषी मालाचे घाऊक बाजारभाव. हे बाजारभाव प्रति क्विंटल असून दर रुपयांमध्ये आहेत. बाजारभाव: बाजरी महिको आवक 521 क्विंटल, किमान 3200, कमाल 3500, सरासरी दर 3350. गहू शरबती आवक 424 क्विंटल, किमान 4400, कमाल 6400, सरासरी दर 5400. ज्वारी मालदांडी आवक 713 क्विंटल, किमान 5400, कमाल 6300, सरासरी दर 5850. मका लाल आवक 2 क्विंटल, किमान 2500, कमाल 2800, सरासरी 2650. मूग हिरवा आवक 43 क्विंटल, किमान 8900, कमाल 9500, सरासरी 9200. डाळिंब आरक्ता आवक 632 क्विंटल, किमान 1000, कमाल 15000, सरासरी दर 8000. हरभरा आवक 44 क्विंटल, किमान 6100, कमाल 6800, सरासरी दर 6450. उडीद आवक 6 क्विंटल, किमान 9200, कमाल 10500, सरासरी 9850. बटाटा आवक 3406 क्विंटल, किमान 500, कमाल 1500, सरासरी दर 1000. कांदा आवक 10491 क्विंटल, किमान 500, कमाल 1400, सरासरी दर 950. पुन्हा भेटूया उद्या याच वेळामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख्ख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही, आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातन हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
3: वेळ अजून गेलेली नाही, एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
4: श्रोते हो, काही क्षणात ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

Mỹ. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेल साठा वाढवण्यासाठी UAE सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचं

0: हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रति लिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. मुंबई सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई सीएनजीचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% 7% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या ताव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
1: मुख्यमंत्री जी पधारेंगे दिल्ली, कृषि मंत्री भी बैठेगा साथ में आपके, बाकी मंत्रालय जहाँ जरूरी है उनसे भी चर्चा करेंगे और आपने जिन समस्याओं का जिक्र किया है उनका समाधान करने की पूरी कोशिश होगी.
0: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाएं. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराची ओळख पटवण्यात सीबीआयला यश आलं आहे. 2 दिवसांपूर्वी लातूर इथून अटक झालेले पीव्ही कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक या पेपर फुटीमागे असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. कुलकर्णी हे 4 वर्षांपूर्वी लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीचे ते सदस्य होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णी यांनी काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती. या प्रकरणातली सहआरोपी मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात कुलकर्णी यांची मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे. या वर्गांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 1,00,000 रुपये दिले होते. या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली. ही उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहून घेतली होती आणि ती 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारने प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला 1 दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवलं. सर्वोच्च न्यायालयानं दर सोमवारी आणि शुक्रवारी खटल्यांची सुनावणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आज घेतला आहे. इंधन बचतीसाठी हा निर्णय घेतला आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांना आणि व्यावसायिकांना सुलभ व्हावं यासाठी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाशी निगडीत संस्थांची कार्यालयं एकाच ठिकाणी आणण्याचा मानस केंद्रीय उद्योग

आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयाच्या विविध 12 संस्थांची 20 कार्यालये आहेत. या सर्वांना एकाच ठिकाणी आणलं तर कामात सुसूत्रता वाढेल, नागरिकांची सोय होईल आणि पर्यावरणालाही मदत होईल, असं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी भारतानं आज दाखवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. युएईवर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रधानमंत्र्यांनी यावेळी शोक व्यक्त केला.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी भारतानं आज दाखवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. युएईवर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रधानमंत्र्यांनी यावेळी शोक व्यक्त केला.
1: पश्चिम एशिया क्षेत्र परिस्थिती का प्रभाव आज पूरे विश्व पर दिखाई दे रहा है. भारत ने हमेशा समस्याओं के समाधान के लिए डायलॉग और डिप्लोमेसी को प्राथमिकता दी है.
0: यावेळी ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. भारतात 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा युएईनं यावेळी केली. भारतात 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातल्या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार आज झाला. याशिवाय वायूचाही राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देश काम करणार आहेत. वाडीनारमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करणं, जहाज दुरुस्तीसाठी मनुष्यबळाला प्रशिक्षण, सेडॅकच्या साथीनं 8 सुपर कम्प्युटरची निर्मिती यासाठीही दोन्ही देशात करार झाले. यानंतर प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पश्चिम आशियात शांतता नांदावी यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो अशी प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केली. इराण संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीवर लष्करी मार्गानं तोडगा निघणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेवर विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण इराणकडे नसल्याचं ते म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून सर्व जहाजांनी जाऊ देण्याची इराणची तयारी आहे, परंतु तिथली परिस्थिती किचकट असल्याचं ते म्हणाले. अमेरिका आणि चीन दरम्यान चर्चा ऐतिहासिक महत्वाची ठरल्याचा दावा दोन्ही देशांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. त्यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. होर्मुझची समुद्रधुनी ऊर्जा व्यापारासाठी मोकळी राहण्याची गरज आहे यावर त्यांचं एकमत झालं. मात्र चर्चेअंती कोणताही ठोस करार झाल्याचा उल्लेख दोन्ही नेत्यांनी केलेला नाही. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज आज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोहोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोहोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडगोळी उपांत्य फेरीत पोहोचली आहे. या जोडीने जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युची शिमोगामी या जोडीला हरवलं. महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधूला आणि पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेन याला हार पत्करावी लागली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. NEET UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेलसाठा वाढवण्यासाठी UAE सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण जोडले गेलो आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राशी. रात्रीचे 8:15 आहेत. ऐकूया आपला लाडका कार्यक्रम एक कलाकार.
3: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
2: श्रोते हो, आज 15 मे 1620 15 मे हा माधुरी दीक्षित यांचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं घेऊन आलो आहे आजचा एक कलाकार, जो केंद्रित आहे अभिनेत्री नृत्यांगना माधुरी दीक्षित यांच्यावर.

माधुरी दीक्षित यांचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबई येथे झाला. 80च्या दशकापासून रुपेरी पडद्यावर माधुरी दीक्षित यांचं अधिराज्य सुरू झालं. तेव्हापासून आजपर्यंत लहानाचं मोठं होत

असताना माधुरीजींचा चित्रपट पाहिला नसेल तर आश्चर्यच. 1984 साली अबोध या चित्रपटातून माधुरीजींचं चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं. त्यानंतर दयावान, वर्दी यासारख्या चित्रपटांमध्ये काही दुय्यम भूमिका त्यांना मिळाल्या. 1988 साली त्यांचा तेजाब हा चित्रपट अत्यंत प्रसिद्धीस पावला. त्यानंतर हळूहळू रामलखन, परिंदा, त्रिदेव, किशन कन्हैया, प्रहार आणि पुढे दिल इत्यादी चित्रपटात त्यांच्या विविध भूमिका अत्यंत गाजल्या.

तेजाब चित्रपटाकरिता माधुरीजींना पहिले फिल्मफेअर पुरस्काराचे मानांकन मिळाले होते. हम आपके है कौन या चित्रपटाने तर तत्कालीन इतिहासात उच्चांकी कमाई केली होती. माधुरी दीक्षित यांचं व्यक्तिमत्व समोरच्या दर्शकांना कायमच सकारात्मक ऊर्जा देणारं वाटतं. त्यांच्या चेहऱ्याच्या सहज सुंदर अशा स्मितहास्यानं या भावना नक्कीच द्विगुणित होतात.

माधुरी दीक्षित यांचं स्मितहास्य किंवा त्यांची डोळे फिरवण्याची विशिष्ट पद्धत चित्रपटातून पाहिलेली तुम्हाला आठवत असेलच. अनेकदा एखाद्या बदमाशीमागे, खटाळपणामागे अशा भूमिका वठवताना त्या भूमिका अत्यंत जिवंत अशाच बनल्या. त्यांच्या नृत्याविषयी देखील विविध चित्रपटातून चित्रित झालेली गाणी आत्ता देखील आपली पावले थिरकवणारी आहेत.

अंजाम, दिल तो पागल है, पुकार, आजा नचले या चित्रपटाकरिता माधुरीजींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले, तर 2008 माधुरीजींना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं आहे. आज या कार्यक्रमातून त्यांच्या वाढदिवशी आपण सर्वांनी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊयात. जीवेत श्रद्धा शतम, हॅपी बर्थडे माधुरीजी. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी डॉक्टर अभिनव बोरकर आपला निरोप घेतो, पण जाण्यापूर्वी हे गाणं नक्की ऐका.

0: नमस्कार।
1: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। रात्रीचे 10 वाजले आहेत, ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कीचक वध या चित्रपटातून लता मंगेशकर यांचा स्वर, गदी माडगुळकरांची ही रचना आहे, मास्टर कृष्णराव यांचं संगीत।

यानंतर ऐकूया आधार या चित्रपटातून आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांनी लिहिलेली ही रचना. संगीतकार आहेत सुधीर फडके.

यानंतर ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांची कुंकवाचा करंडा या चित्रपटासाठी लिहिलेली ही रचना. संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत निवडलं आहे मुंबईचा जावई या चित्रपटातून आशा भोसले यांच्या स्वरात. ग.दि. माडगुळकर यांनी लिहिलेली ही रचना संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी.

यानंतर ऐकूया मामा भाचे या चित्रपटामधून महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत जगदीश खेबोडकर यांनी लिहिलेलं. या गीताला संगीतबद्ध केलं आहे एन दत्ता यांनी.

कार्यक्रमात यानंतर शांता शेळके यांनी महानंदा या चित्रपटासाठी लिहिलेली ही रचना ऐकणार आहोत. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलं आहे. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

यानंतर ऐकूया सुधीर मोघे यांनी नशीबवान चित्रपटासाठी लिहिलेली ही रचना, आनंद मोडक यांचं संगीत, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, या गीताबरोबरच आपला आजचा मराठी चित्रपट संगीत कार्यक्रम समाप्त होत आहे. श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजले आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम नाद ब्रह्म. आजच्या या कार्यक्रमात मंदार गाडगीळ यांनी गायलेला राग चंद्रकंस आपण ऐकणार आहात. तबला साथ आहे रोहन चिंचोरे यांची, तर हार्मोनियम साथीला आहेत लीलाधर चक्रदेव. एरी माई कौन ही बंदिश विलंबित झपतालात असून री मोरी मोरकी कलाई ही बंदिश आपण द्रुत 3 तालात ऐकणार आहात. ऐकूया मंदार गाडगीळ यांनी गायलेला राग चंद्रकंस नादब्रह्म कार्यक्रमातून.

नादब्रह्म या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत होतात मंदार गाडगिळ यांनी गायलेला राग चंद्रकंस. तबला साथ होती रोहन चिंचोरे यांची आणि हार्मोनियम साथ केली होती लीलाधर चक्रदेव यांनी. एरी माई कोन ही बंदिश आपण विलंबित जपतालात ऐकली, तर री मोरी मुरकी कलाई ही बंदिश द्रुत तीन तालात होती. यानंतर काही क्षणात म्हणजे ठीक 11 वाजता हिंदी समाचार, तर 11:05 अंग्रेजी समाचार आपण ऐकणार आहोत. आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.